नमस्कार, सोलापूर सुप्रभात एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्सवर आम्ही आपल्याशी बोलत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 5 आषाढ 1948 अर्थात 26 जून 2026. सकाळचे 5:55 आणि 30 सेकंद झाले आहेत. आमच्या आजच्या प्रसारण सेवेला प्रारंभ करत आहोत मंगलध्वनीनं.

उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकाऱ्यांनी सणेवर वाजवलेला राग प्रभात आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 6 वाजता आहेत. आता काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: भक्तिगीतांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेला संत जनाबाईंचा अभंग गायलाय आशा भोसले यांनी.

सकाळचे 6:13 झाली आहेत. मंगल प्रभाता भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर आपण ऐकणार आहोत विजय भाटकर यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग.

0: श्रोते आताच आपण गोविंद पोवळे प्रभाकर नागवेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संत विष्णुदास नामा यांची गवळण ऐकली आणि याबरोबरच आजचा मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. सहा वाजून 21 मिनिटे झाली आहेत. आता ऐकूयात कार्यक्रम विचारपुष्प.
1: विचारपुष्प या कार्यक्रमात आज आपण ऐकूया गीतासार. विवेचन केले लक्ष्मण महाराज चव्हाण.
2: आज आपण खऱ्या अर्थाने असे भाग्यवान लोक आहोत. याचं कारण की आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचं सार काय ते पाहणार आहोत. श्रीमद भगवद्गीतेतील 9वा अध्याय हा अतिशय महत्वाचा आहे, कारण या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी अतिशय गूढ असलेलं ब्रह्मज्ञान प्रकट केलेलं आहे. या गीतेच्या 9व्या अध्यायाबद्दल स्वतः श्री ज्ञानोबऱ्यांचं म्हणणं असं आहे, एक जाणोनिया बोलती एक ठाये ठाव जाणेविती एक जाणो जाता हरपती जाणते गुणेशी, असे बाकीचे सगळे अध्याय येतात. पण असे हे अध्याय गीतेचे परी अनिर्वाच्यपण नवमीचे, पण गीतेचा 9वा अध्याय अनिर्वाच्य अशा स्वरूपाचा असं म्हणतात. 9व्या अध्यायाबद्दल वाणीने बोलता येत नाही, वाणी आणि मनाचा जो विषय न होणारं जे अनिर्वाच्यपण आहे तो 9व्या अध्यायाचा विषय आहे असे ज्ञानदेव म्हणतात. एवढेच नव्हे तर माऊली असं म्हणतात की अहो एकाची शाटी तपिन्नली एकी सृष्टीवरी सृष्टी केली एकी पाषाणी वाहुनी उतरली समुद्री कटके. याचा अर्थ असा आहे की वशिष्ठाची लंगोटी सूर्यासारखी तळपत होती, विश्वामित्रांनी प्रतिसृष्टी केली, नळनिळांनी दगड टाकून लंकेपर्यंत पायवाट केली. पुढे माऊली म्हणतात की एकी आकाशी सूर्याती धरिले एकी सागराते चुळीची भरिले. महर्त्र्यांनी सूर्याला धरलं होतं, अगस्त्य ऋषींनी समुद्राचा घोटच घेतला होता. या साऱ्यांची जी अकर्तुम शक्ती आहे ना, त्या अकर्तुम शक्तीचा परिचय दिला. पण या साऱ्या अलौकिक घटनांच्या पेक्षा 9व्या अध्यायाचं अनिर्वाच्यपण फारच आगाध आहे असं माऊली म्हणतात. त्यासाठी ज्ञानोबांनी एक उदाहरण दिलेलं आहे, श्रीराम रावण झुंजिन्नले कैसे. राम रावणाची सारखे पूर्वी जी काही अशा प्रकारे त्रेतायुगात राम रावणाची लढाई झाली की नाही,

0: दुसरी उपमास देता येत नाही एवढी प्रचंड मोठी अशी लढाई झाली. त्यानंतर कधीच झाली नाही महाभारतात नाही, त्याला दुसरी उपमास नाही असं ज्ञानोबराय म्हणतात की राम रावणाची सारखे. त्याप्रमाणे नवमी कृष्णाची बोलणे मी नवमीची आहे असे म्हणे, त्याप्रमाणे नवव्या अध्यात भगवान कृष्ण परमात्मा जे बोलले ना त्याला दुसरी उपमाच नाही, ते नवमीची ऐसे मी म्हणे त्या नवव्या अध्यातच बोलले दुसरे कुठे नाही असं ज्ञानियांचे गुरु ज्ञानराज म्हणतात. असं का म्हणतात त्याचं कारण ज्ञानोबर सांगतात की आता शब्द ब्रह्मी असंख्याके जितुला काय अभिप्राय पिके. जे शब्द ब्रह्म ज्याला म्हणतात ना अगदी शब्द ब्रह्म याचा अर्थ चार वेद सहा शास्त्राधिक जेवढे काही शब्द स्वरूप आहेत ना त्या शब्द ते ब्रह्माचं स्वरूप वर्णन करणार आहेत ना, ते जेवढे शब्द ब्रह्म आहेत असंख्य अशा प्रकारचे आहेत. जितुला काही अभिप्राय पिके त्या सगळ्या शब्द ब्रह्माचा जो मुख्य अभिप्राय आहे जे सार आहे ते जे काही निघतं की नाही ते तुला महाभारती एके लक्ष रुडे त्या सगळ्याचं सार म्हणून आहे तो 26 श्लोकाचा महाभारत आहे त्याच्यात सापडतं असं ज्ञानोबर म्हणतात. आणि त्यापैकी सुद्धा आणि जो अभिप्राव गीते साते त्या 26 श्लोकाचं जे महाभारत त्यापैकी सुद्धा 26 श्लोकाचं सार कुठे आहे 700 श्लोक असलेल्या गीतेमध्ये आहे आणि 700 श्लोक असलेली गीता आहे. जो अभिप्राव गीते साते शती तो एकलाची नवमी आणि या 700 श्लोकाचं सार एकट्या नवव्या अध्यायात आहे असं ज्ञानोबराय म्हणतात. म्हणून नवमीची अभिप्राया सहसा मुद्रा लवावया बिहाला वेद मीग मी मग मी वाया गर्व का करू. केवढे उंच अशा प्रकारचं चिंतन आहे याच्यामध्ये. माऊली म्हणतात अहो नववा अध्याय जाणून घेण्याकरता नवव्या अध्यायातला अभिप्राय समजावून घेण्याकरता किंवा त्याची मुद्रा लावण्याकरता ते सहजगत्या अशा प्रकारचं चिंतन सांगण्याकरता बिहाला वेद वेद सुद्धा घाबरलेले आहेत मग मी त्या नवव्या अध्यायाचं गीतेच्या आणि चिंतन सांगेन असा गर्व मी तर कसा करू शकेन. याचा अर्थ नवव्या अध्यायातला जो विशेष विषय आहे जी ब्रह्मविद्या आहे त्या ब्रह्मविद्येचं चिंतन त्याचं प्रकटीकरण करताना अगदी वेद सुद्धा घाबरतात आणि मग जर वेद घाबरतो तर मी त्याच्यावर योग्य चिंतन करणं असा गर्व कसा होईन. नांडवा म्हणतात याचा अर्थ नवव्या अध्यायातील देवाची बोलणे कसे आहे याविषयीचा अभिप्राय देताना चारी वेद घाबरतात का भीतात का याचं कारण नववा अध्याय तो असा आहे की नवव्या अध्यायातील देवाचं बोलणं देवाच्या बोलण्यासारखंच आहे त्याला दुसरी उपमा देता येत नाही. कारण सर्वसंपन्न वेद देवाच्या घोरण्यातून उत्पन्न झाले आहेत. ते घोरणे आणि बोलणे याच्यात फरक आहे की नाही. म्हणून घोरणे म्हणजे वेद आहेत आणि बोलणे म्हणजे गीता आहे याचा अर्थ देवाच्या घोरण्यातून वेद झाले आणि देवाच्या बोलण्यातून गीता प्रकट झाली म्हणून नवव्या अध्यायातील देवाच्या बोलण्याला वेदाची उपमा देता येत नाही असं भगवान श्री ज्ञानोबरांनी म्हटलेलं आहे. अशा प्रकारे हा नववा अध्याय अतिशय महत्वाचा आहे आणि त्या अध्यायाचं सार म्हणजे या अध्यायामध्ये श्रीमद भगवद्गीतेच्या माध्यमातून ब्रह्मविद्याच प्रकट केलेली असं या अध्यायाचं सार आहे.
1: विचारपुष्प या कार्यक्रमात आज आपण गीता सार हा कार्यक्रम ऐकला. विवेचन केलं लक्ष्मण महाराज चव्हाण.
2: विचारपुष्प हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. श्रोत्या आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता सोशल मीडियावरही आपण ऐकू शकता. त्यासाठी युट्यूब आणि इन्स्टाला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता आपण कुठेही केव्हाही ऐकू शकाल. जाहिरातीनंतर आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
3: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
4: मेन्स किड्स लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात
3: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट पुणे सोलापूर हायवे मोडणी. संपर्क 87 4003 4008.
5: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
6: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
5: शेरवानी ब्लेझर इंडो वेस्टर्न मोदी जॅकेट
6: सुटिंग शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
5: नरखेडकर होलसेल डेपो बुधवार पेठ मोहोळ
6: अरुण नरखेडकर अनगर.
5: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
7: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी.
8: सर्व प्रकारच्या भाज्यांची फळांची झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
7: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी सूत मिल समोर वाघोली तालुका मोहोळ.
8: मोबाईल 9999 42 41 49.
9: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी BSc बायोटेक्नॉलॉजी आणि BSc उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSc

0: बायोटेक्नॉलॉजी भाग एक आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी बीकॉम आयटी साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त, सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय, व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.
1: आता आपण ऐकणार आहोत सोलापूर दिनांक.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक सोलापूर जनता सहकारी बँक.
3: माधव मामा, तुमच्या आदित्यच्या परदेशातील हायर एज्युकेशनचं कुठपर्यंत आलं?
4: ऍडमिशनचं काम झालं.
3: आणि एवढी मोठी फी?
4: अगं, सोलापूर जनता सहकारी बँक असताना कशाला काळजी करायची. श्री विद्या शैक्षणिक कर्ज योजने अंतर्गत विदेशातील शिक्षणासाठी 1.5 कोटी रुपयापर्यंत आणि भारतातील शिक्षणासाठी 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज देत आहेत. मुलींसाठी 9.5% आणि मुलांसाठी 10% व्याज दर आहे. त्यामुळं काम सोपं झालं.
3: श्री विद्या शैक्षणिक कर्जाचा लाभ घेण्यासाठी सोलापूर जनता सहकारी बँकेच्या नजीकच्या शाखेत आजच संपर्क साधा.
4: मोबाईल 90692 322.
5: आकाशवाणी सोलापूर, नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी पद्माकर कुलकर्णी. ठळक घडामोडी. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांची नुकसान भरपाई, शासनाचा आदेश जारी. सोलापूर जिल्ह्यातल्या 4,36,000 बालकांना येत्या रविवारी पोलिओची मात्रा. सांगोला तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी 342 कोटी रुपये मंजूर. आणि 20 षटकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर 5 गडी राखून विजय. आता घडामोडी विस्तारानं. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा सरकारी आदेश राज्य सरकारनं काल जारी केला आहे. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून ते यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र तसंच कोकणातल्या काही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ होणार आहे. ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल विधानसभेत दिलं. सोलापूर जिल्ह्यात येत्या रविवारी 28 जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील 5 वर्षाखालील सुमारे 4,36,572 बालकांना पोलिओची मात्रा दिली जाणार आहे. यासाठी ग्रामीण आणि शहरी आणि महापालिका क्षेत्रात 6,513 लसीकरण बूथ तयार करण्यात आले असून 7,222 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एसटी बसस्थानक, रेल्वे स्टेशन, बाजार समित्या, वीज भट्ट्या आणि साखर कारखाने या ठिकाणी पोलिओची मात्रा देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघातील राज्य मार्ग क्रमांक 386 विकासासाठी 342 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निधी तात्काळ मंजूर केला आहे. हा निधी दिगंची ते खवासपूर, लोटेवाडी, सोनलवाडी, एकतपूर, सांगोला, वाडेगाव, मेडशिंगी, आलेगाव, घेरडी, वाली चिंचाळे ते भोसे या राज्यमार्गाच्या सुधारणेसाठी वापरला जाणार आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक असलेल्या ऐतिहासिक नोंदी शोधणाऱ्या आणि कार्यपद्धती निश्चित करणाऱ्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीचा कार्यकाळ 30 जून 2027 पर्यंत वाढवण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात एक स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील विमानसेवा कोणत्याही परिस्थितीत सुरळीत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी विमान कंपन्यांना दिल्या आहेत. होडगी रोड विमानतळावरील नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध करण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी आणि अडचणीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी काल एका बैठकीत घेतला. दरम्यान निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सोलापूर जिल्ह्यात 30 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदार यादी पुनरीक्षण

मोहीम राबविली जाणार आहे. या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच बीएलओ प्रत्येक घरी भेट देऊन मतदारांची माहिती संकलित करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं. सोलापूर शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत लवकरच बदल होणार असून येत्या 15 ऑगस्टपूर्वी पीएम ई बस सेवा नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. महापौर विनायक कोंड्याल यांनी ही माहिती काल आढावा बैठकीत दिली. महापालिकेला एकूण 100 इलेक्ट्रिक बस मंजूर झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यात 15 ते 30 बस रस्त्यावर राहतील. यासाठी बुधवार पेठेतल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. या आधुनिक आणि प्रदूषणमुक्त बससेवेमध्ये ऑनलाईन तिकीट सुविधा असलेल्या तसंच विद्यार्थी महिला आणि तीर्थक्षेत्रांसाठी विशेष मार्ग उपलब्ध करून दिला जाईल अशी माहिती उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिली आहे.

माहिती उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी दिली. राज्यात यंदापासून तिसरी चौथी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होत आहे. नवीन अभ्यासक्रमांशी विद्यार्थ्यांशी सहज सांगड घालण्यासाठी शिक्षण विभागानं 21 दिवसाचा सेतू अभ्यास राबवण्याचा निर्णय घेतला आहे. सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच नियमित अध्यापनास सुरुवात होणार आहे. विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील दरी कमी करून नवीन अभ्यासक्रम समजण्यास मदत करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आषाढी वारीसाठी सोलापूर जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत 85 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये राज्य नियोजन विभागाकडून 18 कोटी 16 लाख, ग्राम विकास विभागाकडून 61 कोटी 50 लाख तर जिल्हा नियोजन समितीकडून 5 कोटी रुपये उपलब्ध झाले आहेत. या निधीतून पालखी मार्गावर 23 ठिकाणी जर्मन हँगर, महिलांसाठी 500 स्नानगृह, 15 मोबाईल चार्जिंग व्हॅन, 300 मोबाईल आरोग्यदूत, 5000 मोबाईल शौचालय आणि 10000 वृक्षलागवडीचं नियोजन करण्यात आलं आहे. आवश्यकता असल्यास आणखी निधी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सांगितलं आहे. सोलापुरात धार्मिक उत्साह आणि हिंदू मुस्लिम ऐक्याच्या वातावरणात मानाच्या पंजा आणि सवारीचा काल भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. शनिवार पेठेतील दुर्वेस सवारीच्या 51 धावत्या मशाली भाविकांचं मुख्य आकर्षण ठरल्या. सर्व मिरवणुका आषाढ मैदानावर दाखल झाल्यानंतर पारंपरिक भेटीचा सोहळा शांततेत पार पडला. सोलापूर महानगरपालिकेनं विकास कामाच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्यासाठी सुरु केलेल्या इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम या डिजिटल प्रणालीचा गौरव सोहळा काल महापौर विनायक कोंडल यांच्या हस्ते झाला. या प्रणालीमुळे कामाचं नियोजन, निविदा आणि बिल प्रक्रिया एकाच डिजिटल व्यासपीठावर येऊन प्रशासनात गती आली आहे असं महापौरांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती चेअरमन रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, आयुक्त डॉ सचिन उंबासे आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांचा सत्कार करण्यात आला. या पुढील घडामोडी विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. सोलापूर शहरातल्या आदिला नदी प्रश्नासंदर्भात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमवेत आमदार विजय देशमुख यांची महत्वपूर्ण बैठक झाली. यावेळी आदिला नदी आणि संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आमदार सुभाष देशमुख, नगरसेवक आनंद चंदनशिवे, किरण पवार, किसन गर्जे यांच्यासह आदिला संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं 54 विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. 25 जुलै रोजी होणाऱ्या आषाढी वारीसाठी नागपूर, अमरावती, भुसावळ, लातूर, पुणे आणि कोल्हापूर या मार्गावरून 21 ते 29 जुलै दरम्यान या रेल्वेगाड्या चालवल्या जातील. प्रवाशांच्या सोयीसाठी आरक्षित आणि अनारक्षित दोन्ही प्रकारच्या फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं असून तिकीट बुकिंग रेल्वे काउंटर आणि आयआरटी संकेतस्थळावर उपलब्ध आहे अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रशासनानं दिली आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या विचारातूनच समताधिष्ठित समाज निर्मिती शक्य आहे असं प्रतिपादन लातूरचे प्राचार्य डॉ महादेव गव्हाणे यांनी केलं. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात काल छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात डॉ गव्हाणे बोलत होते. कुलगुरू डॉ प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यंदा उशिरानं दाखल झालेल्या मान्सूननं राज्यात चांगली सुरुवात केली असून कोकण आणि मराठवाडा व्यापून टाकला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सोलापूरसह पुणे, सातारा, कोल्हापूर आदी भागात आजपासून पुढील 8 दिवस जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. सातारा, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. दरम्यान शहरातल्या काही भागासह जिल्ह्यातल्या अनेक भागात काल पावसानं हजेरी लावली. स्वर्गीय सिद्धा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सोलापुरातले ज्येष्ठ कान, नाक आणि घसातज्ञ डॉ आनंद केळकर यांचा त्यांच्या प्रदीर्घ कार्याबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम आज सायंकाळी 6 वाजता शिवछत्रपती रंगभवन सभागृहात होईल अशी माहिती अॅडव्होकेट रेवन सिद्ध पाटील यांनी दिली. 20 षटकाच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं बांगलादेशला 5 गडी राखून पराभूत करून उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या. मँचेस्टर इथं काल रात्री खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशनं 20 षटकात 8 गडी गमावून 136 धावा केल्या. प्रत्युत्तरात शेफाली वर्माच्या 53 आणि यास्तिका भाटियाच्या
23 धावांच्या

0: जोरावर भारतानं 16 षटक आणि 5 चेंडूत 5 गडी पूर्ण करून लक्ष्य पूर्ण केलं. आता तापमान, सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं. कमाल 34.3 दशांश तर किमान 24.1 दशांश. शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांची नुकसान भरपाई, शासनाचा आदेश जारी. सोलापूर जिल्ह्यातल्या 4,36,000 बालकांना येत्या रविवारी पोलिओची मात्रा. सांगोला तालुक्यातील रस्त्याच्या कामासाठी 342 कोटी रुपये मंजूर. आणि 20 षटकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशावर 5 गडी राखून विजय. आणि याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते धनाप्रमाणेच मनाचीही जपणूक करणारी छोट्या लोकांची मोठी बँक, सोलापूर जनता सहकारी बँक.
2: सोलापूर दिनांकाचा संकलन केलं होतं पत्रकार पद्माकर कुलकर्णी यांनी.
3: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
4: आकर्षक साड्यातही मिरेटमध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी चाती गल्ली सोलापूर.
5: 86.032 आणि 265 या जातीच्या उसाच्या दर्जेदार रोपांसाठी प्रसिद्ध असलेली श्री सद्गुरू रोपवाटिका, वसेकर वस्ती, टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ. मोबाईल 98 90 25 86 72.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली सोलापूर.
2: आता ऐकूयात आजचा कृषी सल्ला.
9: शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषी सल्ल्यामध्ये विहीर पुनर्भरणाची पद्धत याबाबतची माहिती आपण जाणून घेतली. आजच्या कृषी सल्ल्यामध्ये कूपनलिकेद्वारे भूजल पुनर्भरण कसं करावं, सोबतच पुनर्भरणाच्या वेळी घ्यायची काळजी याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया. भूपृष्ठावरील पाणी विंदन विहीर किंवा कूपनलिकेत सोडणं म्हणजेच विंदन विहीर किंवा कूपनलिका पुनर्भरण होय. यासाठी सुरुवातीला कूपनलिकेची पाणी ग्रहण करण्याची क्षमता आपण तपासली पाहिजे, त्यानुसार मग पुढची रचना आपल्याला ठरवता येते. भूजल पुनर्भरण करत असताना कूपनलिकेजवळील ओहोळाचं, नाला अथवा ओढ्याचं पाणी साठवण खड्ड्यामध्ये वळवावं. साठवण खड्ड्यातून गाळण खड्ड्यात हे पाणी सोडावं. विंदन विहीर अथवा कूपनलिकेच्या सभोवताली 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल इतक्या आकाराचा खड्डा खोदावा. या खड्ड्यातील तळापासून 0.45 मीटर वरपर्यंत केसिंग पाईपला 1 ते 2 सेंटीमीटर अंतरावर सर्व बाजूनं 4 अथवा 5 मिलीमीटर व्यासाची छिद्र पाडावी. या छिद्रांवर नारळ दोरी म्हणजेच काथ्या अथवा नायलॉन जाळी घट्ट गुंडाळावी. अशा प्रकारे आपल्या शेतामधील ओहोळाचं, ओढ्याचं अथवा नाल्याचं जमा होणारं गढूळ पाणी साठवण खड्ड्यातून गाळण खड्ड्यामध्ये स्वच्छ होतं आणि हेच स्वच्छ पाणी पुढे विंदन विहीर म्हणजेच कूपनलिकेमध्ये जातं. विंदन विहीर अर्थातच कूपनलिकेच्या पुनर्भरणासाठी साधारणत 10,000 रुपये इतका खर्च येतो. परंतु अशा प्रकारे कूपनलिकेचं पुनर्भरण करताना काही काळजी घेतली पाहिजे. जसं की गाळण खड्ड्यामध्ये चांगल्या प्रतीचे जाड वाळू विटांचे अथवा कोळशाचे तुकडे, ग्रॅव्हल याशिवाय टोळगोटी गाळणाकरिता वापरावी. स्वच्छ पाणी पुनर्भरणाकरिता विहिरीमध्ये सोडावं, अन्यथा पुनर्भरणासोबतच विहिरीत गाळ जाईल, ज्यामुळे इतर भूप्रस्तराची सच्छिद्रता कमी होऊन कालांतरानं आपल्या विहिरीची किंवा विंदन विहिरीची शाश्वतता कमी होत जाते. विहिरीत येणारा पाईप हा विहिरीच्या आत किमान 1 मीटर असावा. गाळण खड्ड्यापासून विहिरीकडे येणाऱ्या पाईपकरिता खोदलेला चर हा मातीनं पूर्णतः भरून घ्यावा. दरवर्षी पुनर्भरणापूर्वी विहिरीतील गाळ आपण काढून टाकला पाहिजे. दरवर्षी वाळू, गोटे यांचा वापर करून तयार केलेला गाळण खड्डा हा पावसाळ्यापूर्वी एकदा स्वच्छ केला पाहिजे. अशा पद्धतीनं विहीर, विंदन विहीर किंवा कूपनलिका पुनर्भरण आपल्याला करता येतं. योग्य ती काळजी घेतली तर आपल्या शेतातील जलस्तर हा 100% वाढतो, हे मात्र निश्चित आहे.

श्रोते, आताचा पण आजचा कृषी सल्ला ऐकला. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात. याशिवाय आजचे बाजारभाव आपण जाणून घेऊ शकाल आणि केळी लागवडीचं सुधारित तंत्र याविषयी युवा शेतकरी सुजित जमदाडे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आम्ही प्रसारित करणार आहोत आज संध्याकाळी 7:30 वाजता गावकरी मंडळ या कार्यक्रमात. 6:45 झाली आहेत. आता ऐकूयात मोहम्मद रफी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे हिंदी भक्तिगीत.

आताच आपण मोहम्मद रफी आणि सहकारांच्या स्वरात हिंदी भक्तिगीत ऐकलं. श्रोते, आज सकाळी 8:40 छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आज सकाळी 8:40

आज सकाळी 11:40 आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. त्यापूर्वी 10 चित्ररथ हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि 11 काही मराठी गाणी आम्ही प्रसारित करू.

0: एफ एम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. श्रोते, आता आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आपण सोशल मीडियावरही ऐकू शकता. त्यासाठी युट्यूब आणि इन्स्टाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम आता आपण कुठेही कधीही ऐकू शकाल.
1: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे,
2: काळजी करू नका. आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर, फक्त 8% व्याज दरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
1: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
2: फोन 77740 87 000. विना कटकट सोने तारण झटपट.
3: बीबीए, एमबीए, बीसीए आणि एमसीए कोर्सेस साठी प्रवेश सुरू. नॅक कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे, सोलापूर.
4: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
5: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल, VIP रोड, जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग, मेडिसिन, स्वतंत्र स्त्री रोग, प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग, बर्न केअर युनिट, ट्रॉमा केअर सेंटर, मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, 24 तास फार्मसी, रक्त तपासणी, एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध.
1: सिटी हॉस्पिटल, जुना एम्प्लॉयमेंट चौक, VIP रोड, सोलापूर. फोन 2315 156.
6: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
7: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
6: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
7: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ, सोलापूर.
6: सकाळी 10 ते 2:00
7: मोबाईल 98 50 33 88 07.
1: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल सोलापूर इथं रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी 9 ते 2:00 PCOD आणि लठ्ठपणा याविषयी जनजागृती शिबिराचं आयोजन केलंय.
5: यामध्ये मोफत तपासणी आणि मार्गदर्शन केलं जाईल. पत्ता: डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल, सिद्धजीन हाउसिंग सोसायटी, क्रोमा शोरूमच्या मागे, ST स्टँड समोर, सोलापूर.
1: मोबाईल 75 58 300 637.
8: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
6: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
8: मोबाईल 84 08 803 719 आणि 02172 65 22 22.
7: अहो काका, मिठाई काय वाटताय?
6: अगं, इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
7: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन, 10,49,000 पुढे, रेल्वे स्टेशन, डीमार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर, मोजकेच फ्लॅट शिल्लक.
6: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
7: मोबाईल 73 5000 25.

0: 44 47 आणि 84 11 966 700.
1: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
2: अगं, तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
1: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
2: तुझे दागिने त्यांच्याकडूनच आणले.
3: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोर्ड, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274-30-72.
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
6: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
7: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर, रिमांड होम जवळ, सोलापूर.
6: मोबाईल 7083069496.
8: डॉक्टर, इंजिनियर व्हायचे अथवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवायचे? कोटा, राजस्थान सारखी अध्यापन पद्धत आता सोलापुरात. मोशन एज्युकेशन सोलापूर.
9: जी नीट, एमएसटी सीईटी महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी, तर एमएसटी सीईटी साठी स्पेशल बॅच.
8: आणि विद्यार्थ्यांनो, दिवसा कॉलेज करून संध्याकाळी सीईटी ची तयारी करण्यासाठी स्पेशल बॅच. 8वी ते 10वी फाउंडेशन बॅच साठी प्रवेश सुरू.
9: उपयुक्त स्टडी मटेरियल, अनुभवी तज्ञ शिक्षक, नियमित टेस्ट सिरीज.
8: मोशन एज्युकेशन सोलापूर, युनिटी श्रद्धा आर्किड, दावत चौकाजवळ, पतंजली स्टोअर शेजारी, जुळे सोलापूर. मोबाईल 97-666-46-400 आणि 78-220-97-296.
9: मोशन आहे तर भरोसा आहे.
8: मोशन आहे तर हमका सिलेक्शन आहे.
10: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जेके असोसिएट्स.
11: स्टाइलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स.
10: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
11: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
10: आजच भेट द्या नुरवी अँड जेके असोसिएट्स. शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99-22-111-725.
11: नुरवी अँड जेके असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
10: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
12: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
10: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
11: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
10: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
11: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन, शिव पार्वती कलेक्शन.
13: जुनाट, सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88-88-36-00-88.
14: अर्गन पा, परवा तर तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर पळा लागलंस की.
15: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
16: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर.
17: मोबाईल 93-72-14-44-34.
18: आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. आता एक निवेदन आमच्या कार्यक्रमाविषयीचं.
19: दररोजच्या स्वयंपाकात तुम्हाला काहीतरी खास बदल हवाय? तेव्हा ऐकत रहा खमंग आणि रुचकर पदार्थांची मेजवानी देणारा कार्यक्रम खमंग रुचकर. इथं मिळतील चविष्ट, सोप्या आणि घरगुती रेसिपीज, पारंपरिक पदार्थांपासून ते आधुनिक डिशेश पर्यंत सगळं काही.
20: प्रत्येक भागात खास टिप्स, टप्प्याटप्प्यानं मार्गदर्शन आणि स्वयंपाक अधिक रुचकर बनवणारी रहस्य.
19: श्रोते हो, म्हणूनच तुमच्या जेवणाला द्या खमंग सुगंध आणि चवीला रुचकर स्पर्श.
20: तर ऐकायला विसरू नका खमंग रुचकर, दररोज सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी.
19: ऐकत रहा आणि बनवत रहा

ये बाजू मेरे आजमाए हुए हैं और पहचानता हूँ खूब।

0: आताच आपण आशा भोसले, सुधा मल्होत्रा, बलबीर आणि बंदे हसन यांच्या स्वरात साहिल उधनवी यांची कव्वाली ऐकली. बरसात की रात या चित्रपटासाठी संगीतकार रोशन. एक गाणं गुणगुणण्यासाठी हा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला एफएम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्सवर, अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 7:07 होत आहेत. काही संदेशांनंतर 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करणार आहोत.
1: अजून 7 आणि 14 सेकंद झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करू.

नमस्कार, एक कळकळीशी विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते, मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.

0: इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई, तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय, अ गटात भारत दुसऱ्या स्थानावर. आता सविस्तर बातम्या. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींमधील दस्तांची बेकायदा नोंदणी करून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्याला केवळ निलंबित न करता थेट सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्ध न्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापालांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधानसभेत दिली. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला होता. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचीही घोषणा बावनकुळे यांनी केली. कोकण विभागात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीअंतर्गत 209 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत केली जाणारी मदतही 15 दिवसांच्या आत दिली जाईल, अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं काल जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक म्हणजे एसआयटी नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी या तरुणाच्या वाग्दत्त वधूनं तिच्या प्रियकराच्या मदतीनं किल्ल्यावरून ढकलून त्याची हत्या केली होती. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही. आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू, असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी काल विधान परिषदेत दिलं. अमित गोरखे यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली. अटक केलेल्यांव्यतिरिक्तही जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. मृतांच्या कुटुंबियांना सरकारनं जाहीर केलेली मदत लवकरात लवकर त्यांच्यापर्यंत पोहोचेल, असंही कदम यांनी सांगितलं. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जीएमआर या खासगी कंपनीकडे काल औपचारिक हस्तांतरण करण्यात आलं. नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. गेल्या दशकात विमानतळाची प्रवासी क्षमता 10 लाखांनी वाढली असून जीएमआरच्या माध्यमातून ती दरवर्षी 60 लाखांहून अधिक होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय मंत्री नायडू यांनी यावेळी सांगितलं. यावेळी बोलताना नायडू म्हणाले,
2: एयरपोर्ट की पूरी ताकत को हम इकोनॉमिक एक्टिविटी से जोड़ेंगे. एयरपोर्ट के चारों ओर इंडस्ट्री को लेके आएंगे. आईटी हो सकता है, मैन्युफैक्चरिंग हो सकता है, एग्रीकल्चर हो सकता है, कल्चर से रिलेटेड, टूरिज्म से रिलेटेड. जब एयरपोर्ट की पूरी क्षमता को हम पूरा अनलॉक जब करेंगे तो एरोट्रोपोलिस का आइडिया विकसित होता है. विदर्भ के विकास के लिए नए द्वार खुले हैं, ये हम सबको समझना पड़ेगा.
1: विदर्भातील पर्यटन, खाणकाम आणि उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी या विमानतळाचं महत्व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं. नागपूर विमानतळ हे केवळ

शहरासाठी नव्हे तर संपूर्ण विदर्भ आणि मध्य भारतासाठी ग्रोथ इंजिन ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं लक्ष्य गाठण्यासाठी संरक्षण उत्पादन क्षेत्र महत्वाची भूमिका बजावणार आहे असं प्रतिपादन पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शुभम गुप्ता यांनी काल पुण्यात केलं. राज्यात संरक्षण उत्पादन उद्योगाला चालना देत नवसंशोधन संशोधन आणि स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ होण्याबरोबरच राज्यातील उद्योग उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध होत आहेत असं गुप्ता यांनी सांगितलं. संरक्षण उत्पादन विभागाच्या वतीनं संरक्षण उत्पादनातील आत्मनिर्भरता या विषयावरील राष्ट्रीय स्तरावरील विभागीय शिखर परिषदेत गुप्ता बोलत होते. या परिषदेला पुणे विभागातील संरक्षण क्षेत्राशी संबंधित उद्योग आणि इतर भागधारक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं दोषी ठरवलं असून शिक्षेची घोषणा 29 जून रोजी करण्यात येणार आहे. ज्या ज्या कलमांखाली खटला चालला ते सर्व गुन्हे सिद्ध झाले आहेत त्यापैकी 2 गुन्ह्यांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे. एका गुन्ह्यात आजन्म जन्मठेपेची तर एका गुन्ह्यात 14 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही विविध पुराव्यांच्या आधारे 21 मे पासून दैनंदिन सुनावणी झाल्यानंतर अवघ्या 55 दिवसात अंतिम निर्णयाच्या टप्प्यापर्यंत पोहोचलेला हा राज्याच्या न्यायालयीन इतिहासातील अत्यंत वेगाने चाललेला खटला मानला जात आहे. संविधान हत्या दिनानिमित्त काल राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना नाशिक आणि रत्नागिरीमध्ये श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसंच आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. पशुसंवर्धन विभाग आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगातर्फे आयोजित करण्यात आलेली राज्यमाता गोसंवाद यात्रा काल नाशिक शहरात दाखल झाली. राज्य शासनाच्या माध्यमातून गोमातेच्या संवर्धनासाठी अनुदान दिलं जातं. ज्या शेतकऱ्यांना गायींचा सांभाळ करणं आर्थिकदृष्ट्या शक्य नसेल त्यांनी अशा गायी गोशाळेला द्याव्यात, त्याचा योग्य तो मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल अशी माहिती गोमाता आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. मादक पदार्थ गैरवापर आणि अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त सांगलीत विद्यार्थ्यांनी काल सायकल रॅली काढून व्यसनमुक्तीचा संदेश दिला. या कार्यक्रमात विद्यार्थी शिक्षक आणि उपस्थित नागरिकांनी व्यसनमुक्तीची शपथ घेतली. अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी इथं श्री साईबाबा मंदिर परिसरात खासगी पेढा विक्री केंद्र आणि पेढा उत्पादन करणाऱ्या आस्थापनांवर धाड टाकून अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 600 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचे पेढे जप्त केले. या पेढ्यांची किंमत जवळपास 2 लाख रुपये आहे. 15 दिवसातली ही दुसरी मोठी कारवाई आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातील पारडी टोलनाका इथं अन्न आणि औषध प्रशासनानं सुमारे 29,000 किलो निकृष्ट दर्जाच्या सुपारीचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत 86 लाखांहून जास्त आहे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशच्या 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मँचेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्मानं 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली आहे. जालना आणि बुलडाणा जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना गती मिळाली आहे. रत्नागिरीमध्ये काल दुपारनंतर पावसानं उसंत घेतली आहे. पुणे आणि कोल्हापूरमध्येही काल पावसानं विश्रांती घेतली. हवामान. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुद्रांक नोंदणी प्रकरणातील गैरव्यवहारांची विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी होणार. नागपूर इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचं JMR कंपनीकडे हस्तांतरण. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळी दोषी, येत्या सोमवारी शिक्षा सुनावणार.
महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय।

0: FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. 7:20 झाली आहेत.
1: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. संपर्क 73 97 80 50 73.
2: त्वचारोग कॉस्मेटॉलॉजी केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर साऊ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर जामदार टॉवर्स लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर.
3: मोबाईल 77 19 92 22 55.
4: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा मूतखडा फॅटी लिव्हर गर्भाशयातील गाठी स्त्रियांच्या स्तनातील गाठी प्रोस्टेट कॅन्सर हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
5: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
4: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स दमाणी कॉम्प्लेक्स दत्त चौक सोलापूर. फोन 73 85 81 85 55.
6: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
7: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
6: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय वसुंधरा कॉलेज कॅम्पस जुळे सोलापूर.
7: संपर्क 98 60 10 44 70.
8: श्रोते हो, सोलापूरची नाट्यगाथा हा प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांनी प्रायोजित केलेला कार्यक्रम अवश्य ऐका आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून दररोज सकाळी 9:20.
9: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार, पण तू कसा ओळखलास? सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
10: VR पवार साठी गल्ली सोलापूर.

श्रोते, आज सकाळी 8:40 छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत. आज सकाळी 8:40 तर 11:40 आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत.

श्रोते हो, 1895 ते 1900 या 5 वर्षात सोलापुरात राज्यभरातील विविध नाट्य संस्थांनी विविध 35 नाटकांचे प्रयोग केले होते. संगीत एकच प्यालाचा तेलगू नाट्य प्रयोग सुरा वंशहरा नावानं विष्णू प्रासादिक नाट्य मंडळानं सादर केला होता. सोलापुरात होणाऱ्या कन्नड नाट्य प्रयोगांनाही हाऊसफुल गर्दी होत असे. अशी अनोखी माहिती आत्मसात करण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा. लेखक रजनीश जोशी, सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. श्रोते हो, नक्की ऐका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा.

0: श्रोते हो, आज सकाळी 10 वाजता चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, तर सकाळी 11 वाजता काही मराठी गाणी आम्ही प्रसारित करणार आहोत. आमच्या कार्यक्रमाविषयीची काही निवेदन आताच आपण ऐकली. 7:25 होतात, थोड्याच वेळात दिलखुलासा हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.
1: नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणी मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासात ज्यांचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरलं गेलं, ज्यांनी समाजातील वंचित घटकांना सामाजिक न्याय मिळवून दिला, शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाला नवी दिशा दिली, शेतकरी, कष्टकरी आणि दुर्बल घटकांना सन्मानानं जगण्याचा अधिकार मिळवून दिला, समता, बंधुता, मानवता आणि सर्वसमावेशक विकासाचा विचार प्रत्यक्ष कृतीतून साकारणाऱ्या या महान लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली जाते. या विशेष दिवसानिमित्त राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा, विचारांचा आणि लोककल्याणकारी दृष्टिकोनाचा वेध घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ साहित्यिक तथा राजर्षी शाहू अभ्यासक डॉ जे के पवार. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं. त्यांचा जयंती दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं महत्व काय?
1: राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जीवन कार्य म्हणजे आदर्श राजाचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
0: हो, खरंय.
1: आर्य चाणक्य म्हणतात, प्रजेच्या सुखात राजाचे सुख असते आणि प्रजेच्या हितात राजाचे हित असते. राजाचे हित स्वार्थ साधनात नसते तर ते प्रजेला संतुष्ट ठेवण्यात असते. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या बाबतीत विचार केला तर शाहू महाराजांनी वयाच्या 20व्या वर्षी 2 एप्रिल 1894 रोजी राज्याधिकार स्वीकारलेला होता. आणि हा राज्याधिकार स्वीकारल्यानंतर शाहू महाराजांनी जो एक जाहीरनामा विस्तृत असा प्रसिद्ध केला, या जाहीरनाम्यामध्ये शाहू महाराज म्हणतात, आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी, तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी आणि आमचे संस्थानाची हर एक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी अशी आमची उत्कट इच्छा आहे. खरं म्हणजे आर्य चाणक्य यांनी जे म्हटलेलं होतं की प्रजेचे सुख तेच राजाचे सुख, तिचे जीवन ते आपले जीवन, प्रजे व्यतिरिक्त राजाला अन्य जीवन नसते, राजाला फक्त कर्तव्य असतात, हक्क नसतात, म्हणून प्रजेचा उत्तरदायी राजा असतो. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी त्या काळामध्ये समाजामध्ये जो जात धर्म पंत यांचा प्रचंड पगडा होता, तो जात धर्म पंत यांचा पगडा कमी करण्याचा प्रयत्न केला, त्याचं निर्मूलन करण्यासाठी शाहू महाराजांनी जे योगदान दिलेलं आहे त्याबद्दल शाहू महाराजांना लोकराजा असं संबोधलं जातं.
0: हो, खरंय सर.
1: आणि म्हणूनच शाहू महाराजांनी त्या काळामध्ये हे जे कार्य केलेलं आहे, लोकांच्या समोर ते कार्य राहावं, त्यांचे विचार लोकांच्या समोर सतत राहावे, म्हणून त्यांचा जयंती दिन हा सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा केला जातो.
0: सर, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले होते.

0: त्यांच्या या कार्याविषयी नेमकं काय सांगाल आपण?
1: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा एकूण कार्यकाळ पाहिला तर एकूण जीवन 48 वर्षाचे आणि त्यामध्ये राज्यकारभार हा फक्त 28 वर्ष केलेला आहे. या 28 वर्षाच्या कालावधीमध्ये समाज जीवनाचं मानवी जीवनाचं असं एकही अंग नाही की जिथं शाहू महाराजांचे विचार आणि कार्य पोहोचलेले नाही. राजर्षी शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, मानसिक, धार्मिक, ऐतिहासिक अशा तटबंदीप्रमाणे आर्थिक तटबंदीही लावून धरलेली होती. त्यांचे सामाजिक परिवर्तन आणि आर्थिक परिवर्तनातील कार्य हे अत्यंत मोलाचे ठरलेले आहे की ज्यामुळे कोल्हापूर संस्थानातील रयतेच्या कल्याणाबरोबरच संस्थानाशी संबंधित असणाऱ्या विविध भागातील जनतेचे कल्याण झालेले आपणाला दिसून येते. या काळात शाहू महाराजांनी कृषी नीतीबरोबरच उद्योग नीती, व्यापार नीती, रोजगार नीती, दुष्काळ नीती, जल नीती, आपत्ती व्यवस्थापन नीती आणि सहकार नीती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आरक्षण नीती यांच्या माध्यमातून जनतेचे मोठ्या प्रमाणावरती कल्याण केलेले आपणाला दिसून येते.
0: यावरूनच आपल्याला शाहू महाराजांच्या चौफेर कार्याची महती लक्षात येते सर.
1: बरोबर
0: सर, शिक्षण हेच समाज परिवर्तनाचं प्रभावी साधन आहे हा विचार शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी आणि वंचित समाज घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले होते?
1: लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शिक्षणविषयक कार्याचा विचार केला तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाबाबत जे विचार मांडलेले होते त्या विचाराचा धागा पकडूनच राजर्षी शाहू महाराज यांनी शिक्षणविषयक कार्य आणि विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपले विचार मांडताना म्हटलेले आहे, शिक्षणानेच आमचा तरुणोपाय आहे असे माझे ठाम मत आहे. शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी आणि लढवये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या आणि मोफत शिक्षणाची हिंदुस्थानला अत्यंत आवश्यकता आहे. शाहू महाराज एवढे विचार सांगून थांबलेले नाहीत तर शाहू महाराजांनी त्या काळामध्ये 500 ते 1000 लोकसंख्येच्या गावामध्ये शाळा सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाव तेथे शाळा आणि शाळा तेथे ग्रंथालय हे शाहू महाराजांची त्या काळातील अत्यंत पुरोगामी अशा स्वरूपाची एक चळवळ होती आणि ती चळवळ त्यांनी यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. विशेषतः आपला सर्वांना परिचित आहे की शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केलेलं आहे. शाहू महाराजांच्या शिक्षणविषयक चळवळीचे अनेक वैशिष्ट्य आहेत. जसं मी म्हटलं की गाव तेथे शाळा, शाळा तेथे वाचनालय आणि शिक्षकांच्या बाबतीत विचार केला तर वेतनधारक शिक्षक होतेच पण जिथं जिथं वेतन देता येत नाही अशा ठिकाणी वतनी शिक्षक नेमलेले होते. म्हणजे त्या गावामधली जमीन त्या शिक्षकाला देणे आणि त्या जमिनीतून त्याला जे काही मिळेल तोच त्याचा मानधन किंवा पगार असेल अशा प्रकारची ही गोष्ट केलेली होती. मोठमोठी जी देवस्थान आहेत त्या देवस्थानमधलं उत्पन्न या शिक्षणासाठी खर्च केलं जावं अशा प्रकारचेही प्रयोग त्या काळामध्ये केले गेलेले आहेत. सक्तीचा आणि मोफत करत असताना पालकांना जर आपली मुलं शाळेत पाठवली नाहीत तर त्या काळामध्ये शाहू महाराजांनी 1 रुपया दंड केलेला आहे. जे पालक मुलं पाठवणार नाहीत त्यांना दंड केलेला आहे आणि ही शैक्षणिक चळवळ अधिक व्यापक व्हावी यासाठी म्हणून शाहू महाराजांनी वसतिगृहांचा आधार घेतलेला आहे. म्हणजे जी मुलं शहरांपासून लांब आहेत, गावांपासून लांब आहेत, जर गावातल्या मुलांना प्राथमिक शिक्षण मिळालं उच्च शिक्षणासाठी ती शहरात येऊ शकत नव्हती, त्यांची राहण्याची सोय नाही, जेवणाची सोय नाही, अशा वेळेला शाहू महाराजांनी वसतिगृहांची चळवळ चालवली की ज्या त्यांच्या या शैक्षणिक चळवळीला वसतिगृहात्मक शैक्षणिक चळवळ असं म्हटलं जात. सुरुवातीला शाहू

महाराजांनी सर्व जाती धर्मांच्या लोकांसाठी एकच वसतिगृह सुरू केलेलं होतं. शाहू महाराजांनी जागा दिलेल्या आहेत, इमारत बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य केलेलं आहे, इतर जे काही मदत लागेल ती मदत देण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु सर्व जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणून वसतिगृह सुरू केलेले आपल्याला दिसून येतात. विद्यार्थ्यांना शिकवत असताना

0: विद्यार्थ्यांना शिकवत असताना एक महत्वाची गोष्ट शाहू महाराजांनी केलेली होती, त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की इथं शिकणारा विद्यार्थी हा राष्ट्रीय एकात्मता पाळणारा विद्यार्थी असेल, तो भारतीय समाज म्हणून विद्यार्थी तयार झालेला असेल. आणि म्हणून शाहू महाराजांनी सांगितलं गेलेलं आहे की वसतिगृहातील विद्यार्थ्याला साधे अन्न असावे, सात्विक आहार असावा, त्याचबरोबर त्याची जी काही वेशभूषा आहे ती साधी असावी. साधी राहणी ही विद्यार्थ्यांना त्या काळामध्ये शाहू महाराजांनी सक्तीची केली गेलेली होती. विद्यार्थी जो वसतिगृहामधील आहे तो विचारानं श्रीमंत व्हावा, त्याची राहणी ही साधी असावी, यावरती शाहू महाराजांनी अधिक लक्ष दिलेलं दिसून येत.
1: अच्छा, म्हणजे तत्कालीन समाजाची निकड पाहून त्यांनी अनेक सोयी सुविधा दिल्या, आर्थिक सहाय्य दिलं, पण शिक्षणाला प्रोत्साहन दिलं.
0: शिक्षणाला अधिक प्रोत्साहन दिलेलं होतं, कारण समाजामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत ज्याला विकार आपण म्हणतो, शाहू महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांना विकारमुक्त समाज करायचा होता आणि विकासयुक्त समाजाची निर्मिती करायची होती. विकासयुक्त समाजाची निर्मिती आणि विकार मुक्त करायचे आहेत तर जे जे विकार आहेत, विशेषतः हे जात धर्म स्पृश्य अस्पृश्य हे जे भेद मोठ्या प्रमाणावरती होते तसे विकार कमी करायचे आहेत, आणि त्यासाठी माणसाला शिक्षण देणं गरजेचं आहे हे शाहू महाराजांना माहिती होतं. म्हणून त्यांनी शिक्षणाला अधिक महत्व दिलेले दिसून येत. त्या काळामध्ये असं म्हटलं जातं की प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं केलं, त्याच्यासाठी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये दरवर्षी 1,00,000 रुपये यावरती खर्च केले जायचे.
1: अच्छा.
0: आणि त्यामधील 80,000 रुपये हे दरबारातर्फे आणि 20,000 रुपये हे खाजगीतून त्यामध्ये जमा केले जायचे, आणि दरवर्षी 1,00,000 रुपये सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या 6% एवढा खर्च हा शिक्षणावरती केला जायचा. हे शाहू महाराजांच्या शैक्षणिक चळवळीचं अत्यंत वेगळं अशा प्रकारचं वैशिष्ट्य आहे.
1: हो, खरंय सर. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आवाका इतका व्यापक आणि बहुआयामी आहे की त्यातील अनेक प्रेरणादायी पैलूंचा उलगडा आपण पुढील भागात सुद्धा करणार आहोत. श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम 7:40 झाले आहेत.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आंबवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
3: आकर्षक साड्यातही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
4: आपल्या लाडक्या बाळाच्या निरोगी भविष्यासाठी एक महत्वाचं आवाहन.
5: रविवार दिनांक 28 जून रोजी सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे.
6: 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे 2 थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे.
5: पोलिओ हा असा आजार आहे ज्यामुळे बालकाला कायमचं अपंगत्व येऊ शकतं. या गंभीर आजारापासून आपल्या बाळाचं संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त पोलिओ डोस अवश्य द्या.
6: आपलं बाळ किरकोळ आजारी असेल किंवा यापूर्वी पोलिओ लसीचे किती डोस घेतलेले असले तरीही हा अतिरिक्त डोस देणे गरजेचे आहे.
5: बाळ गंभीर आजारी असल्यास किंवा रुग्णालयात दाखल असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लस द्यावी.
4: रविवार दिनांक 28 जून रोजी आपल्या जवळच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात, अंगणवाडीत किंवा काही खाजगी दवाखान्यात ही लस मोफत उपलब्ध आहे.
5: चला 2 थेंब जीवनाचे, पोलिओ मुक्त जगण्याचे.
4: सौजन्य आयुक्त सोलापूर महानगरपालिका सोलापूर.
0: आता प्रसारित करत आहोत भावधारा मराठी सुगम गीतांचा कार्यक्रम. श्रोते, आज गोमंतकीय कवी शंकर रामाणे यांचा स्मृती दिन आहे. त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊयात. 26 जून 1923 रोजी वेरे इथं, गोवा इथं त्यांचा जन्म झाला. मराठी काव्यविश्वात त्यांनी आपली स्वतंत्र नाममुद्रा निर्माण केली. विशुद्ध कवितेचे ते पुरस्कर्ते होते. काव्य साधना हीच आपली जीवन साधना असं त्यांनी मानलं. एकट्याने गावे एकट्याचे गाणे या अंतर्मुख आणि आत्मभग्न वृत्तीनं कातर वेळ ते गर्भागार या कविता संग्रहापर्यंत त्यांचा काव्यप्रवास चालला. ब्रह्मकमळ, निरंजन, निळे निळे ब्रह्म, जोगलांचे झाड हे कोकणी काव्यसंग्रह, तर आभाळवाटा, पालाण, दर्पणीचे दीप, गर्भागार हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन करूयात आणि त्यांचीच रचना आता आपण ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात.

दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.

आताच आपण रतिलाल भावसार यांनी गायलेली राजावाडे यांची गीतरचना ऐकली. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. भावधारा या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत राजावाडे यांची आणखी एक रचना, गायली आहे ज्योत्स्ना भोळे यांनी.

0: विकास का प्रमुख चालक बना हुआ है। और फीफा फुटबॉल विश्व कप में इक्वाडोर ने जर्मनी को 2-1 से हराकर नॉकआउट दौर में प्रवेश किया। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। 8:15 झाली आहेत।
2: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर। संपर्क 73 97 87 50 73।
1: टाइन इंग्लैंड इंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
3: श्रोते हो नमस्कार। टायनी ग्लँड्स इंडो क्लिनिक यांच्या प्रायोजित कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण भेटणार आहोत लहान मुलांच्या आंतरग्रंथीय विकारतज्ञ
4: डॉक्टर अमृता अश्विन साठे यांना।
3: डॉक्टर अमृता साठे मॅडम नमस्कार।
5: नमस्कार।
3: डॉक्टर लहान मुलांमध्ये मधुमेह असतो का याबद्दल आपल्याला पहिला प्रश्न आहे, कारण अलीकडे मधुमेही रुग्णांचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल सुरुवातीला?
5: नक्कीच, लहान मुलांमध्ये सुद्धा मधुमेह असतो, पण लहान मुलांचा मधुमेह मोठ्या माणसांच्या मधुमेहापासून खूप खूप वेगळा असतो। लहान मुलांच्या मधुमेहाला आपण बाकी भाषांमध्ये टाइप 1 डायबिटीज असं म्हणतो, किंवा इन्सुलिन डिपेंडेंट म्हणजे जो इन्सुलिनवर आवृत्त आहे असा डायबिटीज, आणि मोठ्या माणसांचा डायबिटीजला आपण टाइप 2 किंवा जो इन्सुलिनवर डिपेंडेंट नाहीये असा डायबिटीज म्हणतो। तर याचं तात्पर्य काय, म्हणजे आपल्याकडे जी ग्रंथी आहे मधुमेहाची स्वादुपिंड म्हणतात, म्हणजे पॅनक्रियाज म्हणतात, तर त्या ग्रंथीमधनं इन्सुलिन बनतं। मोठ्या माणसांमध्ये हे इन्सुलिन कमी प्रतीचं चांगलं नसलेलं असर न करणारं इन्सुलिन बनतं, पण ते बनतं आणि कधी कधी तर जास्त प्रमाणात बनतं, फक्त असर होत नाही। त्यामुळे तोंडावाटे गोळ्या देऊन नुसते औषधं खाऊन आपण त्याचा असर वाढवू शकतो।
3: अच्छा।
5: पण लहान मुलांमध्ये स्वादुपिंडातल्या पेशीच मारल्या जातात, त्यामुळे इन्सुलिन हे बनतच नाही।
3: अरे बापरे।
5: त्यामुळे कुठलीही गोळी जगात अशी नाहीये जी लहान मुलांचा इन्सुलिन नसल्यामुळे झालेला डायबिटीज गोळीनी बरा करू शकेल। त्यांना इन्सुलिन हे द्यावंच लागतं, आणि इन्सुलिन हे अत्यंत नाशिवंत पदार्थ आहे, अत्यंत चिकट असं आहे की थंडी सुद्धा सहन होत नाही त्याला, जर बर्फ झाला तरी ते नाकाम होतं, उष्णता तर 30 डिग्रीच्या वर ते सहनच नाही करू शकत, इनफॅक्ट फक्त 26 डिग्री जर बाहेर ठेवलं तर ते 4 तासाच्या वर नाही राहू शकत, त्यामुळे त्याला आपल्याला थंडीतच ठेवायला लागतं, गार प्रमाणात ठेवायला लागतं, कूल पॅक आईस पॅक मध्ये, आणि असं असल्यामुळे त्याचं कुठल्याही प्रकारे गोळी किंवा सिरप बनवणं शक्य नाही आपल्याला, त्यामुळे फक्त इंजेक्शन हा एकच उपाय राहतो इन्सुलिन देण्याकरता।
3: श्रोते हो, आपल्या मुलांमध्येही जर मधुमेहाची शक्यता आपल्याला जाणवत असेल तर आपण तात्काळ डॉक्टर अमृता साठे यांना भेटू शकता। यांचा दवाखाना दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे, टायनी ग्लँड्स एंडो क्लिनिक, आणि मोबाईल क्रमांक आहे 78 87 73 54 82 7887735482। डॉक्टर अमृता साठे, आज आपण लहान मुलांच्या मधुमेहाबद्दल बोलत आहोत, मग प्रत्येक लहान मुलांची मधुमेहाची चाचणी करून घेणं गरजेचं असतं का?
5: नाही नाही, प्रत्येक लहान मुलाची मधुमेहाची चाचणी करणं अजिबातच गरजेचं नाहीये, फक्त जी लहान मुलं व्यवस्थित खात आहेत पण त्यांचं वजन वाढत नाहीये, किंवा वारंवार लघवी करतात, तहान पण वारंवार लागते, महाराष्ट्रात जास्त करून प्रदेश गरम आहे, जवळपास 7-8 महिने गर्मी असते, त्यामुळे लक्ष दिलं जात नाही की उष्णता आहे त्यामुळे पाणी जास्त पितंय बाळ, पाणी जास्त पितंय म्हणून सारखं लघवीला जातंय, पण तो आजाराचं लक्षण असू शकतं, सारखी तहान लागलं आणि सारखी शू होणं। त्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर रात्री बाळ गादीत शू आधी करत नव्हतं पण आता गादीत शू करायला लागले रात्री, तर आपण कधी कधी विचार करतो की भीती वाटत असेल, काहीतरी टेन्शन असेल, अशा वेळेला मात्र मधुमेहाची चाचणी करणं अत्यंत गरजेचं होतं।
3: नक्कीच। तर हा लहान मुलांना मधुमेह कसा होतो, म्हणजे अनुवंशिक असतो का?
5: काही प्रमाणात हा अनुवंशिक असू शकतो. तर जे लहान मुलं 6 महिन्याच्या आत ज्यांना डायबिटीज मधुमेह पकडात येतो तो युजली अनुवंशिक असण्याचे चान्सेस असतात किंवा असतोच, पण 6 महिन्याच्या पेक्षा जास्त ते 18 महिन्यापर्यंत ज्यांना पकडात येतो तो मधुमेह

0: मेह क्वचित प्रमाणात तो अनुवंशिक असतो, जास्त करून ऑटो इम्युनिटी नावाचा जो जी स्वतःचीच प्रतिकार शक्ती स्वतःच्या पेशींच्या विरोधात लढते अशा कंडिशनमुळे होतो. जे सर्वांना कोविड व्हायरस माहीत असेल तर कोविडचा आजार झाल्यानंतर बऱ्याच ग्रंथींमध्ये किंवा बऱ्याच इतर आजार आपल्याला झाले, स्किनचे आजार किंवा हॉर्मोनचे दुसरे आजार, थायरॉइडचे आजार, तर असेच बरेच व्हायरस आहेत जे खूप जास्त भयानक स्वतःहून नाही आहेत, पण साधा सर्दी खोकला होऊन गेला की त्याच्यानंतर काही महिन्यांनी त्याच्या विरोधात लढणाऱ्या आपल्याच पेशी स्वादुपिंडच्या विरोधात पण लढतात आणि इन्सुलिनचे बनवणं बंद होऊन जातं.
1: खरंच आहे डॉक्टर. या मधुमेहाच्या संदर्भात अधिक माहिती आपण दुसऱ्या भागामध्ये घेणार आहोत. श्रोते हो, आपल्या मुलांमध्येही जर मधुमेहाची शक्यता आपल्याला जाणवत असेल तर आपण तात्काळ डॉक्टर अमृता साठे यांना भेटू शकता. यांचा दवाखाना दत्त चौकातल्या टोळाच्या बोळामध्ये आहे, टायनी ग्लँड्स एंडो क्लिनिक, आणि मोबाईल क्रमांक आहे 78 87 73 54 82. धन्यवाद, नमस्कार.
0: नमस्कार, थँक्यू.
2: आताच आपण टायनी ग्लँड्स एंडो क्लिनिक यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आता यानंतर आपण ऐकणार आहोत दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे पुन्हा गाडगिळ अँड सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असोवा हिऱ्यांचा दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगिळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
5: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
4: श्रोते हो, जगात भारत असा एक देश आहे की सर्वात जास्त घरगुती सोनं म्हणजे घराघरात साठवलेलं सोनं हे भारतामध्येच आहे आणि भारतीय महिलांना सोन्यांच्या दागिन्यांचा सोस तर प्रत्येक राज्यात कमी अधिक प्रमाणात असतोच. महिलांच्या अनेक दागिन्यांपैकी सगळ्यात आवडणारा, ठसठशीतपणे दिसणारा असा दागिना म्हणजे सोन्याचे हार. सुंदर अशा कलाकुसरीच्या देखण्या सुवर्ण हारांमुळे स्त्री सौंदर्यामध्ये नक्कीच भर पडते. तर आज सुवर्ण हारांच्या विविध प्रकारांपैकी श्रीमंत हार आणि पोहे हार याची माहिती आपल्याला देण्यासाठी पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक यांना आपण आमंत्रित केलंय. मोडक साहेब, नमस्कार.
6: नमस्कार. पोहे हार आपण जर पहिल्यांदा बघायला घेतलं तर तो सिंगल पदरी असतो, जनरली एक पदरी असतो आणि त्या एक पदरामध्ये पोह्याच्या आकाराचे टिकल्या या त्याच्याच स्वतःच्याच सेल्फ डिझाईन मध्ये त्या गुंफलेल्या असतात. मागे मानेवरती त्याला एक्सटेन्शन करण्याकरता चेन लावलेली असते. साधारणपणे पोह्याचा विचार केला 24 ते 28 इंच लांबीचा आणि पोहा आपला जो नॉर्मल जाड पोहा असतो त्या आकाराचा पोहा त्यातला हारातला जो आहे तो आणि दुपदरी असतो तो पोहा, म्हणजे त्याचं एकमेकावरती वाकून एकत्र त्याची तार तयार केली जाते जेणेकरून ते एकात एकात गुंपता येतात आणि मध्यभागी त्याला थोडीशी खाच असते पोह्याच्या याला. आणि ते साधारण 24 ते 28 इंचाचं जर करायचं झालं तर ते 19 ते 20 ग्रॅम वजनापर्यंत होतं. आत्ताच्या भावाने 1.5 लाख रुपयाच्या आसपास जर 10 ग्रॅम सोन्याचं वजन असेल तर 3 लाखाचं सोनं होतं आणि साधारण 16% मजुरी त्याच्यावरती म्हटलं तर 37 म्हणजे 28,000 रुपये मजुरी आणि त्याच्यावरती जीएसटी असं करून साधारणपणे 3,60,000 3,70,000 तयार होतो. श्रीमंत हार जो तुम्ही म्हणलात तो श्रीमंत हार हा पोहे हाराचाच पुढलं व्हर्जन आहे. जिथे चेन असते मानेवरून येणारी, दोन बाजूच्या दोन ज्या चेन असतात तिथे एक प्रकारचं पदक निर्माण केलेलं असतं आणि त्याला खाली एक वेढे तयार केलेले असतात की ज्याच्यातून खाली पदर ओवलेले असतात आणि असे चार पदर एका खाली एक ओवले पोहेहाराचे की त्याला श्रीमंत हार म्हणायचं. तर चार पदरी तो साधारणपणे श्रीमंत हार जर आपण विचार केला तर तो 24 इंच 25 इंचापर्यंत असेल तर तो 80 ग्रॅम पर्यंत होतो. आता तेच सगळं परत 20 ग्रॅमचं जर 360,000 होत असेल तर 80 ग्रॅमचं त्याच्या चौपट होणार, कारण 12-13 लाख रुपयापर्यंत शेवटी श्रीमंत आहार आहे, त्याची किंमतही तशीच पाहिजे, तर 12-13 लाखापर्यंत ते 80 ग्रॅम वजनाचा श्रीमंत आहार बनू शकतो. आता आधुनिक काळामध्ये ते हलक्या वजनातही बनवायची पद्धत निघाली, आधुनिक काळात त्याचं लांबीही कमी करायची पद्धत निघाली, कारण काही काहींना फार लांब नको असतं, कॉलर बरोबर ते नेकलेस सारखेच हार पण प्रकार हवे,
7: मंगळसूत्राच्या आतमध्ये
6: असतात. आता

0: मंगळसूत्रच कॉर्पोरेट मंगळसूत्र इतके आखूड असतात की त्याच्यापेक्षा कमी, त्यामुळे ते वजन कमी जास्त होऊ शकतं. पण प्रकार जो आहे तर पोह्यार हा सिंगल पदरी पोह्यार असतो, श्रीमंत हार हा चार पदरी पोह्याराचाच प्रकार, पण तो चार पदरामध्ये असतो. त्यामुळे ते साधारणपणे 3-3.5 लाखात पोह्यार होतो, साधारणपणे 12 लाख रुपयापर्यंत श्रीमंत हार होतो.
1: बरोबर. आणि त्याच्या पदकांवरचं जे डिझाईन असतं ते पण बदलत असतं.
0: पोह्यावरचं जे पदक असतं त्याच्यावर कुठल्याही प्रकारच्या आकृत्या असतात, म्हणजे ज्या पारंपरिक आपल्या आकृत्या आहेत निसर्गाच्या संदर्भात असतील, देवदेवतांच्या असतील किंवा इतर कुठल्याही असतील, तर त्या आकाराप्रमाणे असतात. आणि मागे त्याला वाढवण्याकरता, लांबी वाढवण्याकरता चेन पुढे मागे करता येते.
1: म्हणजे या सगळ्याचा विचार करून ज्यांना श्रीमंत हार किंवा पोहे हार बनवायचा आहे त्यांनी या सगळ्याची माहिती घेणं गरजेचं आहे
0: आणि त्याप्रमाणात सेव्हिंग करणे.
1: अगदी खरंय. मोडक साहेब, स्त्रियांच्या गळ्यातला शोभिवंत अशा सुवर्ण हारांपैकी लक्ष्मीहार आणि पोहेहार यांची आज आपण श्रोत्यांना माहिती दिलीत, त्यासाठी मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, अगदी डफरीन चौकात सोलापूर, स्टेशन रोड पंढरपूर आणि धाराशिव.
2: आताच आपण दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. आता आपण ऐकणार आहोत शायर विष्णू गेलबिले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात सरोज कुमार कामत यांचं लोकगीत, संगीत आत्माराम मोराजकर यांचं.

आताच आपण शाहीर विष्णू गिरबिले, शकुंतला आणि सहकार्यांनी गायलेला सरोजकुमार कामत यांचं लोकगीत ऐकलं. संगीतकार आत्माराम मोराजकर. आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. यानंतर

8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि त्यानंतर 8:40 छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 आणि 18 सेकंद झाली आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी तसंच संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक सल्लागार मॅक्झिमा यांच्यात काल नवी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांबाबत चर्चा केली. डिजिटल क्रांतीमुळे देशातील आर्थिक सेवा कशा अधिक सुलभ आणि परवडणाऱ्या झाल्या आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचं जगणं सुलभ होत असून मोठ्या प्रमाणावर लोकांचं सक्षमीकरण कसं होत आहे यावर चर्चा झाल्याचं मोदी यांनी सांगितलं. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जेसी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. आगामी 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा अमेझॉननं केली आहे. या गुंतवणुकीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाउड पायाभूत सुविधांसाठी 21 अब्ज डॉलर्सहून अधिक निधीचा समावेश आहे. 2030 पर्यंत 38 लाख रोजगारांना चालना देणं, 80 अब्ज डॉलर्सच्या ई वाणिज्य निर्यातीला प्रोत्साहन देणं तसंच 1.5 कोटी लघु उद्योजक आणि 40 लाख सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत एआयचे लाभ पोहोचवण्याचं उद्दिष्ट कंपनीनं ठेवलं आहे. भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला यामुळे नवी गती मिळणार आहे. जागतिक गुंतवणूकदारांचा भारतावरील वाढता विश्वास यामुळे अधोरेखित होत असून या गुंतवणुकीमुळे भारतातील तरुणांसाठी नव्या संधी निर्माण होतील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 3 दिवसांच्या सेशल्स दौऱ्यावर जात आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मोदी उपस्थित राहतील. 2015 पंतप्रधानांनी सेशल्सचा दौरा केला होता. सेशल्सच्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं 1 पथक आणि भारतीय नौदलाची 2 जहाजं सहभागी होणार आहेत. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार एफटीए हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये काल आयोजित इंडिया ग्लोबल फोरमच्या युके इंडिया वीक कार्यक्रमात ते बोलत होते. या करारामुळे अनेक क्षेत्रात आर्थिक लाभ होणार असल्याचं ते म्हणाले. 15 जुलैपासून अंमलात येणाऱ्या भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीसाठी दोन्ही देशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गोयल 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथं नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. बैठकीत केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि अंमली पदार्थ विरोधी कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी एकत्र येत आहेत. देशभरातील अंमली पदार्थांची तस्करी आणि त्यांचा गैरवापर रोखण्यासाठीच्या प्रयत्नांचा आढावा घेऊन ते अधिक बळकट करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार आहे. इराण अमेरिका संघर्ष आणि वाढत्या इंधन दरांचा परिणाम होऊनही जागतिक आर्थिक विकासाला चालना देणारा प्रमुख देश म्हणून असलेलं भारताचं स्थान कायम राहिल्याचं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच आयएमएफनं म्हटलं आहे. नाणेनिधीने आयोजित केलेल्या वार्ताहर परिषदेत संपर्क विभागाच्या संचालिका जुली कोझॅक यांनी ही माहिती दिली. बाह्य आव्हानांचा सामना करतानाच देशांतर्गत मागणीच्या बळावर भारताची अर्थव्यवस्था लवचिक राहिली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 6.5% राहील असा अंदाज आयएमएफने कायम ठेवला आहे. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर

भूमीवर बिगर घरगुती वापरासाठी असलेल्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत। यामुळे औद्योगिक व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे। तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात। मुस्लिम बांधवांच्या वतीनं देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे। प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस, या निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत। नॅशनल टेस्टिंग एजन्सी

0: जाणार आहेत. नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीएने 21 जून रोजी झालेल्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या तात्पुरत्या उत्तर तालिकांवर आक्षेप नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या उत्तर तालिका www.neet.nta.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 28 जूनपर्यंत प्रतिप्रश्न 200 रुपये शुल्क भरून विद्यार्थी प्रश्नांवर आक्षेप घेऊ शकतात. आक्षेप ग्राह्य धरला गेल्यास हे शुल्क पूर्णपणे परत केलं जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र देणगी प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं कठोर पावलं उचलत 8 आरोपी आणि अज्ञात व्यक्तींविरोधात एफआयआर दाखल केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार विशेष तपास पथकाच्या शिफारशीनंतर प्राथमिक चौकशी अहवाल दाखल करण्यात आला. श्रीराम न्यासाचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते, माजी माहिती आयुक्त, पत्रकार आणि अन्य काही सदस्यांच्या एका गटानं महाराष्ट्र सरकारला कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीशीद्वारे त्यांनी माहिती अधिकार नियम 2026 रद्द करण्याची मागणी केली आहे. या नियमांमधील अनेक तरतुदींमुळे नागरिकांचा माहिती मिळवण्याचा अधिकार कमकुवत होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. व्हेनेझुएलामध्ये काल झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपामध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 235 वर पोहोचली आहे, तर 1520 जण जखमी झाले आहेत. याशिवाय आणखी 200 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. राजधानी कॅराकसच्या पश्चिमेला सुमारे 160 किलोमीटर अंतरावर 2 शक्तिशाली भूकंप लागोपाठ झाल्यामुळे जवळजवळ 3000 घरं उध्वस्त झाली. सन 1900 नंतर व्हेनेझुएला बसलेला हा दुसरा सर्वात शक्तिशाली भूकंपाचा धक्का होता. राजधानी काराकसच्या उत्तरेकडील ला गुएरा या किनारपट्टीच्या भागात सर्वाधिक नुकसान आणि जीवितहानी झाली. इथल्या 250 इमारतींचं नुकसान झालं तर अनेक पूर्णपणे नष्ट झाल्या. व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केल्यानंतर शाळा, महाविद्यालयं आणि अत्यावश्यक नसलेल्या इतर सर्व सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. फिफा विश्वचषकातील फिलाडेल्फिया इथं झालेल्या गट ईच्या सामन्यात निकोलस पेपेने 2 गोल केले आणि आयव्हरी कोस्टने कुरासाओचा 2-0 असा पराभव केला. इक्वेडोर विरुद्धचा 1-0 असा सुरुवातीचा विजय आणि जर्मनी विरुद्धचा 2-1 असा पराभव यानंतर झालेल्या या विजयामुळे आयव्हरी कोस्टने गट ईमध्ये 6 गुणांसह पहिल्यांदाच विश्वचषकाच्या बाद फेरीत नॉकआउट फेरीत धडक मारली. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अ गटाच्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा 5 खेळाडू राखून पराभव केला. इंग्लंडमधील मँचेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारतानं 5 खेळाडू गमावत हे लक्ष 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडूत 53 धावा केल्या. तिला सामनावीर घोषित करण्यात आलं. या विजयानंतर 6 गुणांसह भारत अ गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला टी20 सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता सामना सुरू होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यातला दुसरा आणि अंतिम टी20 आंतरराष्ट्रीय सामना परवा रविवारी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेदरलँड्सच्या राणी मॅक्झिमा यांच्यात नवी दिल्लीत चर्चा. येत्या 5 वर्षात भारतात 48 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची अॅमेझॉनची घोषणा. युनायटेड किंगडमसोबतचा मुक्त व्यापार करार हा भारताने आतापर्यंत केलेला सर्वात व्यापक करार. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल. व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यावरील निर्बंध सरकारने हटवले. व्हेनेझुएलामध्ये विनाशकारी भूकंपात आतापर्यंत 235 जणांचा मृत्यू, 1500 जखमी. आणि महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आकाशवाणी बीड सादर करीत आहोत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज. निवेदन गोपाल ठाकूर आणि पुष्कराज बेदरे. निर्मिती सहाय्य सुप्रभा जोशी।

0: लेखन आणि सादर करते योगीराज वच्चे। या कार्यक्रमांचे प्रायोजक आहेत ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक सर्वसामान्यांची बँक श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड।
1: नमस्कार। बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली। सातत्य नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड आम्ही काम करत आहोत। बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्यूल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे। आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। जय सहकार।

0: स्वागत आहे रे. चहा लय भारी झालाय बघ. पण खरं सांगू का, आमच्या कुळाच्या चहाची चव लयच न्यारी बघ.
1: अरे हो हो योगीराज, कोल्हापूरकरांचा प्रत्येक गोष्टीत आपलाच तोरा. पण योगी, मागच्या वेळेस तू म्हणाला होतास ना की कोल्हापूरची आज प्रगती आणि जी ओळख आहे त्याचं सगळं श्रेय राजर्षी शाहू महाराजांना जातं. मला खरंच जाणून घ्यायचंय त्यांच्याबद्दल.
0: अरे गड्या ताईरे, शाहू महाराज म्हणजे आमच्या कोल्हापूरचा श्वास बघ. विषय लयच हाड. लोक त्यांना फक्त राजा म्हणून नाही, लोक राजा म्हणून पुजतात. त्यांच्या विचारांना आणि कार्याला खरी कलाटणी मिळाली ती एका प्रसंगाने, आणि तो प्रसंग म्हणजे वेदोक्त प्रकरण. चल ऐकूया काय घडलं ते.

0: कार्तिक मास 1899 ची एक पहाट, कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आपल्या लवाजम्यासह पंचगंगेवर स्नानासाठी गेले आहेत. पण तिथं जे घडणार होतं ते इतिहासाला नवी दिशा देणार होतं.
1: पुरोहित जी, मंत्रोच्चार सुरू करा, आम्ही स्नानासाठी सिद्ध आहोत.
2: महाराज, मी मंत्र म्हणतोच आहे, पण ते वेदोक्त नसून पुराणोक्त आहेत.
3: काय म्हणताय पुरोहित जी, राजांच्या स्नानावेळी वेदोक्त मंत्राचीच प्रथा आहे, मग हा बदल का?
2: क्षत्रिय राजांसाठी वेदोक्त मंत्र असतात, पण माझ्या मते सध्याच्या काळात सर्वच शूद्र आहेत, म्हणून मी पुराणोक्त मंत्रच म्हणणार.
1: पुरोहित जी, तुम्ही म्हणताय त्याचा अर्थ कळतो का तुम्हाला? आम्ही या गादीचे वारसदार आहोत, छत्रपती आहोत.
2: ते काहीही असो महाराज, धर्मशास्त्राचा अधिकार आमचा आहे, तुम्ही फक्त ऐकण्याचं काम करा.
4: या अपमानाने महाराज विचलित झाले नाहीत तर अंतर्मुख झाले. त्यांनी ओळखलं की जर राज्याभिषेक झालेल्या राजाची ही अवस्था असेल तर माझ्या सामान्य दलित बहुजन प्रजेचं काय होत असेल. याच ठेणगीतून पुढे सामाजिक समतेचा वणवा पेटला.
5: बाप रे, म्हणजे विचार कर योगीराज, स्वतः छत्रपतींचा जर असा अपमान होत असेल तर त्या काळात सामान्य माणसाची काय अवस्था असेल?
6: तेच तर सांगतोय तुला तायडे, महाराजांनी हा अपमान वैयक्तिक न घेता समाज बदलण्याचा विडा उचलला. त्यांनी नुसती भाषणं ठोकली नाहीत तर प्रत्यक्षात कृती केली. दलित तरुण गंगाराम कांबळेला कोल्हापूरच्या मध्यवस्तीत चहाचं दुकान टाकून दिलं, पण समाजानं त्यावर कसा बहिष्कार टाकला होता त्याचं पुढं काय झालं ते ऐक.

अरे हे कोणाचं दुकान आहे? गंगारामचं? आपण इथं चहा प्यायचा? छे, धर्म बाटला असता आपला. हो ना.

0: त्याच्या दुकानावर कुणी फिरकणार सुद्धा नाही. बघू तरी महाराज किती दिवस त्याला मदत करतात.
1: अचानक तिथे महाराजांची बग्गी थांबते. महाराज खाली उतरतात.
2: काय गंगाराम, कसा चालला व्यवसाय?
3: महाराज, कुणीही चहा प्यायला येत नाही. लोक लांबूनच बघतात आणि निघून जातात.
2: अरे लोक येणारच, पण आधी आम्हाला एक कप चहा दे कडक.
1: महाराज चहा पितात आणि लोकांच्या गोळक्यात शांतता पसरते.

0: किती थोर विचार! स्वतः राजानं अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या तरुणाच्या हातचा चहा पिऊन समाजाला जागा केलं.
1: तुला सांगतो, प्रशासनात प्रत्येकाला समान हक्क मिळायला पाहिजे म्हणून महाराजांनी 26 जुलै 1902 ला आमच्या कोल्हापूर संस्थानात 50% जागा मागासवर्गीय आणि बहुजन समाजासाठी राखीव ठेवल्या. त्या काळात असा धाडसी निर्णय घेताना दरबारात काय वादळ उठला असेल? चल ऐकूया.
2: सव्वीस जुलै 1902 करवीर संस्थानाच्या इतिहासातीलच नव्हे तर आधुनिक भारताच्या जडणघडणीतला सर्वात क्रांतिकारी दिवस.
3: श्रोते हो, महाराज त्यावेळी इंग्लंडला गेले होते. तिथे असतानाच त्यांनी एक असा ऐतिहासिक निर्णय घेतला ज्याने भारतातील शतकानुशतके चालत आलेली एक अधिकारशाही मोडून काढली. तो निर्णय म्हणजे मागासवर्गीय आणि बहुजन समाजाला प्रशासनात 50% आरक्षण.

0: पण महाराज, हा निर्णय घेण्यापूर्वी आपण एकदा विचार करायला हवा. प्रशासनात केवळ काही लोकांनाच लिहिता वाचता आणि राज्यकारभार चालवता येतो. जर आपण 50% जागा इतरांसाठी राखीव ठेवल्या तर प्रशासनाचा दर्जा घसरेल, कामं रडत खडत चालतील.
1: दिवानजी, तुमचा हा युक्तिवाद आम्हाला मान्य नाही. दर्जा घसरेल ही भीती त्यांनाच वाटते ज्यांना आपली मक्तेदारी धोक्यात आल्यासारखी वाटते.
0: सरकार तसं नाही, पण इतर समाजातील लोक अजून तितके शिकलेले नाहीत, त्यांच्याकडे गुणवत्ता कशी असणार?
1: दिवानजी, समजा आपल्या घोड्याच्या पागेत काही घोडे धष्टपुष्ट आणि चांगले खाऊन पिऊन तयार आहेत आणि काही घोडे अगदी हाडकुळे भुकेलेले आहेत. अशा वेळी जर आपण सगळ्या घोड्यांना एकत्र सोडून चण्याची टोपली त्यांच्या समोर ठेवली तर काय होईल?
0: जे बलवान घोडे आहेत ते सगळे चणे खाऊन टाकतील महाराज. अशक्त घोड्यांच्या वाट्याला काहीच येणार नाही.
1: अगदी बरोबर. मग अशा वेळी त्या अशक्त घोड्यांना जिवंत ठेवायचं असेल तर त्यांना बाजूला काढून त्यांच्यासाठी स्वतंत्र चण्याची सोय करावी लागेल. यालाच न्याय म्हणतात. शिक्षणाअभावी आमची जी प्रजा मागे राहिली आहे त्यांना आधी ताकदीचे बनवणे हे आमचं कर्तव्य आहे. गुणवत्ता ही कोणाची जहागिरी नसते. संधी मिळाली की ती प्रत्येकामध्ये निर्माण होते.
2: आणि त्याच दिवशी कोल्हापूरच्या गॅझेटमध्ये शाहू महाराजांचा हुकूम प्रसिद्ध झाला.
3: करवीर संस्थानातील मागासलेल्या प्रजेला सरकारी नोकरीमध्ये योग्य वाटा मिळत नाही ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे. म्हणूनच छत्रपती सरकार असा हुकूम काढत आहे की यापुढे रिकाम्या होणाऱ्या जागांपैकी 50% जागांवर मागासवर्गीय उमेदवारांचीच नेमणूक करण्यात यावी.
2: हा केवळ नोकऱ्यांचा कायदा नव्हता तर तो स्वाभिमान

शासनाचा जाहीरनामा होता, ज्या हातांमध्ये वर्षानुवर्ष केवळ शेतीचे नांगर आणि स्वच्छतेची झाडू होती त्या हातांमध्ये शाहू महाराजांनी राजसत्तेची लेखणी दिली.

0: अद्भुत। घोड्यांचं हे उदाहरण देऊन महाराजांनी आरक्षणाची खरी व्याख्याच पटवून दिली। पण योगीराज, आरक्षणाचा फायदा मिळण्यासाठी बहुजनांची पोरं शिकली पाहिजेत ना, त्यासाठी काय केलं महाराजांनी?
1: अगं तायडे, नेमका हाच विचार करून महाराजांनी कोल्हापुरात मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं आणि दूरवरून येणाऱ्या मुलांचा राहण्याचा प्रश्न सुटावा म्हणून वसतिगृहांचं जाळं विणलं। नुसतं शिक्षणच नाही तर आपली कोल्हापुरी कुस्ती, कला आणि संस्कृतीला त्यांनी राजाश्रय दिला।

0: शाहू महाराजांचा एकच ध्यास होता, माझी प्रजा शिकली पाहिजे. पण ग्रामीण भागातील गरीब बहुजन आणि दलितांच्या मुलांना कोल्हापुरात राहून शिकणं शक्य नव्हतं. यावर महाराजांनी एक अनोखा मार्ग शोधला.
1: त्यांनी केवळ सरकारी शाळा काढल्या नाहीत, तर जातीपातींच्या भिंती तोडण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी कोल्हापुरात वसतिगृहांचं जाळं विणलं. मराठा, जैन, लिंगायत, मुस्लिम, महार, चांभार अशा सर्व समाजांसाठी त्यांनी वसतिगृह सुरू केली.

0: अहो कारभारी, नुसत्या शाळा काढून पोरं शिकणार नाहीत, लांबून येणाऱ्या या गरीब मुलांच्या राहण्याची आणि जेवणाची सोय झाली पाहिजे, तरच मायबाप आपल्या पोरांना शहरात पाठवतील.
1: होय सरकार, पण वेगवेगळ्या जातीची मुलं एकत्र राहतील का? समाजाला विरोध करेल.
0: विरोध करणाऱ्यांना करू द्या. शिक्षणाची दारं सर्वांसाठी खुली झाली पाहिजे. ही वसतिगृह म्हणजे भविष्यातील समतेची कारखाने आहेत. तिथून शिकून बाहेर पडणारा प्रत्येक तरुण या देशाचा आधारस्तंभ बनेल.
2: शिक्षणा इतकीच महाराजांची दुसरी आवड म्हणजे कुस्ती. कोल्हापूरला कुस्तीची पंढरी बनवणारे राजे म्हणजेच शाहू छत्रपती भारताच्या कानोकोपऱ्यातून मल्लांना कोल्हापुरात आणलं. पैलवानांना खुराकासाठी राजाश्रय दिला आणि भव्य खासबाग मैदान उभारलं.

0: शाहू महाराज हे केवळ मल्लांचेच नाही तर कलावंतांचेही राजे होते. संगीत, नाटक, चित्रकला आणि चित्रपट सृष्टीची पाळमुळं कोल्हापुरात महाराजांनीच रुजवली. बालगंधर्व असोत किंवा चित्रकार आबालाल रहिमान, महाराजांनी प्रत्येकाच्या कलेची कदर केली. म्हणूनच कोल्हापूर आज कलेची काशी म्हणून ओळखले जाते. स्वतःचा राजेशाही थाट बाजूला सारून सामान्य जनतेच्या सुखासाठी, हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी आयुष्य वेचणाऱ्या या लोकराजाला कोटी कोटी प्रणाम.
1: छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की जय. छत्रपती शाहू महाराज की.

0: योगीराज, आज आकाशवाणीच्या एखाद्या उत्तम रूपकासारखा शाहू महाराजांचा संपूर्ण इतिहास तू मला जिवंतपणे ऐकवलंस रे। मला खरंच अभिमान वाटतोय की माझ्या मामाचं गाव कोल्हापूर आहे आणि तिथं अशा महान लोकराजाने राज्य केलंय।
1: मग कोल्हापूरकर उगाच हवेत नसतात, कोल्हापूरची शान आमचं राजश्री शाहू महाराज, आमच्या कोल्हापूरचा अभिमान राजश्री शाहू महाराज। चल तायडे, आता इतिहास तर समजला, पण तुझ्या बीडचा भूगोल अर्थात कंकाळेश्वर आणि बिंदुसरा धरण मला दाखवायला पाहिजेस बर का?
0: नक्कीच योगी, उद्या सकाळीच निघूया, चल आधी गरमागरम जेवण करूया।

0: श्रोतेहो, आताच आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक ऐकलत, सामाजिक न्यायाचा सूर्य छत्रपती शाहू महाराज। पात्र परिचय: शाहू महाराज, प्राध्यापक केशव भागवत, पुरोहित विजय पारगावकर, राजोपाध्ये आणि गंगाराम कांबळे, रणजित बागलाने, दिवाण डॉ श्रीधर आघाव, कारभारी मनोज जयस्वाल, योगीराज योगीराज बच्चे, तायडी सुप्रभा जोशी, नागरिक सागर चांदणे आणि संकेत खोले। निर्मिती सहाय्य होतं सुप्रभा जोशी यांचं, तर लेखन आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती होती। या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ग्राहकांच्या स्वप्नांना अर्थ देणारी बँक, सर्वसामान्यांची बँक, श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, मुख्य कार्यालय जनाधार भवन बीड।
1: नमस्कार। बँकेचे संस्थापक अध्यक्ष कैलासोसी अर्जुनराव जाहीर पाटील यांनी 1995 साली श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेने बीड जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी सहकारी बँकेची स्थापना केली। सातत्य, नवनिर्मिती आणि स्थैर्य या बँकेच्या ब्रीद वाक्यासह बँकेचे संचालक मंडळ आणि मी इंजिनियर श्री अजय पाटील, अध्यक्ष श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड बीड, आम्ही काम करत आहोत। बँकेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य असून नवीन शाखा विस्तारासोबत बँक शेड्युल्ड बँकिंगकडे वाटचाल करत आहे। आज श्री छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वांना बँकेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। जय सहकार।
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून।
3: आकाशवाणी सोलापूर केंद्रांतो सहक्षेपित केला। एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे।

0: सकाळचे 9 वाजले आहेत.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी

0: पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
3: आपल्या लाडक्या बाळाच्या निरोगी भविष्यासाठी एक महत्त्वाचं आवाहन.
4: रविवार दिनांक 28 जून रोजी सोलापूर शहर आणि जिल्ह्यासह देशभरात पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे.
5: 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधात्मक लसीचे 2 थेंब देणे अत्यंत आवश्यक आहे.
4: पोलिओ हा असा आजार आहे ज्यामुळे बालकाला कायमचं अपंगत्व येऊ शकतं. या गंभीर आजारापासून आपल्या बाळाचं संरक्षण करण्यासाठी अतिरिक्त पोलिओ डोस अवश्य द्या.
5: आपलं बाळ किरकोळ आजारी असेल किंवा यापूर्वी पोलिओ लसीचे कितीही डोस घेतलेले असले तरीही हा अतिरिक्त डोस देणे गरजेचे आहे.
4: बाळ गंभीर आजारी असल्यास किंवा रुग्णालयात दाखल असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने लस द्यावी.
3: रविवार दिनांक 28 जून रोजी आपल्या जवळच्या महानगरपालिकेच्या आरोग्य केंद्रात, अंगणवाडीत किंवा काही खाजगी दवाखान्यात ही लस मोफत उपलब्ध आहे.
4: चला 2 थेंब जीवनाचे, पोलिओ मुक्त जगण्याचे.
3: सौजन्य, आयुक्त सोलापूर महानगरपालिका, सोलापूर.
6: श्रोते, आजचे दिनविशेष जाणून घेत काही मराठी गाणी आता मी प्रसारित करणार आहोत. श्रोते, आज नारायण श्रीपाद राजहंस अर्थात बालगंधर्व यांचा जन्मदिन आहे, त्यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. 26 जून 1888 साली सांगली जिल्ह्यातील नागठाणे या गावी त्यांचा जन्म झाला. 20व्या शतकातील मराठी संगीत रंगभूमीवरील अद्वितीय नट, गायक आणि नाट्य निर्माते होते. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांच्या गाण्यावर खुश होऊन त्यांना बालगंधर्व ही पदवी बहाल केली. स्त्रीभूमिकांचा अभाव असलेल्या काळात त्यांनी आपल्या हुबेहूब स्त्री रुपानं, अभिनयानं आणि सुरेल गायकीनं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं होतं. त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर त्यांनी स्वतःची गंधर्व नाटक मंडळ ही संस्था सुरु केली. 1955 साली संगीत नाटक अकादमीतर्फे राष्ट्रपती पदक, 1964 साली भारत सरकारतर्फे पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं. आज त्यांच्या जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन करूयात आणि त्यांच्या स्वरात स्वयंवर या नाटकातलं कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं पद ऐकूयात.

श्रोते, आज दिग्दर्शक निर्माते किरण शांताराम यांचा वाढदिवस आहे. किरण शांताराम हे व्ही शांताराम यांचे चिरंजीव. व्ही शांताराम यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट क्षेत्रातील उमेदवारी त्यांनी सुरू केली. 1961 सालच्या नवरंग या चित्रपटापासून दिग्दर्शन विभागात शांताराम बापूंचे सहाय्यक म्हणून किरण शांताराम काम करू लागले. ते 1980 पर्यंत त्यांनी सेहरा, गीत गाया पत्थरोने, ये मराठी जिये नगरी, बुन जो बन गई मुद्दी, जलबीन मछली, पिंजरा, झुंज, चानी या चित्रपटात शांताराम बापूंचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. 1975 साली सहाय्यक दिग्दर्शक झाल्यावर शांताराम बापूंनी त्यांना दिग्दर्शनाची संधी दिली. बाळाचे बाप ब्रह्मचारी या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. आज किरण शांताराम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात आणि ऐकूयात चानी या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरात आरती प्रभू यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

श्रोते, आज वसंत पुरुषोत्तम काळे अर्थात व पु काळे यांचा स्मृतिदिन आहे. मराठी साहित्यातील अत्यंत लोकप्रिय लेखक, कादंबरीकार आणि कथाकथनकार ते होते. पेशाने ते वास्तुविशारद अर्थात आर्किटेक्ट होते. मुंबई महानगरपालिकेत त्यांनी काही काळ नोकरीही केली. व पु काळे यांची 60 हून अधिक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. मानवी नातेसंबंध, प्रेम आणि जीवनाचं तत्वज्ञान सोप्या आणि रंजक भाषेत मांडणारे व पु तरुणाईच्या मनावर राज्य करणारे साहित्यिक होते. महाराष्ट्र शासनाचा उत्तम लेखकाचा पुरस्कार, पु भा भावे पुरस्कार, फाय फाउंडेशनचा पुरस्कार त्यांना प्राप्त आहे. तर अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र आदरांजली.

श्रोते, आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन। धकाधकीच्या काळात तणावापासून आराम मिळण्यासाठी लोकांनी सिगरेट, दारू, अन्य अंमली पदार्थांचं सेवन करण्यास सुरुवात केली। त्यांच्या सेवनानं लोकांना आनंद मिळू लागल्यानं मोठ्या प्रमाणात त्यांचं सेवन वाढलं। तरुणही या पदार्थांचे दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात सेवन करू लागले आहे। किशोरवयीन मुलांमध्ये अंमली पदार्थांचं व्यसन वाढतंय, तसंच अंमली पदार्थांची अवैध तस्करीही सुरू आहे। आणि या कारणामुळेच 7 सप्टेंबर 1987 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाकडून समाजाला अंमली पदार्थापासून मुक्त करण्याचा अहवाल सादर करण्यात आला आणि 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थाविरुद्ध दिवस साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं।

श्रोते आज रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे. सव्वीस जून हा आजचा दिवस राष्ट्रीय ब्युटिशियन दिवस म्हणून साजरा केला जातो. तेव्हा आमच्या सर्व मैत्रिणींना या ब्युटिशियन दिवसाच्या शुभेच्छा देते.

0: श्रोते, आताच आपण आजचे काही दिनविशेष जाणून घेतले. एफ एम वाहिनी 103.94 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 9:15 होत आहेत.
1: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी, अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 73 97 87 50 73.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या वस्त्यासाठी श्री धूत सारीज, चाटी गल्ली, सोलापूर.
3: वाह, काय शालू आहे स्नेहा. श्री धूत

0: साडीज कडूनच घेतला असणार.
1: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत साडीज मध्येच मिळतात.
0: श्री धूत साडीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
3: श्रोतेहो नमस्कार. आजच्या खमंग रुचकरच्या भागामध्ये मी अश्विनी
4: आणि मी विद्या
3: आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. तर विद्या, आपण ढोकळ्याचे खूप वेगवेगळे प्रकार करतो.
4: हो,
3: तांदळाचा ढोकळा करतो, त्यानंतर सँडविच ढोकळा करतो आणि आपला नेहमीचा डाळीचा ढोकळा पण करतो.
4: मग त्यामध्ये पण प्रकार करतो अगं, मुगाच्या डाळीचा पण करतो.
3: आज मी ठरवलंय बरं का की आज एक वेगळा ढोकळ्याचा प्रकार सांगायचा.
4: बरं, वेगळा प्रकार सांगणार आहेस.
3: हो, तर आज मी तुम्हाला सगळ्यांना शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा कसा करायचा हे सांगणार आहे, बरं का. तर हे शिंगाड्याचं पीठ पण खूप पौष्टिक असतं, उपवासालाच ते खाल्लं जातं, नाही का.
4: हो,
3: तर सांगते आता मी. एक वाटी शिंगाड्याचं पीठ यासाठी आपल्याला लागणार आहे, अर्धी वाटी भाजलेल्या दाण्यांचं कूट लागणार आहे,
4: बर,
3: आणि मीठ, ओल्या मिरच्या, जिरं, थोडंसं आलं लागणार आहे, दही, कोथिंबीर आणि थोडंसं ओलं खोबरं लागणार आहे, सोडा आणि 4 चमचे तूप आपल्याला या शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा करण्यासाठी लागणार आहे, बरं का विद्या.
4: आता अश्विनी, तू हे जे साहित्य सांगितलंयस ना, त्यावरून तर हा ढोकळा आपण उपवासाच्या दिवशी पण करू शकतो असं वाटतं साधारण. म्हणजे त्यामुळे मग तू हा जो ढोकळा सांगणार आहेस तो
3: उपवासासाठी
4: पण चालू शकतो. म्हणजे उपवासाचे पदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये हा एक पदार्थ ऍड झाला.
3: अगदी.
4: तू कसा करायचा ते सांगणार आहेच, पण काही सामान राहायला नको म्हणून मी सांगू का परत एकदा.
3: पुन्हा एकदा छानशी उजळणी करूयात.
4: एक वाटी शिंगाड्याचं पीठ घ्यायचं आपल्याला,
3: बरोबर.
4: अर्धी वाटी भाजलेल्या दाण्याचं कूट घ्यायचं, मीठ, हिरव्या मिरच्या, जिरे, आलं, दही, कोथिंबीर, थोडंसं ओलं खोबरं, थोडासा सोडा आणि साधारण 4 चमचे तूप लागेल. ते काय प्रमाण कमी जास्त
3: चालू शकतं.
4: चालू शकतं.
3: तर साहित्य सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल.
4: आता करायचं कसा हा ढोकळा ते सांग बरं.
3: अगदी. तर सगळ्यांनी काय करायचंय, रात्री 1 वाटी पाण्यामध्ये 2 चमचे दही आणि 1 वाटी शिंगाड्याचं पीठ घालून भिजत ठेवायचंय. म्हणजे जसं आपण डाळीचा ढोकळा करण्यासाठी आदल्या दिवशी पूर्वतयारी करतो की नाही,
4: हो,
3: अगदी त्याप्रमाणेच आदल्या दिवशी हे शिंगाड्याचं पीठ भिजत घालायचंय.
4: बरं.
3: नंतर सकाळी उठल्यानंतर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ, ओल्या मिरच्या, आलं आणि जिरे यांचं वाटण त्या पिठाला लावून घ्यायचंय.
4: बरं.
3: त्याच्यामध्येच 4 चमचे तूप त्याच्यामध्ये घालायचे आणि एका दिशेने हे सगळं पीठ जे आहे ते फेटून घ्यायचंय. यातच पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडासा सोडा घालून पुन्हा एका दिशेनं हे पीठ छान कालवून घ्यायचंय, म्हणजेच गोल गोल फिरवून फेटून घ्यायचंय, बरं का. आणि नंतर एका थाळीला तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे सगळं पीठ घालायचंय. ही थाळी कुकरमध्ये ठेवून हे पीठ सगळं वाफवून घ्यायचंय. 15 मिनिटं आपण हे पीठ जे आहे कुकरमध्ये शिजेल असं पाहायचं आहे. शिट्टी काढून घ्यायची, बरं का, कुकरची नेहमीप्रमाणे. हे पीठ थोडंसं थंड झाल्यानंतर ती थाळी उलटी करून नेहमीप्रमाणे वड्या कापून त्याच्यावरती ओलं खोबरं घालायचंय. याला पुन्हा वेगळी फोडणी जर लागणार असेल तर तुपाची फोडणी,
4: असेल तर तुपाची फोडणी द्यायला हरकत नाही. हो ना.
3: येस, अगदी. तर झाला छानसा शिंगाड्याच्या पिठाचा ढोकळा तयार.
4: अरे वा, वेगळा ढोकळा आहे हा.
3: आणि आजची टिप सांगायची झाली तर मैत्रिणींनो, हे ढोकळ्याचं पीठ तुम्ही इडली पात्रामध्ये सुद्धा इडलीच्या आकारामध्ये घेऊन वापरू शकता.
4: इडलीच्या आकाराचा ढोकळा.
3: तर आपण जुगाड असे करतच असतो, कमी वेळ असतो, सकाळची घाई असते, तर नक्कीच तुम्ही हा इडली पात्रात ढोकळा करू शकता, बरं का मैत्रिणी.
4: तर अश्विनी, तू छान असा वेगळा प्रकार आज सांगितलेला आहे, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत येते.
3: yes,
4: so. त्यामुळे आजच्या पुरतं आपण निरोप घेणार आहोत आणि उद्या एका नवीन पदार्थासह आपल्या खमंग रुचकर या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणारच आहोत. तर श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमातून मी विद्या
3: आणि मी अश्विनी
4: आजच्या पुरतं आपला निरोप घेतोय.
3: नमस्कार.
2: सहज सोप्या लज्जतदार पदार्थांच्या पाककृतींचा कार्यक्रम खमंग रुचकर.
0: वाह, काय शालू आहे स्नेहा, श्री धूत साडीज कडूनच घेतला असणार.
1: आता सर्वांनाच माहिती आहे की अप्रतिम डिझाईन्सच्या साड्या आणि शालू फक्त श्री धूत साडीज मध्येच मिळतात.
0: श्री धूत साडीज, चाटी गल्ली, सोलापूर.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्व प्रकारच्या साड्या आणि लग्नाच्या बस्त्यासाठी श्री धूत साडीज, चाटी गल्ली, सोलापूर.
1: खमंगरजकर हा कार्यक्रम आम्ही प्रसिद्ध

0: केला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून 9:20 झाली आहेत. आता ऐकूयात क्रमशः अभिवाचन. निर्मिती सहाय्य विनायक दुदके यांचं.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सोलापूरच्या साहित्य कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.

0: रंगदेवतेला वंदन करून आणि रसिकांना अभिवादन करून सहर्ष सादर करत आहोत शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि गिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा. संशोधन लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील. सोलापूरची नाट्यगाथा.
1: श्रोते हो नमस्कार. प्राध्यापक त्रेम व्ही सरदेशमुख हे सोलापुरातील प्रतिभावान कादंबरीकार, समीक्षक, कवी, विचारवंत आणि नाटककार होत. त्यांच्या बखर एका राजाची या कादंबरीनं अनेक विक्रम केले. श्रीपू भागवत, गोनी दांडेकरांपासून अनेक मान्यवर साहित्यिक समीक्षक त्यांच्या लेखनशैलीनं स्तिमित झालेले होते. बखर एका राजाची या कादंबरीचं त्यांनी स्वतः नाट्यरुपांतर केलेलं होतं. टाहो असं नाव त्यांनी त्याला दिलेलं आहे. या नावामध्येच म्हणजे या शीर्षकामध्येच एकूण कथानकाची कल्पना येऊ शकते. टाहो हा आकांत आहे, आक्रोश आहे, विलाप आहे, तसा मोराच्या आनंदानं ओरडण्याचा रव देखील आहे. या नाटकातील प्रत्येक महत्वाचं पात्र आपल्या दैवयोगानं प्रताडित आहे. सुखाच्या क्षणी देखील दुःख वेदनेची जाणीव त्यांना होत राहते. मुंबईतील नाट्यसंस्थेनं या नाटकाचा प्रयोग केलेला होता. त्यामध्ये दिलीप कुलकर्णी, सदाशिव अमरापूरकर, नीना कुलकर्णी अशा सुजाण कलावंतांचा समावेश होता. या नाट्यलेखनाचा गाभा असलेल्या बखर एका राजाची या कादंबरीविषयी आपण अधिक तपशीलानं जाणून घेणं हे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे लेखक म्हणून त्रेम व्ही सरदेशमुख यांच्या जडणघडणीवरती देखील कटाक्ष टाकणं महत्वाचं ठरेल. सोलापुरासारख्या त्यावेळच्या आडवळणी गावामध्ये एक लेखक कसा लिहित जातो, फुलत जातो, घडत जातो ही प्रक्रिया देखील जाणकारांसह सगळ्यांनाच आवडू शकेल. सरदेशमुखांना इंग्रजी चित्रपट पाहण्याची आवड होती. क्लार्क गेबल, रोनाल्ड कोलमन, रॉबर्ट डॉनेट, डॅनी केरी ग्रेट, लॉरेन्स ऑलिव्हिए, लेस्ली हॉर्वर्ड, चार्ल्स बॉय, रिचर्ड बर्टन, विवियन ली हे त्यांचे आवडते हॉलिवूडचे अभिनेते होते. ला मिझराल्ब, द वेजेस ऑफ फियर, गोल्ड रश, मॅड वेन्सडे, द प्रिझनर ऑफ झेंडा, जॉन ऑफ आर्क, नाईट विदाऊट आर्म्स, गुड बाय मिथीस हे सरदेशमुखांचे आवडते चित्रपट. सुरुवातीला ते हिंदी चित्रपट पाहत नसत, पण प्यासा, गरमहवा, जोगन यासारख्या चित्रपटांनी त्यांना हिंदी सिनेमे पाहायला उद्युक्त केलं. अगदी कजरारे कजरारे या गाण्यातील लयीनं देखील त्यांना मोहवलेलं होतं. कविता, संगीत, नाटक आणि संवादामधली लय त्यांना मोहवणारी होती. म्हणूनच त्यांच्या लेखनातील काही उतारे लयबद्ध आणि वाचकांना मुग्ध तरीही विद्ध असं करून टाकणारे आहेत. त्यांची शैलीच तशा पद्धतीची आहे. ते लिहितात, ही मध्यरात्र आहे की माध्यान्न आहे, आकाशात ढग नाहीत, सूर्य नाही, चंद्र नाही आणि चांदण्याही नाहीत, असलं भंगड आकाश असू शकतं? हा प्रदेश तरी कोणता आहे ज्याच्या एकाकी पहाडांवर भयाण वारा आदळतो आहे, ज्याच्या सरोवर

पारांवर रडवा प्रकाश डुचमळतो आहे, तो हा नादान प्रदेश आहे तरी कुठला? उतरणीवर ही झाडच आहेत की कोण्या काळी कोणाची छाटलेली मुंडकी उगवून वर आलेली आहेत? माणसानं चढफडावं तरी कशा कशासाठी? वाट चुकली म्हणून की उद्ध्वस्त वाटेवर धावत आलो म्हणून? पश्चाताप करायचा तर मुळात जन्म घेतल्याचाच करावा काय? पण जन्म घेणं ही काय आपली करणी आहे? माझ्या जन्माला एवढं कर्ज बाजारी केलं कुणी आणि ते आता फेडायचं कुणी? फासे पारध्यांच्या जाळ्यातलं जनावर आणि मी यातलं अंतर किती थोडं आहे? श्रोते हो, या संवादाचाच नव्हे तर त्यांच्या एकूणच लेखनाचा मूलकंद काव्यात्म आहे. त्याचं कारण त्यांच्यावरती अजाण वयापासून झालेला कवितेचा संस्कार. श्रीधर स्वामी नाझरेकरांचं शिवलीलामृत, नवनाथ सार त्यांची आई स्वतः आणि बऱ्याचदा त्यांच्याकडूनही वाचून घेत असे, असं त्यांनी एके ठिकाणी लिहिलेलं आहे. पांडव प्रताप, महाभारत, रामायण, भागवतातील आख्यानं त्यांच्या आईला मुखोद्गत होती. ओव्या भोपाळ्या, जुनी गाणी, श्रावणाच्या कहाण्या, मल्लिकार्जुन यात्रेचं गाणं, असं बरंच काही त्यांच्या लहान वयामध्ये त्यांच्या कानावरून गेलेलं होतं. शिवपूजन, 16 सोमवारचं कडक व्रत, त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव, अनेक वारांचे आणि एकादशांचे उपवास त्या करत असत. असा धार्मिक संस्कार सरदेशमुखांवर त्यांच्या आई सरस्वतीबाईंकडून झालेला होता. आईला ते माई म्हणत. माईंच्या उपवास आणि कर्मकांडांचं प्रतिबिंब त्यांच्या कादंबऱ्यातल्या आणि टाहोसारख्या नाटकातील पात्रांच्या आचरणावर देखील पडल्याचं आढळत आहे. मुद्दा आहे तो त्यांच्या नाट्यपूर्ण काव्यात्म शैलीचा. रवींद्रनाथ टागोर, गोविंदाग्रज, जे कृष्णमूर्ती, व्हिक्टर ह्युगो, द. रा. बेंद्रे यांच्या लेखनमुद्रा विविध वयामध्ये त्यांच्यावर उमटल्या होत्या. ते स्वतः सांगतात, अर्थवान प्रतिमा, प्रतीक, संसूचन गद्यामध्ये देखील सौभाग्यानं आणता येतात. म्हणूनच निवेदन, वर्णन, व्यक्तिरेखांमधील संवाद आणि वातावरण निर्मिती करताना सरदेशमुखांच्या नाट्य काव्य प्रतिभेचा परिचय वाचकाला होतोच. अनेक द्वंद्वातून आणि मर्मभेदातून शेष उरलो माझा मीच, असा उल्लेख एका कवितेमध्ये प्राध्यापक त्र्यंबी सरदेशमुख यांनी केलेला आहे. त्यांच्या समग्र साहित्य निर्मितीचं ते सूत्र आहे. निर्माल्य झालेल्या जीवफुलाला पालवी फुटली ती त्यांच्या सर्जनातूनच. त्यामुळे त्यांच्या कथा, कविता, कादंबऱ्या आणि नाटकं रंजनाच्या पलीकडे नेतात, बुद्धीला आवाहन करतात. लेखकाचं साहित्य हे त्याचं आत्मचरित्रच असतं असं म्हणतात. बखर एका राजाची, उच्छाद आणि डांगोरा एका नगरीचा ही कादंबरीतही त्यांचं अंतस्थ मनोगत व्यापून आहे. त्यांच्यावर बालपणापासून झालेल्या संस्कारातून आणि त्यांनी अनुभवलेल्या अनुकूल, बऱ्याचदा प्रतिकूल प्रसंगातून ते उभे राहिले, त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या लेखनातून पडलं. उच्छादमध्ये ते एके ठिकाणी म्हणतात, जळून गेलेल्या मांडवाखाली आता उगाच तिष्ठायचं असतं. उन्हाची तिरीप जीवे मारू नये म्हणून कपाळाला हात लावून झिरपायचं असतं. दिसाभराचे काबाड कष्ट कोणाच्या पदराखाली लपवावे वाटतात. मस्तकाला मांडी हवी असते रात्रीच्या गहन अंधारात. न मागितलं ते दाराशी धरणं धरून असतं. नॉटपेड पत्र, ज्यादा पैसे भरून घ्यावं आणि त्यानं बँक बुडवल्याची वार्ता द्यावी, तसं झालं चंपाच्या संगतीमध्ये. श्रोते हो, आणि आता त्यांच्या वाटते विचारावे या कवितेमधल्या या ओळी पहा. म्हणतील कोणी, अकिंचनत्वाने यास केले बापुडं वाणे, शय्या सखीविना निर्माल्य झाले जीव फुलाचे, प्रियजनांच्या महाप्रयाणानं शून्य झाल्या दिशायाच्या, भवबंधातून पैदासल्या संबंधाच्या हैदोसानं ढासळले आकाश, चूर झाला हा. असे ना तसे, खरे खोटे तेच खोटे खरे, सत्य इतकेच की अनेक द्वंद्वातून मर्मभेदातून शेष उरलो माझा मीच, हार जीत अवघी कोळून. श्रोते हो, ही व्यक्तिगत जाणीव त्यांच्या लेखनामधून प्रकटते तेव्हा ती सर्वव्यापी होते. आपल्याला जाणवलेल्या वैयर्थाला मुखर करते, एकाच वेळी स्वतःचं आणि समाज व्यवहाराचं दर्शन घडवते. महत्वाचं म्हणजे कवितेचा आशय आणि उच्छादमधील ओळी यांचा संबंध जोडता येऊ शकतो, त्याचा अन्वय लागतो. बखर एका राजाची या कादंबरीचं नाट्यरूपांतर टाहो हे पुस्तक रूपानं प्रकाशित झालं ते 1982 साली. 10 प्रवेशांचं हे नाटक
साईखेड

0: संस्थानातील नाट्यमय घटना घडामोडींचा आलेख असं म्हणता येईल. कादंबरी इतका नाटकाचा प्रभाव पडत नाही असं काही जाणकारांचं म्हणणं असलं तरी कादंबरी वाचन ही एकांतात केली जाणारी व्यक्तिगत प्रक्रिया आहे. नाटक हे समूहासाठी केलं जाणारं सादरीकरण आहे. त्यासाठी कादंबरीतील सघनता सार्वजनिक पातळीवरती आणताना थोडी विरळ पातळ करावी लागते. कादंबरीमध्ये थक्क करणारी पात्रांची भाषा किंवा मनोगत नाट्यरूपामध्ये नाटकी किंवा अंगावर येऊ शकतात. नाटक सादर करणारे कलावंत जाणकार नसतील किंवा दिग्दर्शकाला नेमकं काय सांगायचंय हे ध्यानात आलं नाही तर नाट्यप्रयोग फसू शकतो. अगदी उदाहरणच द्यायचं तर वि वा शिरवाडकरांच्या नटसम्राटमध्ये गणपतराव बेलवलकरांची भूमिका करणाऱ्या श्रीराम लागू, दत्ता भट, राजा गोसावी, मोहन जोशी, नाना पाटेकर या नटांनी नाटककाराचं कर्तृत्व अधिक उणं करून दाखवलेलं आहे. सरदेशमुख सरांच्या टाहो नाटकाविषयी आणखी विवेचन आपण पुढील भागामध्ये पाहूया.
1: शाहिरी आखाडे ते संगीत रंगभूमी आणि घिरणगाव ते प्रयोगभान टिपणारी सोलापूरची नाट्यगाथा हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. संशोधन, लेखन आणि अभिवाचन रजनीश जोशी. सादर करते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सोलापूरच्या साहित्य, कला आणि सांस्कृतिक चळवळीला गतिमान करणारी सामाजिक संस्था प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर.
3: क्रमशः अभिवाचनाचा कार्यक्रम आम्ही प्रसारित केला एफएम वाहिनी 103.9 मेगाहर्ट्झवर अर्थात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. 9 वाजून निर्मिती सहाय्य होतं विनायक दुदगे यांचं. 9:32 झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: पार्टी हवी
1: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया.
2: आयडिया, तिथेच करूया पार्टी.
0: पिझ्झा पार्टी,
1: येस. चल तुझं कार्ड आणि पिन दे.
3: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. RBI सांगते आहे की आपला पिन, OTP, CVV किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
0: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस?
1: ऐकलं नाही? नो शेअरिंग.
3: RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: वाच अता ठरली
1: मध्य जगावे गई।

आताच आपण सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत ऐकलं. शंकरराव कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केलेलं या गीतासाठी चित्रपट होता पहिले प्रेम. चित्रलता या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं कुंकवाचा करंडा या चित्रपटातलं जगदीश खेवडकर यांचं गीत.

0: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
1: टँजेरीन, खूप गोड असत, तोडू नकोस हा। फ्री फॉरेन ट्रिप लिंक वर क्लिक करा, आता करतो।
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका।
1: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी।
1: थँक्स गप्पू, वाचवलंस, हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ।
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा।
3: चित्ररथ या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत धाकटी सून या चित्रपटातलं सुधीर मोघे यांचं गीत। सुधीर फडके यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायले जयवंत कुलकर्णी आणि उत्तरा केळकर यांनी।

चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत संसार या चित्रपटातला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेपडकर यांचं गीत, गायले लता मंगेशकर यांनी.

0: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कारे घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

आताच आपण आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत ऐकलं. हा खेळ सावल्यांचा या चित्रपटासाठी संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत

आताच आपण उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत ऐकलं. ऋषिराज यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं बन्या बाबू या चित्रपटातलं. आणि याबरोबरच आजचा चित्रलता हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

चित्रलता हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत सीआयटी प्रस्तुत एनसीआरटी यांचा प्रायोजित कार्यक्रम.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: यंदाच्या सणांमध्ये

0: मध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट मध्ये.
1: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
0: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे मोडणे. संपर्क 87400034008.
2: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
3: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
2: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
3: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडीजवळ सोलापूर.
2: सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत.
3: मोबाईल 98503388007.
4: इंस्टा ची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटी ची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
6: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
7: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
6: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
7: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
6: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
7: अरुण नरखेडकर अंगर.
6: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.
8: जुनाट, सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार. डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाइज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर. मोबाईल 88 86 36 00 88.
9: मराठी गाण्याच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत मधुकर पाठक यांनी संगीतबद्ध केलेलं दत्ता पाटील यांचं गीत प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात.

0: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था कामती बुद्रुक तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर संपर्क 73 97 80 50 73। आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं। लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा मूतखडा फॅटी लिव्हर गर्भाशयातील गाठी स्त्रियांच्या स्तनातील गाठी प्रोस्टेट कॅन्सर हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात।
1: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही। आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा।
0: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स दमाणी कॉम्प्लेक्स दत्त चौक सोलापूर फोन 73 85 81 85 55।
2: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बीएससी बायोटेक्नॉलॉजी आणि बीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एमएससी बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी बीकॉम आयटी साठी प्रवेश सुरू। प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे नॅक ए ग्रेड मूल्यांक प्राप्त सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स विजापूर रोड सोलापूर।
1: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे,
3: काळजी करू नका। आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर, फक्त 8% व्याज दरात सोने तारण कर्ज। आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा।
1: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर।
3: फोन 77 740 87 000। विना कटकट सोने तारण झटपट।
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी।
5: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू लाहोटी साडी चाटी गल्ली सोलापूर।
6: मराठी गाण्याच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत वृक्षकटक या नाटकातलं गोविंद बल्लाळ देवाल यांचं पद कान्हू पात्रा केणेकर यांच्या स्वरात।

0: आताच आपण उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हात लावीन तिथं सोनं या चित्रपटातलं गीत ऐकलं. रचना होती जगदीश खेवडकर यांची, संगीत साज राम कदम यांचा.
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी, तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
5: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
4: मोबाईल 84 08 803 719 आणि 0217 2 65 22 22.
6: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट. हॅशटॅग लाहोटी साडी.
7: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोटी साडी, चाटी गल्ली, सोलापूर.
8: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
9: पण तू कसा ओळखलास?
8: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
10: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
11: शाळेची फी भरायची आहे, घरातील मंगल कार्यासाठी पैशांची गरज आहे, कोणत्याही घरगुती गरजेसाठी तातडीने आर्थिक मदत हवी आहे.
12: काळजी करू नका, आर्यनंदी सहकारी पतसंस्थेची रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त खास ऑफर. फक्त 8% व्याज दरात सोने तारण कर्ज. आपलं सोनं सुरक्षित ठेवा आणि आपल्या गरजांसाठी त्वरित पैसे मिळवा.
11: आर्यनंदी सहकारी पतसंस्था मर्यादित, आर्यनंदी भवन, मंदार कॉम्प्लेक्स, नवी पेठ, सोलापूर.
12: फोन 77 740 87 000. विना कटकट सोने तारण झटपट.
0: मराठी गाण्याच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत प्रल्हाद शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अनंत पाटील यांचं गीत, संगीतकार मधुकर पाठक.

0: त्वचा रोग कॉस्मेटॉलॉजी केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर जामदार टॉवर्स लकी चौक ते चार पुतळा वनवेवर किल्ला बाग नवीन गेट समोर सोलापूर
1: मोबाईल 77192922555
2: सोलापूर मधील सिटी हॉस्पिटल VIP रोड जुना एम्प्लॉयमेंट चौक इथं अद्ययावत अतिदक्षता विभाग मेडिसिन स्वतंत्र स्त्री रोग प्रसूती विभाग आणि बालरुग्ण विभाग बर्न केअर युनिट ट्रॉमा केअर सेंटर मेंदू व मणक्याच्या हाडाच्या आणि इतर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया नवीन मॉड्युलर ऑपरेशन थिएटर 24 तास फार्मसी रक्त तपासणी एम्ब्युलन्स सेवाही उपलब्ध
3: सिटी हॉस्पिटल जुना एम्प्लॉयमेंट चौक VIP रोड सोलापूर फोन 2315156 डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल सोलापूर इथं रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी सकाळी 9 ते 2 पर्यंत PCOD आणि लठ्ठपणा याविषयी जनजागृती शिबिराचं आयोजन केलंय.
4: यामध्ये मोफत तपासणी आणि मार्गदर्शन केले जाईल. पत्ता डॉक्टर नेहा मॅटर्निटी हॉस्पिटल सिद्धजीन हाउसिंग सोसायटी क्रोमा शोरूमच्या मागे ST स्टँड समोर सोलापूर
3: मोबाईल 75 58 300 637.
5: अहो काका मिठाई काय वाटताय?
6: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला. फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
5: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझिशन 10,49,000 पुढे रेल्वे स्टेशन डीमार्ट जवळ अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
6: इंद्रप्रस्थ डोणगाव रोड सोलापूर
5: मोबाईल 73 5000 25 47 आणि 84 11 966 700.
7: वा काय छान सजली हो नवरी मुलगी.
8: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
7: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स
8: कडून. दागिने त्यांच्याकडूनच आणले.
9: अहो गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स सराफ कट्टा वारद बोर्ड वारद कॉम्प्लेक्स सोलापूर फोन 274-30-72.
10: इंस्टाची स्टोरी फेसबुक ची लाईक्स लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट हॅशटॅग लाहोटी साडी
11: आकर्षक साड्या तेही मेरिट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू लाहोटी साडी चाफी गल्ली सोलापूर.

आताच आपण पाठलाग या चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं गीत ऐकलं. दत्ता डावजेकर यांच्या संगीत नियोजनात हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. आणि याबरोबरच आजचा मराठी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. आता काही हिंदी गाणी आम्ही प्रसारित करणार आहोत.

0: सतत होणारी डोकेदुखी, पाठदुखी, शरीराला मुंग्या येणं यांचे रिपोर्ट्स तर नॉर्मल आहेत, पण त्रास तर काही कमी होत नाहीये. कदाचित ही मानसिक आजाराची लक्षणं असू शकतात. छोट्या छोट्या गोष्टी विसरणं, एकलकोंडेपणा, लैंगिक समस्या यावरही खात्रीशीर उपचार होऊ शकतात. अनुभवी मानसोपचार तज्ञ डॉक्टर दिलीप बुर्टे आणि डॉक्टर निहार दिलीप बुर्टे यांचं
1: मनोदय न्यूरो सायकॅट्रिक सेंटर रिमांड होम जवळ सोलापूर.
0: मोबाईल 7083069496.
1: तुमच्या स्वप्नातील मॉड्युलर किचन साठी नुरवी अँड जे के असोसिएट्स.
0: स्टायलिश किचन ट्रॉली, चिमणी आणि ब्रँडेड कुकटॉप्स.
1: मजबूत गुणवत्ता आणि आकर्षक डिझाईन सह
0: मोफत किचन डिझाईन सुविधाही उपलब्ध.
1: आजच भेट द्या नुरवी अँड जे के असोसिएट्स. शॉप नंबर 35, सिद्धेश्वर शॉपिंग सेंटर, कन्या प्रशाला गेट समोर, पंचकट्टा, सोलापूर. मोबाईल 99221117725.
0: नुरवी अँड जे के असोसिएट्स, तुमच्या किचनला द्या आधुनिकतेची नवी ओळख.
1: बॅगांची क्वालिटी A1, बॅगांसाठी फक्त पवन.
2: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
1: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर. लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
0: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, अहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग, शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
0: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन.
3: अर्गनपा, परवा तर तुला वाकही येत नव्हतं आणि आता तर पळा लागलंस की.
4: अरे वय, यो इफेक्ट आहे श्रद्धा आयुर्वेद सेंटरच्या पंचकर्माचा आणि आयुर्वेदिक औषधांचा.
1: पाठदुखी, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि सर्व प्रकारच्या आजारांसाठी अवश्य भेटा डॉक्टर किरण पाठक यांचं श्रद्धा आयुर्वेद सेंटर, हॉटेल सूर्या समोर, सोलापूर. मोबाईल 93724144434.
0: आपलं शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. लहान सहान वाटणाऱ्या पोटदुखीवर वेळी सोनोग्राफी करणं, रक्त आणि लघवी तपासणी करून पित्तखडा, मूतखडा, फॅटी लिव्हर, गर्भाशयातील गाठी, स्त्रियांच्या स्तनातील गाठी, प्रोस्टेट कॅन्सर, हार्ट अटॅक यासारख्या इतर आजारांचं निदान करून वेळीच उपाय करता येतात.
1: सोलापूर डायग्नोस्टिक्सच्या आरोग्य मित्र योजनेत संपूर्ण आरोग्य तपासणी अगदी मोफत मिळवा, म्हणजे आरोग्यम आणि धनसंपदाही. आजच आरोग्य मित्र योजनेत सहभागी व्हा.
0: संपर्क सोलापूर डायग्नोस्टिक्स, दमाणी कॉम्प्लेक्स, दत्त चौक, सोलापूर. फोन 73-85-81-85-55.

श्रोत्या आताच आपण हिमालय की गोदमय या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकलं. मुकेश यांनी गायलेल्या गीताला संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. आणि याबरोबरच आजचा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM वाहिनी 103.4 MHz वर आपण ऐकत आहोत आकाशवाणी सोलापूर केंद्राचे कार्यक्रम.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: आकाशवाणी नागपुर।
1: अकरा वाजून 40 मिनिट झाली आहेत। आता प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम।
0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित रूपकात्मक कार्यक्रम एमडीचा काळ थंडरची ललकार। यात सहभागी आहेत नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल आणि सारिका पाठक। सादर करते आहेत सतीश रेवे।
2: हॅलो पार्थ, बाळा कसा आहेस? अभ्यास सुरू आहे ना व्यवस्थित?
3: हो बाबा, छान सुरू आहे अभ्यास।
4: अहो मलाही बोलू द्या, शेवटचं वर्ष आहे तुझं, हलगर्जी करू नकोस हं।
3: हो आई, नाही करत आई। एक नवीन कोर्स आलाय ग, त्यासाठी पैसे हवे होते, पाठव ना ग। बर आई, ठेवतो मी फोन, थोडा अभ्यास करायचाय, पण नक्की पैसे तेवढे पाठवा आई।
4: ओके बाळा, आम्ही पाठवतो आणि काळजी घे हं।
2: अरे पार्थ, हे बघ नवीन ड्रग आलाय बाजारात, स्वस्त पण आहे आणि मस्त पण आहे, चल सोबत मिळून घेऊ।
3: चल चल चल, जाऊया जाऊया। अरे वा, सर्व मिळून घेऊया आपण। चल
2: चेस।
5: हॅलो हॅलो पार्थचे बाबा, मी पोलीस स्टेशन मधून बोलतोय। तुमच्या पार्थला आम्ही ड्रगची तस्करी करताना पकडलंय, शिवाय ड्रगच्या अतिसेवनामुळे त्याची प्रकृती अत्यंत नाजूक आहे, तुम्ही त्वरित या।
2: पार्थची आई, पार्थनी हे काय करून बसलाय हा?
4: अहो हे काय होऊन बसलाय? श्रोते हो, किती भयानक आहे ही परिस्थिती। आई वडील जे आपल्या पाल्यांसाठी वाटेल ते करायला तयार असतात, परिस्थिती अभावी कर्ज काढून मुलांना शिक्षणासाठी बाहेर सुद्धा पाठवतात। आशा एवढीच असते की मुलांनी शिकून स्वतःच्या पायावर उभं राहावं। मुलगा बाहेर शिकायला गेला हे किती आनंदानं आणि गर्वानं ते मिरवत असतात, पण वास्तव्य काही वेगळंच असतं। दारू ड्रग्सच्या नशेत कित्येक जण त्यांचे प्राण गमावतात। या सर्वांना या गर्तेतून बाहेर काढणं, त्यांचं भविष्य वाचवणं, अंमली पदार्थांची बेकायदेशीर तस्करी थांबवणं आणि त्याच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं

0: दरवर्षी 26 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य आणि अवैध व्यापार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाच्या अनुषंगानं या तरुण पिढीला या व्यसनाच्या विळख्यातनं बाहेर काढणारे ऑपरेशन थंडरच्या माध्यमातनं स्वतः प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन करून अंमली पदार्थ आणि अवैध व्यापाराला आळा घालणारे नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त आयपीएस अधिकारी डॉ रवींद्र सिंगल यांना आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे. आपण त्यांच्याकडनं त्यांनी केलेल्या कार्याविषयी आणि तरुण पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयीची अधिक माहिती जाणून घेऊयात. तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, नागपूर आकाशवाणी स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: खूप धन्यवाद मॅडम.
0: सगळ्यात आधी तर डॉक्टर रवींद्र सिंगल सर, आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे की अल्कोहोल, गांजा, चरस, हेरोईन यासारख्या जे पारंपरिक अंमली पदार्थांची नावं ऐकत आलेलो आहे आपण, तर त्यात आता सिंथेटिक ड्रग्ज पण खूप वाढत चालले आहे असं ऐकिवात आहे. यात एमडी म्हणजे मॅफड्रॉन हे नाव प्रामुख्यानं समोर येऊ लागलंय, याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: अगदी बरोबर मॅडम. जे पारंपरिक जे ड्रग्ज होती जे आपण ऐकत होतो, परंतु ह्याशिवाय आता सिंथेटिक ड्रग्ज आलेले आहे जे नवीन आहे. मेफेड्रिन जसं आपण सांगितलं, तसेच एलएसडी नावाची एक ड्रग्ज आहे आणि इतर काही कॉम्बिनेशन बनून नवीन ड्रग्ज येत आहे. त्याशिवाय काही इंजेक्शन्स वगैरे आपण घेत आहे त्याच्यातही केमिकल बेस्ड ते आहे. तर हे एक गंभीर विषय झालेला आहे आणि ते याला प्रिपेअर करण्यासाठी काय मोठी जागा लागत नाही. ते छोटासा जर एक 10 बाय 10 खोली असली किंवा त्याच्यापेक्षा जरी लहान असली तर त्याच्यात केमिकल कॉम्बिनेशन्सनी ते बनू शकतात. तर एक गंभीर समस्या झालेली आहे. आणि हे कुठे म्हणजे आपल्याला वाटेल की हे सोसायटी आहे, हाऊसिंग सोसायटी आहे, हे स्लम्स आहे किंवा एखादी फॅक्टरी बंद आहे किंवा कमर्शियल एरिया आहे, हे कुठेही सुरू होऊ शकतोय. तर हे एक मोठा एक आव्हान सगळ्यांचे समोर आहे. पोलीस तो आहेतच, त्याच्यासाठी एनसीबी आहे, एएनटीएफ डिपार्टमेंट आपला स्टेट पोलीसचे आहे, ते सगळे आहे. परंतु हे समाजासाठी एक मोठी समस्या झालेली आहे
0: नक्कीच. आणि मुख्यतः हे ड्रग्ज घेणारे तरुण वर्ग आढळून येतात, मग ह्या तरुणांच्या शरीरावर आणि आरोग्यावर काय परिणाम मुख्यतः होत असतो या सगळ्या गोष्टी?
1: आम्ही ज्याप्रमाणे मुलांशी बोललो आहे, काही मूवीज जर तुम्ही बघितले, हे रियालिटी दाखवत आहे की कसे कसे त्यांच्यावर इम्पॅक्ट होतो. माझं असं म्हणणं आहे स्वतः की त्यांची एक ते मेंदूवर फार मोठा त्यांचे परिणाम होतो, म्हणजे मानसिक दृष्टीने ते वीक होऊन जातात, स्वतःवर कंट्रोल राहत नाही, एन्झायटी वाढतात, डिप्रेशन वाढतात आणि काही मुले जे आहेत आपले स्वतःचे प्राण घेण्याचा प्रयत्न करतात. हा फार गंभीर ते नेगेटिव्ह परिणाम आपले मेंदूवर होतो. याशिवाय फिजिकल आपलं जे एक्झिस्टन्स आहे त्याच्यावरही परिणाम होतो. आपला जे डाईट आहे तो कमी होऊन जातो, आपला जे वीकनेस वाढतो, फार एकदम दुसऱ्यांशी बोलताना स्वतःवर संयम राहत नाही, म्हणजे एकदम आउट ऑफ कंट्रोल हे मुले होऊन जातात. आणि आम्ही तो असं बघितलेलं आहे काही यंग मुले म्हणजे 16-17 वर्षाचे ते आपले पेरेंट्सवर पण हात उचलतात, इथपर्यंत त्यांची मानसिकता होऊन जातात, म्हणजे स्वतःवर कंट्रोलच राहत नाही.
0: नक्कीच सर. आणि एनपीडीएस कायद्यानुसार मॅफेड्रॉन बाळगणं किंवा व्यापार करणं हा सुद्धा गंभीर गुन्हा आहे, मग ह्या गुन्ह्याच्या अंतर्गत कुठली शिक्षा होऊ शकते?
1: याच्यात जे आहेत ना, कुठली ड्रग्ज असली, आपला एनडीपीएस ऍक्ट आहे 1985 आणि त्याच्यात त्यांची शिक्षा दिलेली आहे. म्हणजे स्मॉल क्वांटिटी असली, लेस देन कमर्शियल क्वांटिटी असली आणि कमर्शियल क्वांटिटी असली, असं तीन भागात त्यांनी दिलेलं आहे. आणि त्याच्यात जसं थोडी क्वांटिटी असली तर त्याची 1-2 वर्षाची शिक्षा आहे आणि फाईन पण आहे. दुसरा जर असली तर त्याचे 10 वर्षपर्यंत आहे. काही एक्स्ट्रीम केसेसमध्ये म्हणजे रिपीट ऑफेंडर्स जर असले त्याला डेथ पेनल्टी पर्यंत आहे. आणि त्याच्यासाठी एक स्पेशल जजची नियुक्ती पण होतात, म्हणजे हा स्पेशली ट्रीट करण्यात आलेला आहे ह्या कायद्यामध्ये जे केसेस असतात. तर ह्याच्यात जे आहे शिक्षा फार गंभीर असतात. याशिवाय जर एखादी छोटी क्वांटिटीमध्ये किंवा एखादा जे घेतो माणूस यंगस्टर्स आणि त्यांनी जर कोर्टासमोर मान्यता दिली आणि तो त्याची इच्छा आहे की तो त्याच्यातून त्याला बाहेर पडायचं आहे, मग असे पण तरतूद आहे कायदेमध्ये की त्याला तो रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवू शकतात. म्हणजे ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मला आनंद होत आहे की आम्ही आता असे 2 केसेसमध्ये जिथे मुलांनी सांगितलं की आम्हाला येथेतून बाहेर निघायचं आहे, मग त्यांनी कोर्टाने त्याला रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये पाठवलेलं आहे.
0: आणि

0: सिंगल सर, अंमली पदार्थ सेवन आणि अवैध व्यापार प्रतिबंधासाठी जे आपण ऑपरेशन थंडर अभियान सुरू केलं याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
1: हा ऑपरेशन थंडर जो आहे एक फार मोठा एक लढा आपण सुरू केलेला आहे. जवळपास 2 वर्षाचे झालेले आहे आणि याच्यात एक म्हणजे इंटरेस्टिंग सुरुवात झाली होती. ज्यावेळेस मी इथे आलो होतो माझे ऑफिसला, मी लोकांना सगळ्यांना भेटतो जे व्हिजिटर्स येतात, तर त्याच्यात एक महिला आली. ती म्हणाली की साहेब मला एक पर्सनल मॅटर डिस्कस करायची आपल्याशी. मी म्हटलं आता सगळे आहे कारण मी ऑफिसच्या बाहेर जाऊन सगळ्यांना भेटतो, तर मी म्हटलं तुम्ही थोडी वेळ थांबा. हे संपूर्ण ज्यावेळेस ऑफिसमध्ये गेलो ती महिला माझ्याकडे आली आणि ते रडायला सुरुवात त्यांनी केली. ती म्हणाली की साहेब माझा एक 16 वर्षाचा मुलगा आहे आणि तो याचे आधी गेलेला आहे आणि इतका खराब घरामध्ये परिस्थिती आहे सध्या, तो कोणाची ऐकत नाही, आमच्यावर हात उचलतो, माझे पतीवर हात उचलतो आणि घरात चोरी करतो आणि काही म्हणजे कंट्रोल त्याच्यावर नाही आहे. तर हे मला वाटलं की इट इज सच अ सिरियस इश्यू. एक महिला ज्याचे घरात असं चालू आहे तर त्याची काय परिस्थिती असेल मानसिक, हे इथून सुरुवात झाली होती. याच्यात त्यावेळेस आम्ही सांगितलं की इतकं जर गंभीर हे समस्या आहे तर आम्ही एक त्याची मीटिंग बोलवली. त्याच्यात आम्ही सगळे समाजाचे वर्ग आहे ते सगळ्यांना, त्याच्यात सायकेट्रिस्ट असतील, डॉक्टर्स असतील, आमची पोलीस फोर्स असतील, आपले सामाजिक कार्यकर्ते असतील, सगळ्यांना आम्ही याच्यात इन्वॉल्व्ह केला, मीटिंग घेतली आणि देन फोर्सफुली जे याच्यात इन्वॉल्व्ड होते म्हणजे विकणारे आणि हे जे पॅडलर्स वगैरे ते सगळ्यांच्यावर एकच दिवशी आम्ही 10 टाकले आणि जवळपास 800-900 लोकांना उचललं आम्ही रात्री. म्हणजे असं ऑपरेशन केलं की एकदम दहशत त्याची झाली आणि त्याशिवाय नंतर मग त्याच्यावर ऍक्शन्स वगैरे घेतले, घरझडत्या वगैरे घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही येतो कुठून, कारण आपल्याकडे जे येण्याचे 2च मार्ग आहे. तो एक आहे वेस्टर्न इंडिया जे आहे तिथे जे आपला गोल्डन क्रेसेंट म्हणजे अफगाणिस्तान पाकिस्तान तिथून जो भाग आहे ते आतमध्ये येतात, पंजाब आणि हरियाणा मग राजस्थान मध्य प्रदेश आणि आपल्याकडे. आणि ईस्टर्न साईडला तुम्ही बघितलं तर आपला हे गोल्डन ट्रायंगल आहे. तिथे गोल्डन ट्रायंगलमध्ये लाओस बर्मा व्हिएतनाम हे जे तिथून जे आहे तो आपला दुसरा मार्ग आहे. म्हणजे तो तिथून वेस्ट बेंगॉल किंवा नॉर्थ ईस्टनी खाली येऊन आपल्याकडे आणि आपला एक हायवे आहे म्हणजे मेजर जंक्शन आहे नागपूर. रेल्वेनी पण येतात. मग नंतर आपण अजून शोधला तर आम्हाला दिसला की काही वेळेस ते लक्झरी बसेसमधून पण इथे येत आहेत. म्हणजे पोरस आहे आपला नागपूर जिल्हा. आपल्याला काम काय काय करायचे तर आपण निवडून घेतलं की हे याच्यावर करायचे. मग त्याच्यानंतर आमची जी एनडीपीएसची जी टीम आहे क्राईम ब्रांचमध्ये त्यांची सेपरेट मीटिंग घेतली, कायद्याबद्दल त्यांना सांगितलं की तुम्ही जर रेड करायचे आहे, तुम्हाला जर अरेस्ट करायचं आहे तर तरतूद काय काय आहे, तर ते केलं. म्हणजे सगळी डायरेक्शनने आम्ही त्यांना तयार केला. त्याच्यानंतर म्हणजे मागच्या वर्षीही आम्ही जवळपास 3.5 कोटीचा जप्त केला होता. आता या वर्षी आतापर्यंतच आपण जवळपास 3 कोटीचे मुद्देमाल जप्त केलेला आहे आणि त्याचे सगळे प्रकारचे ड्रग्ज आहे. म्हणजे आम्ही हे जे आहे एक लढा देतोय. याशिवाय आपली अवेअरनेसही चालू आहे. म्हणजे आपण एक वेळ एक साईडला तो आपण क्रिमिनल्सशी लढतो आहे, मग जे विक्टिम्स आहे आणि जे यंग आहे लोक त्यांना कसे थांबवायचे आहे ते ह्या साईडला वळणार नाही, तर ते अवेअरनेस पण शाळामध्ये कॉलेजेसमध्ये किंवा त्याचे सोसायटीजमध्ये इथेही चालू आहे. आणि आपल्यासारखे जे मीडियम्स आहेत त्या मीडियम्सचाही आम्ही वापर करतोय. आम्ही ऑपरेशन थंडरचा वेगळा वेबसाईट बनवलेला आहे, आमच्या युट्यूब चॅनल आहे, इन्स्टाग्राम आहे आणि मी पर्सनली पण दर बुधवारी वेडनेसडे वाईब्समध्ये मी एक आव्हान सगळ्यांना करतो की कसे ते लांब राहिले पाहिजे. म्हणजे आमच्या डेडिकेटेडली आमची पोलीस फोर्स आम्ही पर्सनली याच्यावर काम करतो आहे.
0: नक्कीच कामाचं स्वरूप खूप मोठं आहे ऑपरेशन थंडरचं आणि यात नक्कीच 100% काय 200% यश मिळणार सगळ्यांना अशी आपण आशा करूया.
1: बिलकुल मॅम.
0: आणि अंमली पदार्थाची तस्करी हा पण एक खूप मोठा प्रश्न आहे आज प्रशासनासमोर उभा आहे. मग कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज जप्त केल्याच्या बातम्या पण रोज आपण वाचत असतो वर्तमानपत्रातनं, यासंबंधी कुठली आव्हानं उभी आहेत मग आज?
1: जसं मी सांगितलं आता की हे पोरस आहे, म्हणजे इतके ओपन एरियाज आहे आणि याच्यात जे आहे जर एखादा जसे गांजा एक ट्रक ओडिशामधून सुरुवात झाली त्याची, मग तो येतो. आता परवाच आम्ही पकडलो 200 केजी गांजा. ते स्टील होता, स्टीलचे जे शीट्स रॅप केलेले त्याच्यात आतमध्ये त्यांनी ते ठेवले होता गांजा. आणि हे ते आम्हाला इंटेलिजन्स मिळाली होती की असं जे चालू आहे.

0: आम्ही त्याच्या ट्रॅकिंग करत होतो, तर ते आम्ही पारडीमध्ये त्याला पकडला आणि तिथे ते जप्ती केली. मग आता बघा, तो स्टीलसाठी तो ट्रेलर होता, त्याच्यात गांजा ठेवलेला होता. मग इतकं मोठं आव्हान, आणि आपण सगळे ट्रक्स वगैरे असे थांबू शकत नाही, तर तो एक मोठं आव्हान आहे. तर त्याशिवाय आता लक्झरी बसेसमध्ये आपण पकडलेलं आहे, तर काय वेळेस मुंबईवरून येत होता, आम्हाला माहिती मिळाली की असं येतो आहे, आम्ही चेक केलं आणि तिथे एमडी आम्हाला सापडली. तसेच मध्य प्रदेशवरून काही वेळेस येतात. तर हे जे सगळे जे आहे ना, ते थोडा एक आहे त्याच्यात चॅलेंज. आणि याच्यात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो जो आहे ते भारत सरकारच्या, तेही एक कॉर्डिनेट करतात संपूर्ण महाराष्ट्रासाठी. त्याशिवाय आता एएनटीएफ जे एंटी नार्कोटिक्स सेल जे तयार करण्या फोर्स तयार करण्यात आलेली महाराष्ट्र लेवलवर आणि लोकल लेवलवर आम्ही, तर हे पण आमच्या सगळ्यांच्या एक दुसऱ्याशी माहिती एक्सचेंज करणे तो एक असतो. लोकल इंटेलिजन्स जे जुने जे लोक आहे याच्यात पडलेले आहे, ते सगळं मिळून एक मोठा चॅलेंज आहे. कॉर्डिनेशनचा चॅलेंज काही वेळेस असतो, परंतु मला असं वाटतं की सध्या चांगलं काम चालू आहे.
1: नक्कीच डॉक्टर सिंगल सर, आजची तरुण पिढी खूप ड्रग्सकडे आकर्षित झालेली दिसते आहे, यामागे काय कारण असू शकतं, आपण काय सांगू इच्छिता?
0: याच्याबद्दल मी भरपूर विचार केला, आणि त्याच्यात मला स्वतःला असं वाटतंय की आज जे आहे युवा पिढी, त्याला असं वाटतंय की मला इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन पाहिजे. त्याशिवाय जे सध्या एक न्यूक्लिअर फॅमिलीचा जे कॉन्सेप्ट आहे, त्याच्यात जे आहे ना, मुलांशी संभाषण, मुलांची ऍक्टिव्हिटीजवर कंट्रोल, हे कुठेतरी मला असं वाटतंय की कमी झालेलं आहे. जॉईंट फॅमिलीमध्ये सगळे एक दुसरेबद्दल विचार करत होते, हे सगळं होता, तर तो कमी झालेला आहे. तिसरा मुद्दा असा आहे की आजकाल जे मुले आहेत, तर कुठे जातात, लहान वयात ते दारूचे व्यसन करतात, सिगरेट स्मोकिंग करतात, सिगरेटचे नंतर ते काहीतरी त्याच्यात भांग वगैरे टाकतात किंवा गांजा टाकतात, त्याच्यानंतर मग दुसरा ड्रग्स घेणे सुरुवात करतात, मग त्याच्यानंतर इंजेक्शन्स वगैरे घेतात. म्हणजे त्यांनी टाकला तर एकदम किक मिळाली पाहिजे असं त्यांना वाटतंय, परंतु हे चुकीची गोष्ट आहे. म्हणजे हे जे आहे ना, तुम्हाला कुठेतरी डिप्रेशनमध्ये घेऊन जात आहे, एन्झायटीमध्ये घेऊन जात आहे, आणि तुमच्या स्वतःवर कंट्रोल कुठेतरी सुटतो आहे हे त्यांना त्यावेळेस लक्षात राहत नाही. तर हे जे आहे की इन्स्टंट रिझल्ट पाहिजे, हे चुकीची जी त्यांची धारणा बनती आहे, तर त्याच्यावर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे याच्यात संपूर्ण समाजाने. आता मुलांची ऍक्टिव्हिटीजवर आपण बघितलं पाहिजे, ते शाळामध्ये पण त्याच्यावर काय तो करतोय, वेळेवर येतो आहेत की नाही, त्याची हावभावमध्ये काय बदलाव आलेले आहेत का, सायकोलॉजिकली तो हायपर टेन्शन झालेला, हायपर सेन्सिटिव्ह झालेला आहेत का, त्याची वीकनेस आलेली आहे की त्याच्यात, असंच घरात पण त्यांनी बघितलं पाहिजे. माझं तो असं म्हणणं आहे की आई वडिलांनी त्याचे टॉयलेटपर्यंत जाऊन चेक केला पाहिजे, कुठेतरी तो स्मोकिंग करतो आहेत का, त्याच्यात काहीतरी सापडतो आहे का डस्टबिनमध्ये, किंवा त्याचे तो जेवण व्यवस्थित करतो आहेत की नाही, त्याचे जो बॅग आहे स्कूलच्या शाळाच्या, तर त्याच्यात त्यांनी काय ठेवलेलं आहे, तर हे गोष्टीवर बघणे सगळ्यांच्या मला असं वाटतंय की रोल आहे. तर हे जर आपण केला तर मला असं वाटतंय की जे त्यांच्या स्वतःवर कंट्रोल सुटतो आहे, ते कुठेतरी आपला त्याच्यात इंटरव्हेन्शन गरजेचे आहे.
1: निश्चितच. आणि व्यसनाधीन तर आजची तरुण पिढी होतच चालली आहे, पण मग त्यामुळे गुन्हेगारीच्या पण विश्वात ते अडकत चालले, याविषयी आपण काय सांगाल?
0: अगदी बरोबर आहे, फार सेन्सिटिव्ह मुद्दा आपण टच केलेला आहे. ज्याप्रमाणे आम्ही पाहतो की आता जे कुठलेही केसेस असतील, त्याच्यात चोऱ्याची केसेस असतील, मर्डरची असतील, अटेम्प्ट टू मर्डर म्हणतो, ह्या सगळे केसेसमध्ये ज्युएनाईल्सचा रोल, जे म्हणजे 16 ते 18 किंवा 18 वर्षापर्यंतचे जे मुले आहेत, जनरली या वयात ते सापडतात. त्याशिवाय आम्ही पाहिलं की जसं मी सांगितलं, कुठली पार्टी असली, नाईट आऊट करायची आहे, तर नाईट आऊटमध्ये मग कुठेतरी कोणाच्या घरी जातात, मग काय करतात त्याच्याबद्दल आपल्याला कळत नाही. आणि हे जे आपण एक वेळेस ह्याच्यात पडले, तर आम्ही पाहिलेलं आहे की ते व्यसन अधीन जातात. म्हणजे हे जे मंडळी आहे फार एक्सपोज्ड आहे, आणि याच्या इथे, आणि आम्ही तो असं पण पाहिलेलं आहे, काही मुली आणि मुलांना ल्योर करतात याच्यात. सुरुवातीला फ्रीमध्ये देतात, म्हणजे काही पैसे घेत नाही, तुम्ही ट्राय करा असा असा. आणि याच्यात मागे गँग्स पण आहे, त्यांना माहिती आहे एक वेळेस हे आमचे याच्यात फसले तर त्यांची डिमांड वाढणार आहे, आणि डिमांड म्हणजे त्यांचा बिझनेस वाढणार आहे. आणि त्याच्यानंतर काही मुली तो जे अफोर्ड करू शकत नाही, ते चुकीचे मार्गाने म्हणजे प्रॉस्टिट्यूशन पर्यंत ते तिथे अडकून जातात. त्यांना एक्सप्लॉयटेशन होतात त्यांच्या, आणि सगळी दृष्टीने म्हणजे मानसिक,

0: सामाजिक इकॉनॉमिकली त्यांच्यावर अटॅक होतात आणि ते फार सिरियस इश्यू आहेत.
1: डॉक्टर रवींद्र सिंगल सर, मग या युवा पिढीला या विळख्यातनं बाहेर काढण्यासाठी आपण जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आम्हाला सगळ्यांना काय संदेश देऊ इच्छिता?
0: माझी सगळ्यांना अशी विनंती राहील की आपण सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे. आणि हे जे लढाई आहे नुसतं पोलिसांच्या नाही आहे, हे आपली फॅमिलीपासून परिवारापासून सुरू होतो, शाळापर्यंत जातो आणि मग समाजाचे ते अंग बनतात. म्हणजे आपली जे मंडळी पूर्ण जे युवा मंडळी असो कोणी असो ते समाजापर्यंत जातात. मग हे सगळे एक दुसऱ्याशी निगडीत आहे आणि पोलीस जे आहे त्याचा रोल फार महत्वपूर्ण आहे की त्यांच्याकडे जर माहिती कुठली आली तर जी माहिती आमच्याकडे आलेली आहे कोणी दिलेली आहे ते गुप्त ठेवणे, सपोर्ट करणे आणि ते पॅरलेली इंटेलिजन्स काढणे की असं होतोय कुठे होतोय हे सगळी गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. तो आमचं काम आहे, महानगरपालिकेचं काम आहे, तसेच समाजाचं एक मोठं याच्यात काम आहे. एक माझा एक याच्यात एक पॉझिटिव्हिटी दिसतोय की ह्या ऑपरेशन थंडरमुळे मला असं दिसतंय की आपण जर सगळ्यांनी आपण सगळे सोबत राहिले तर त्याच्या आपण मात करू शकतोय आणि आपण जिंकू शकतोय. आणि हे लढा हे सगळ्यांचा आहे, पूर्ण समाजाचा आहे, समाजासाठी आहे. मग समाजानी सगळ्यांनी मिळून याला लढा दिला पाहिजे.
1: नक्कीच. डॉक्टर रवींद्र सिंगल सर, जागतिक अंमली द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार विरोधी दिनाच्या अनुषंगानं आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि आम्हाला खूप उत्तम असं मार्गदर्शन केलं, यासाठी आम्ही आपले खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद, नमस्कार, जय हिंद.
0: जय हिंद मॅडम, थँक्यू सो मच.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त समन्वित रुपकात्मक कार्यक्रम एमडीचा काळ थंडरची ललकार. यात सहभाग होता नागपूर विभागाचे पोलीस आयुक्त डॉ रवींद्र सिंगल आणि सारिका पाठक यांचा. सहभागी कलावंत होते सुरेंद्र पाटील, विजय राठोड आणि सारिका पाठक. सादरकर्ते होते सतीश रेवे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते, आताच आपण आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन आणि अवैध व्यापार वाहतूक विरोधी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकला. एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. दुपारचे 12 वाजले आहेत. 1 वाजेपर्यंत वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू आणि त्यानंतर 1 वाजल्यापासून विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूयात वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आहे 26 जून. आज 20व्या शतकातील मराठी संगीत रंगभूमीवरील एक अद्वितीय गायक, नट, नाट्य निर्माते आणि अभिनेते ज्यांनी उत्कृष्ट स्त्री भूमिका साकारल्या, ज्यांचं मूळ नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस उर्फ बालगंधर्व, यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1888 मध्ये झाला होता. 50 वर्षाच्या कारकिर्दीत स्त्री भूमिका आणि नंतर पुरुष भूमिका करून त्यांनी रसिकांच्या मनात घर केलं आणि मराठी संगीत रंगभूमी अतिशय लोकप्रिय आणि कलासंपन्न केली. त्यांच्या मधुर गायनामुळे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांना बालगंधर्व ही पदवी दिली आणि तेव्हापासून ते बालगंधर्व म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी किर्लोस्कर संगीत मंडळी या नाट्यसंस्थेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर गंधर्व नाटक मंडळी ही स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली. बालगंधर्वांनी आपल्या 50 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक अजरामर नाटकांमध्ये स्त्री भूमिका साकारल्या. त्यांच्या स्त्री रूपाची झलक पाहण्यासाठी प्रेक्षक दूर दूरहून यायचे.

स्त्रीच्या भावना बालगंधर्वांच्या अभिनयातून मूर्तिमंत दिसत असत. त्यांची सौंदर्य दृष्टी वाखाणण्याजोगी होती असं म्हणतात. त्यांच्या वेशभूषेचं आणि केशभूषेचं त्या काळातील महिलांना देखील अनुकरण करावंसं वाटायचं. 15 जुलै 1967 रोजी त्यांचं निधन झालं. त्याआधी 1955 मध्ये संगीत नाटक अकादमीनं त्यांना अभिनयाचं राष्ट्रपती पदक आणि 1964 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन भारत सरकारनं त्यांचा गौरव केला.

0: मैत्रिणींनो, आज आहे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन. अंमली पदार्थांच्या प्रतिबंधासाठी युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीनं 7 डिसेंबर 1987 रोजी ठराव मंजूर केला आणि तेव्हापासून दरवर्षी अंमली पदार्थांच्या सेवनाच्या दुष्परिणामांबद्दल लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशानं जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा केला जाऊ लागला. अंमली पदार्थांचं व्यसन हा असा आजार आहे जो तरुण पिढीवर परिणाम करत आहे आणि तरुण पिढी आपल्या देशाचं भविष्य आहे. तेव्हा या व्यसनांपासून आपल्या तरुण पिढीला मुक्त करणं गरजेचं आहे. मैत्रिणींनो, कुटुंबातील एखादी व्यक्ती जर व्यसनी असल्याचं लक्षात आलं तर कुटुंबातील इतर सदस्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. सगळ्यात महत्वाचं असतं ते त्या व्यक्तीशी असणारं आपलं वर्तन. अशा वेळी कसं वागावं हा संभ्रम निर्माण होतो आणि हा संभ्रम निर्माण झालाय आपल्या हलकं फुलकंच्या कुटुंबातील सदस्यांना. चला तर ऐकूया कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं. आज या श्रुतिकेचा 12वा भाग आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निर्मिती सहाय्य आहे वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा.
1: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
2: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पई पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची

0: करता येईल ते करावं तितक, नको मनावर ओझ इतक.
1: चला जगूया मस्त मजेने,
2: होऊया जरा हलक फुलक.
0: हलक फुलक, हलक फुलक.
1: आई आई, दार उघडकी आई. ए आजी कुठे? आजी, हे आई आई, दार उघड ना ग.
3: अरे राहुल, अरे दरवाजा उघडाच आहे ना.
1: उघडाय दरवाजा.
3: म
1: हा हो खरची रे, अरे उघडायची ठेव बरं का दरवाजा.
3: अरे काय चाललंय राहुल हे तुझ?
1: सॉरी सॉरी बॉय, लागलं का? खुर्ची खुर्ची आहे का? अरे खुर्ची तू पण दिली आहे सारखी दिली दळी. अरे तुला काय समजू नाही का? एवढा मोठा माणूस येतोय, आपण बाजूला सरकाव नाही का? बस आपली हातप्रय पसरून सक्षी कर सक्षी मारा शॉप यावर बसायचे शॉप यावर.
3: अरे राहुल बस बाबा सोफ्यावर, मी सरकते बाजूला. आणि हे खुर्चीला काय बोलतोयस? सरळ सरळ मला सांग ना, सरक म्हणून. आणि मी काय हातपाय पसरून बसलेली नाहीये, मला उद्देशून खुर्चीशी बोलत बसलायस ते. काय लेकी बोले सुने लागे काय?
1: लेकी बोले सुने लागे आजी, म्हणजे एक म्हणजे सोनाच्या तिथे ना मग ती कश बरोबर आजी का सांगू नको बर का? तुला एक सिगरेट सांगायचं बघ, सिगरेट सांगतो सिगरेट.
3: सिगरेट?
1: सिगरेट नाही सिगरेट म्हणू नका मी. सिगरेट म्हणायचं सिगरेट सिगरेट म्हणायचं तुम्हाला आजी. इकडे काय सांगतो बघ, एक सिगरेट सांगतो सिगरेट.
3: कसलं सिगरेट?
1: तुला माहिती का ग आजी?
3: काय?
1: ही खुर्ची ना खुर्ची, ही जी ठेवली बघ समोर, ही माहिती रोज बोलते ना याच्या जाच्या माहिती का? अगं खुर्ची बोलते माझ्याशी, विचार की दिला हे सांग की आजीला, तू बोलतेस ना माझ्याशी? आज कशी बरं ग बसलो मग गेळून. मोठ्याने बोलायचं नाही तुला. बाबा का का समाज का का भूक भूक भूक लागली तुला? आई आई खुर्चीला जेवायला वाढ ना आई.
3: खुर्चीला जेवायला वाढायचं असा काय बरं होतोय हा?
1: खुर्चीच म्हणलो मी, आम्ही असं म्हणलो की खुर्ची बसून जेवायचं. खुर्ची खुर्ची तुम्हाला जेवायला मी खुर्ची बसतो.
3: अरे देवा काय चाललंय ह्या पोराचं, ह्याची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत मला. रश्मीला बोलवायला हवं, ह्याच्या समोर बोलून काही उपयोगच नाही ना. रश्मी स्वयंपाक घरात काम करते, तिथेच जाऊन बोलवते तिच्याशी. रश्मी, अगं ए रश्मी. हा काय आई? अगं मगाजपासून बघतीये या राहुलचं काहीतरी बिनसलंय ग.
4: बिनसलंय?
3: कसं विचित्रासारखा वागतोय बघ जरा बरं. डोळे बघितलेत का त्याचे? किती लाल झालेत, थोडस सुजल्यासारखं पण वाटतायत ग.
4: लाल झालेत?
3: खूप रडल्यावर कसे सुजतात ना, तशी डोळे झालेत त्याचे.
4: अहो आई, वाऱ्याने धूळ गेली असेल एखाद वेळेस त्याच्या डोळ्यात, चोळून चोळून लाल झाले असतील. वारं किती सुटले पाहिलं ना बाहेर.
3: नाही ग, आधी मला पण तसंच वाटलं होतं
4: मग,
3: पण हे प्रकरण काहीतरी वेगळंच दिसतंय. चालताना अडखळत होता, खुर्चीला अडखळून पडायला आला होता तो.
4: आई धडाधडा पायऱ्या

0: त्यात वर आला असेल, वाऱ्यासारखा घरा शिरायला लागला असेल नेहमीप्रमाणे, अडखळला असेल खुर्चीला पाय, त्यात काय उडू।
1: अग तू स्वयंपाकघरात होतीस, मी होते ना बाहेर। मग तुला काय माहिती बरं, मी पाहिलंय ना
0: काय
1: वेड्यासारखा बरळतोय काहीतरी, खुर्शीशीच बोलत होता मगाशी तो।
0: तुमचं नाही काहीतरीच असत।
1: अग खरच तुला माहितीये का, मगाशी तो खुर्चीला जेवायला वाढ म्हणाला।
0: खुर्चीला जेवायला वाढ, बाहेर खुर्चीवर बसून जेवतो असं म्हणाला असेल तो।
1: तुझा विश्वास बसत नाही ना?
0: अजिबात नाही।
1: तू माझ्या बरोबर बाहेरच।
0: बर
1: राहुल, तू काय म्हणालास मगाशी, खुर्चीला जेवायला वाढ म्हणालास ना?
2: मी असं म्हणलो खुर्चीवर बसून जेवायचे, मी खुर्चीवर बसून जेवतो। आई तू वाढ की मला जिया।
0: असं काय बोलतोय बरं? हा हा वाढते वाढते मी तुला, पण आधी हातपाय तर धुऊन ये का, तसंच जेवणार आहेस?
2: हातपाय ना, हातपाय धुवून ये ती फुलदानी बघितली माझ्या बघती आणि हसायला लागली, दात काढू नको उगच।
1: बघ रश्मी, मी म्हणाले होते ना
0: अगं बाई
1: विचित्रासारखा वागतोय म्हणून, टिपवायवरच्या फुलदाणीला म्हणतोय दात काढू नकोस म्हणून।
0: अगो बाई
1: तू एक काम कर,
0: हा
1: डायनिंग टेबलवर जेवायला सांग त्याला।
0: बर
1: तिकडे घेऊन जा, तुझ्या लक्षात येईल बघ कसा विचित्र वागतोय ते।
0: बर बर आलास का हातपाय धुवून?
2: आलो आई आलो हातपाय जेवायला।
0: राहुल मी काय म्हणते, तुला खुर्चीवर बसूनच जेवायचंय ना, मग आतल्या डायनिंग टेबल जवळच्या खुर्चीवर बसून जेव ना, हातात ताट घेऊन जेवण्यापेक्षा ते सोपं आणि मलाही वाढायला सोपं जाईल नाही का?
2: डायनिंग असं म्हणते चल।
0: अरे अरे अरे अरे नीट बस ना, नेहमी आपल्या स्वतःच्याच नादात असतोस।
2: मित्र काय घर भरून ठेवला माझ्यासाठी आलास तेव्हा?
1: अगो रश्मी पाहिलंस का हे टेबलावरच्या ग्लासशी बोलतोय ग तो।
0: हा बघतीये
2: बाकी मित्र तूच फक्त माझ्या आधी घर बसलं असलं येते एवढं लवकर, कपडे बदलले काय छान सजवळ दिसतं अगदी घरच्या सारखा की आहे। आई
0: काय रे
2: बघ ना किती छान दिसतंय ना, त्या कपडे का छान दिसत नाही?
0: अरे राहुल असं का बोलतोयस तू, बरा आहेस ना? ताप बीप तर नाही ना आला तुला? ग्लास वरची डिझाईन आहे ती डिझाईन
2: डिझाईन ओके बरं बरं वाटलं माझ्या आईने। ए हा हा गळ झाला तो तो तो नाही हा हा तो नाही बर का पाणी तो तो आता त्याच्यात जे आहे ते याच्यात नाही बाच्यात जे आहे ते त्याच्यात नाही जाऊ शकत नाही आणि तो तरी ते येऊ शकत नाही। मग तर तू इथ कस का एवढं लवकर, मला वाटलं पण नाही हातो पण तो
0: राहुल
2: हातो नाही
0: राहुल राहुल
2: आई पण आई खर सांगू का तुला, त्याच्यातली मजा नाही याच्याशीच नाही बघ, आकाश एकदम सेपक आणि बिअर बीच कायच नाही
1: काय माहिती काय
2: काही जाणच नाही याच्यात, कशा शेषा
1: अगो भाई पैसा

0: আশা ও সেন্ড তাতে হাওয়া হাওয়াশা
1: राहुल कोणासोबत गेला होतास बाहेर तू?
0: विपिन म्हणाला होता. विपिन
1: विपिन
0: तू फक्त एक जशी मग एकदम आणि तुला सांगतो आई खरं पडत असा सगळं टेन्शन धुवा धुवा होईल.
1: धुवा धुवा हर फिक्र को धुए में उडा तशा लागया. विपिन
0: विपिन शिरा आंजा आणि
1: काय चाललंय राहुल तुझं? फारच वाहवत चाललंय बघ तू. कुठे गेला होतास आणि काय करत होतास रे? मोकाट्याने सांग नाहीतर बाबांना फोन लावते
0: बघ.
1: नाही नाही लावतेस थांब. हा पोरगा इथे हाताबाहेर चाललाय आणि हे संपर्क क्षेत्राच्या बाहेर. काय करू काय करू? जाऊ दे, मेसेजेस टाकून ठेवते म्हणजे मग लवकर घरी तरी. मेसेज टाकून ठेवते.
2: आणि त्याला म्हणा लवकर ये घरी.
1: हो हो. अरे अरे अरे फोन फोन का काढून घेतलास माझ्या
0: हातातून?
1: राहुल
0: अग आई मेसेज बिसेज काही करू नकोस. बाबांना कामात असतील ना ते, घाबरून जातील की एकदम. आणि मला काही झालेलं नाहीये बरं का. मी अगदी एकदम ठणठणीत आहे, एकदम चांगला आहे बघ.
1: बाबांचं नाव काढल्यावर कसं आवाज बदलले बघ. मग काय रे, कशाचा ठणठणीत रे?
2: कशाचा चांगलाच रे.
1: हा मगापासून बघतोय आम्ही दोघी. काय बरळतोस काय तू?
2: अडखळतोयस काय?
1: डोळे बघ कसे तांबारलेत. आणि काय
2: काय ते विस्कटलेले केस?
1: तुला काय वाटलं आमच्या लक्षात येणार नाही?
0: अग आई आणि आजी, अग मी खरंच ओके आहे. ग खरंच मी ओके आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. थांब मी येणं जरा जाऊन तोंड धुवून येतोय, म्हणजे जरा चेहऱ्यावरचा मेकअप जाईल.
1: मेकअप केलाय?
0: हा. आणि ते ग्लिसरीन टाकलं होतं ना तुम्ही मागाशी म्हणत होते, डोळे सुजले बघ बटाटे सारखे. ते ग्लिसरीन टाकलं होतं ना डोळ्यात, पाणी येऊन येऊन डोळे लाल झाले होते, सुजले होते ग. आणि हे केस मी मुद्दामून ना विस्कटवले होते. हे बघ मी आता कसं व्यवस्थित चालतंय. मला काही झालंय का? नाही ना.
1: अगो बाई, हे सगळं काय होतं राहुल?
0: आता मी तुम्हाला सर्व काही सांगतो बघा.
1: सांगा.
0: गाजी हे मी नाटक करत होतो.
1: नाटक?
0: हो.
1: ते कसलं?
0: अग पुढच्या महिन्यात आहे ना आंतर महाविद्यालयीन नाट्य स्पर्धा आहे ना, त्यात आम्ही एकच प्याला सादर करणार आहोत. आणि राम गणेश गडकरींचं नाटक एकच प्याला, त्यातली माझी सुधाकराची भूमिका.
1: अच्छा.
0: आणि मग जर ती भूमिका करायची तर त्या भूमिकेत शिरायला नको का? भूमिका कशी जिवंत झाली पाहिजे ना.
1: अगो बाई काय घाबरले होते मी, माझ्या तर तोंडचं पाणीच पळालं होतं.
2: अरे गधड्या, ही प्रॅक्टिस कॉलेजमध्ये करायची ना, मग आमच्या तोंडचं पाणी का पळवतोच रे?
0: अग आजी पण मला पात्राचं बेअरिंग पकडता आलं की नाही हे कोण सांगणार ना. म्हणून मग त्यासाठी एवढा हा खटाटोप.
1: बर,
0: भूमिका जिवंत वाठवता आली पाहिजे ना, म्हणजे कसं ना ती जगली पाहिजे भूमिका.
2: पण हे फक्त नाटकापुरतच हे लक्षात घे, नाहीतर भूमिका जिवंत करायच्या नादात खरोखरच एकच प्याला घ्यायचा असतो.
1: हो ना, नाहीतर काय?
0: कसं घेईन मी आजी, तुझा विश्वास नाही होय माझ्यावर.
2: तसं नाही रे, पण काळजी वाटते. तुमचं वय हे असं अडनीड, पटकन दुसऱ्याच्या प्रभावाखाली येऊ शकता. कुठलीही छोटी गोष्ट तुम्ही तुमच्या इगोवर घेता. सगळं करू शकतो तर हे का नाही असं तुम्हाला वाटत असतं सदाना.

0: एकच झुरका घेतला तर काय, त्यात काय फरक पडणार रे? असं करत करत हे एक दोन आत, दोन चार आत, आणि असे अनेकात कधी होतात ते कळत नाही रे बाबा. व्यसन आधी पैसे खात, नंतर शरीर खात, आरोग्य खात, आणि कुटुंबाची शांतता खात रे.
1: अरे राहुल, आजकाल मोबाईल आणि सोशल मीडिया यांचा अतिवापर हा सुद्धा व्यसनाचाच प्रकार आहे की?
2: बरोबर.
1: आणि याची सुरुवात कशी होते माहितीये का? अरे एकदाच करून बघ या वाक्याने. आणि कधी आपण त्याच्या आहारी जातो हे त्या व्यक्तीलाही कळत नाही. सोशल मीडियावर रील्स करून लाईक्स मिळवायचा फायदाही निघालाय नाही का आजकाल? मग धोकादायक स्टंट्स करून रील्स बनवायच्या नादात प्राणांवर बेत कधी कधी अशी उदाहरणं पाहिली नाहीत का आपण?
2: हो पाहिलीत ना.
1: लाईक्स नाही मिळाल्या तर डिप्रेशन मध्ये जातात मुलं, कधी कधी तर आत्महत्या करण्यापर्यंत टोकाचं नैराश्य अनुभवतात काही जण. आणि यात भेदभाव नाही बरं, म्हणजे मुलगा की मुलगी, स्त्री की पुरुष, गरीब की श्रीमंत, असा विचार हे व्यसन करत नाही. चोर पावलांनी घरात शिरत, आधी मित्र बनत आणि मग मालक बनत. जग जिंकायच्या नादात तुमचं असलेलं जग कधी तुमच्यापासून दूर जात हे तुम्हालाही कळत नाही रे.
2: बरोबर आहे
0: गरश्मी. संध्याकाळी आमच्या काळी संध्याकाळी कसं मंदिरात खूप गर्दी असायची.
1: हो
0: अगो, त्या दिवशी आपण बाहेर चाललो होतो ना, तुम्ही पाहिलं त्या मंदिरात गर्दी कमी ग, त्या दारूच्या दुकानावर एवढे माणसं उभे होते. लोकांना वाटतं व्यसन म्हणजे मजा.
2: ते पण लाईनीत उभे असतील ना सर्व शिस्तीमध्ये.
1: तिथे मात्र शिस्त आवर्जून पाळतात.
2: आणि दारू पिली की शिस्त बिघडते.
1: त्यांना मजा वाटते हो व्यसन म्हणजे.
0: हा मुलांना वाटतं व्यसन म्हणजे मजा, पण ती मजा नाही, ती सजा आहे. दारू, सिगारेट, तंबाखू, गुटखा, ड्रग्ज हळूहळू शरीराचं नुकसान करतात. कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार, यकृताचे आजार आणि मानसिक आजार निर्माण होऊ शकतात ना यांनी. यांना काही कळत नाही का ग?
1: नाही ना. ते
0: पाकिटावर सुद्धा ते चित्र असतं की ग,
1: त्याच्याने
0: असा आजार होऊ शकेल म्हणून.
1: पण याबद्दल जागृती करणं फार आवश्यक झालंय बरं का?
0: अगो जागृती केली पण आजकालचे सगळे पोर शिकलेले आहेत ना,
1: त्यांना
0: मग त्यांना वाचता येत नाही त्याच्यावर.
1: बरोबर.
0: ज्याचं त्याला कळायला पाहिजे मग समाजाने जागृती करायची.
2: म्हणूनच आजी तुला सांगू का, अगं आम्ही आहे ना आमच्या नाटकाचं सादरीकरण झालं ना की एका डॉक्टरांचं व्याख्यान ठेवलंय जे व्यसनाचे दुष्परिणाम याविषयी सांगणार आहेत बघ.
0: चांगलं केलं.
2: हो, नशा आणि नाश यात फरक फक्त एका कान्याचा आहे ग, पण माणसांनी ते व्यसनाकडे जर तसा काना डोळा केला तर नशा केली जाते आणि मग नाशा ठरलेलाच आहे.
1: बरोबर.
2: म्हणूनच म्हणतात ना
0: काय रे,
2: नशेला द्या नकार
1: आणि आनंदी जीवनाचा करा स्वीकार.
2: ऑफिसची वेळ, ताईचा क्लास,
1: मुलाची ट्युशन, सासूबाईंचं भजन, आला गेला पैली पाहुणा, सण वार, साऱ्यांचीच उस्तवार, रोज ती धांदल, रोज तीच गडबड, वेळा पाळण्याची रोजचीच धडपड.
0: करता येईल ते करावं तितकं, नको मनावर ओझ इतकं.
2: चला जगूया मस्त मजेने,
1: होऊया जरा हलकं फुलकं.
0: हलकं फुलकं, हलकं फुलकं. कौटुंबिक श्रुतिका हलकं फुलकं आताच आपण ऐकलीत. लेखन आणि निर्मिती सहाय्य होतं वैजयंती नांदगावकर यांचं. सहभाग नयन पवार, वैजयंती नांदगावकर आणि स्मिता नामदे यांचा. संकल्पना आणि सादरकर्ते नयन पवार.

0: मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त ऐकूया राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉ गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद. नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, आज आहे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला होता, तर 6 मे 1922 रोजी त्यांचं निधन झालं. ते कोल्हापूर संस्थानचे एक महान द्रष्टे राजे आणि थोर समाज सुधारक होते. आज आपण जाणून घेणार आहोत त्यांनी महिलांसाठी केलेल्या कार्याविषयी. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉ गीतांजली बोराडे यांना. गीतांजली बोराडे ह्या गेल्या 21 वर्षापासून पदव्युत्तर प्राध्यापक म्हणून कार्यरत असून इतिहास आणि भारतीय संस्कृती विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर इथं इतिहास विभाग प्रमुख तसंच प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ गीतांजली बोराडे, कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉ गीतांजली, आजचा आपला विषय आहे की राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य. तर सगळ्यात पहिले मला तुम्हाला हे विचारायचंय की शाहू महाराजांच्या काळात महिलांची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती कशी होती? बरं,
1: राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांची परिस्थिती अतिशय हलाखीची, दयनीय अशा स्वरूपाची होती. अगदी आता ज्या स्वरूपात मुली शिक्षण घेतात तसं काहीच नव्हतं. मुलींना अगदीच जुजबी स्वरूपाचं शिक्षण दिलं जायचं. गणित, विज्ञान वगैरे शिकून त्या काय करणार, चूल आणि मूल एवढ्यापुरतच त्यांना मर्यादित ठेवलं जायचं. पितृसत्ताक मानसिकता, सरंजामशाही व्यवस्था, कर्मकांड, धार्मिक अनुष्ठानं यामध्येच स्त्रियांनी चूल आणि मूल या चाकुरीबद्ध व्यवस्थेमध्येच आयुष्यभर आपलं जीवन जगत आलेल्या होत्या. आणि एकंदरच तत्कालीन वासाहतिक पितृसत्ताक सरंजामी व्यवस्था जी आहे त्यामुळे त्यांच्यावरती जाती प्रथा यांची बंधनं तर होतीच, परंतु त्याचबरोबर पितृसत्ताक मानसिकतेतून दुय्यमत्वही त्यांना भोगावं लागलेलं आहे. आणि त्याच्यामधून आलेल्या ज्या प्रथा परंपरा आहे त्याच्यामध्ये जरटकुमारी विवाह आहे, बालविवाह होत असल्यामुळे अकाली येणारं वैधव्य, त्याचबरोबर शिक्षणाच्या अभावामुळे अंधश्रद्धेला बळी पडून त्यांची होणारी मानसिक शारीरिक कुचंबना, त्याचबरोबर आत्मविश्वास गमावलेल्या आणि परावलंबी जीवन जगणाऱ्या अशा ह्या स्त्रियांना कुठल्याही स्वरूपाचा स्वत्वाची जाणीव त्यांच्यामध्ये नव्हती. आणि एकंदरच या सगळ्या नकारात्मक आणि अंधकारमय परिस्थितीला कुठंतरी छेद देणं गरजेचं आहे असं ब्रिटिशांच्या आगमनाच्या नंतर जो बुद्धिजीवी वर्ग निर्माण झालेला आहे त्यांनी ही परिस्थिती बदलण्यासाठी जो वैचारिक लढा, चळवळ निर्माण केलेली आहे. आणि या सर्व बाबींचे साक्षीदार स्वतः लोककल्याणकारी आणि संस्थानिक अशा राजर्षी शाहू महाराजांनी समाजात हा जो प्रश्न आहे तो अगदी नेमकेपणाने हेरला आहे. आणि स्त्रियांच्या शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो लक्षात घेऊन त्यांनी मुलींना सक्तीचं आणि मोफत शिक्षण देण्यासाठी त्यांच्या पालकांना उद्युक्त केलेलं आहे. प्रसंगी कायद्याचा बडगा दाखवून त्यांनी मुलींना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना 1 रुपये दंड सुद्धा आकारलेला आहे. आजच्या तरुण

0: राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात काय काय काम केलेलं आहे किंवा तत्कालीन परिस्थिती कशी होती याबद्दल फारसं माहिती नाहीये. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचं हे जे औचित्य आहे आणि हा दिवस आपण सामाजिक न्याय दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. स्त्रियांमध्ये त्या काळामध्ये सुधारणा घडवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि एक कल्याणकारी राज्यकर्ते म्हणून कायद्याचा आधार घेऊन त्यांनी स्त्री सुधारणेचं स्त्री शिक्षणाचं काम जे आहे ते हिरिरीने केलेलं आहे. आदिवासी भागामध्ये किंवा अगदी भटक्या विमुक्त शोषित वंचित घटकांच्या ज्या मुली आहेत की ज्या शिक्षण घेऊ शकत नाहीयेत अशा मुलींना शिक्षणासाठी उद्युक्त करण्यासाठी त्यांनी शिक्षकांना सुद्धा पुरस्कार देऊ केलेले आहेत. ज्या शिक्षकाच्या माध्यमातून अधिकाधिक मुली शिक्षित होतील चौथी उत्तीर्ण होती अशा शिक्षकांना त्यांनी पारितोषिक दिलेले आहेत पुरस्कार दिलेले आहेत त्यांचा यथोचित सन्मान केलेला आहे. तसेच अतिशय गरीब आणि होतकरू अशा मुलींना शिष्यवृत्त्या देऊन त्यांनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे.
1: मग स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी शाहू महाराजांनी कोणती ठोस पावलं उचलली आणि मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी कोणत्या सवलती किंवा योजना सुरू केल्या? मग
0: राजर्षी शाहू महाराजांनी मोफत आणि सक्तीचं शिक्षण सुरू केलेलं आहे आणि एक रुपये दंड सुद्धा लावलेला आहे. खरं तर मोफत शिक्षण दिलं म्हणजे परिस्थिती बदलते अशातला भाग नाहीये. राजर्षी शाहू महाराजांनी समाजाची मानसिकता जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं ओळखलेली होती. मुलींना त्या काळामध्ये शिक्षण देणं लिंगभेदी व्यवस्था जी आहे त्या काळात खूप प्रकर्षानं जाणवत होती आणि त्यामुळे व्यावहारिक शिक्षण देणं मुलींना शक्य नाहीये आणि एकंदरच संकुचित विचारधारेचे जे सुधारक आहेत त्यांनी मुलींच्या शिक्षणाला विरोध केलेला होता. हा सगळा विरोध आणि त्याचबरोबर समाजाची मानसिकता बदलणे हे एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर या काळामध्ये उभं राहिलेलं होतं आणि त्यामुळे मग त्यांनी अशा काही शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. मुलीच्या विवाहाच्या अनुषंगानं त्यांनी चौथी पास होणाऱ्या प्रथम क्रमांक येणाऱ्या अशा पाच मुलींना त्यांनी शिष्यवृत्ती देऊ केलेली आहे. त्याचबरोबर मानसिक परिवर्तन समाजाचं घडवून आणण्याचाही त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून हा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यासाठी त्यांना सत्यशोधक आर्य समाजी ब्राह्मणेतर कार्यकर्त्यांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर ज्या प्रथा परंपरा मुलींच्या शिक्षणाच्या आड येतात त्या समूळ त्यांचं उच्चाटन करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. अनेक क्रांतिकारक कायदे करून त्यांनी शैक्षणिक सुधारणा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभ्यास मंडळ अभ्यासक्रम त्या पद्धतीनं त्यांनी निर्माण केलेले आहेत. तळागाळातील दुर्गम प्रदेशातील आदिवासी आणि भटक्या विमुक्त शोषित वंचित मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांनी अनेक शाळा ज्या आहेत त्या सुरू केलेल्या आहेत आणि जवळपास 1 लाख रुपये ते 3 लाखापर्यंतचा जो वार्षिक खर्च आहे शिक्षणासाठी त्यांनी उचललेला आहे की जो तत्कालीन परिस्थितीचा विचार करता अतिशय क्रांतिकारक आणि महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा ती आर्थिक तरतूद होती असं आपण म्हणू शकतो. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील मुलींना महाविद्यालयीन मुलींना त्यांनी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. डोंगराळ आणि मागास भागातील मुलींसाठी विशेष शाळा त्यांनी सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी मुंबई पुणे या ठिकाणी या मुलींना त्यांनी पाठवलेलं आहे. त्यांना आर्थिक मदत केलेली आहे शिष्यवृत्त्या दिलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असणारं शैक्षणिक साहित्य जे आहे ते त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. काही उदाहरणं जर घ्यायची झाली तर कृष्णाबाई केळवकर यांना त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी एडिनबर्ग म्हणजे इंग्लंडला पाठवलेलं आहे आणि कोल्हापुरामध्ये त्या वैद्यकीय शिक्षण घेऊन परत आल्याच्या नंतर डॉक्टर म्हणून त्यांना रुजू करून घेतलेलं आहे आणि त्यांच्या ज्ञानाचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रामध्ये करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे.
1: मग शाहू महाराजांच्या स्त्री शिक्षणाविषयक धोरणांचा आजच्या काळात कसा प्रभाव दिसून येतो, जसं की महिला हक्क आणि सामाजिक सुधारणा याबद्दल काय सांगाल?
0: महिला हक्क आणि सामाजिक न्याय याचा जर विचार केला तर पुरातन काळापासून हे जे परिवर्तनाचे वेगवेगळे टप्पे आहेत त्याचा जेव्हा आपण विचार करतो आणि स्पेशली राजर्षी शाहू महाराजांच्या कालखंड

भारतातील या सर्व महिला सबलीकरण न्याय आणि हक्क यांचा जेव्हा विचार करतो तेव्हा हा जो कालखंड होता हा स्त्रियांना गुलामगिरीत टाकणारा आणि एकंदरच चूल आणि मूल या चाकोरीमध्येच बंदिस्त ठेवणारा असा हा कालखंड होता. तत्कालीन समाजाची मानसिकता आणि पितृसत्ताक समाज या सर्वांचा विचार करता स्त्री सबलीकरण त्यांच्यामध्ये आत्म

0: सबलीकरण, त्यांच्यामध्ये आत्मभान, स्वावलंबन या गोष्टी फारच दुरापास्त होत्या आणि एक फार मोठं आव्हान राजर्षी शाहू महाराजांच्या समोर उभं होतं. साधारणतः त्या काळामध्ये सामाजिक न्यायाचा जो प्रश्न होता तो फार गंभीर बनलेला होता. कारण पुरातन काळापासून चालत आलेली दास्य प्रवृत्ती, पती हाच परमेश्वर किंवा वेगवेगळ्या छोट्या छोट्या कारणांवरून त्यांच्यावरती जे अन्याय अत्याचार किंवा छळ होतो, तर या संदर्भात जेव्हा स्त्रियांच्या सामाजिक न्यायाचा विचार येतो तर ही बाब अतिशय महत्वाची आहे की राजर्षी शाहू महाराजांनी एकंदर आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये स्त्रियांच्या संदर्भात जे कायदे केलेले आहेत त्याचं त्यांनी अभ्यास केलेला आहे.
1: अच्छा.
0: आणि त्या आधारावरती कौटुंबिक हिंसेच्या विरोधात त्यांनी एक ठोस असा कायदा जो आहे त्या काळात पारित केलेला आहे आणि तो अतिशय क्रांतिकारक काळाच्या पुढचा असा होता असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. कारण 2005 जो स्त्रियांवरचा हिंसा प्रतिबंध कायदा जो कार्यान्वित केला गेलेला आहे अगदी तो कायदा राजर्षी शाहू महाराजांनी 1918 दरम्यान त्यांच्या काळामध्ये तो लागू केलेला आहे. एक संस्थानिक या नात्यानं त्यांनी जो हा महत्वपूर्ण कायदा केलेला आहे निश्चितच भारतामध्ये केलेला हा पहिला कायदा म्हणून त्याचा आपण उल्लेख केला पाहिजे. कारण आता सुद्धा या तरुण पिढीला माहित नाहीये की स्त्रियांवर कौटुंबिक पातळीवर जी हिंसा होते त्याला प्रतिबंध घालण्यासाठी त्यांनी प्रामुख्यानं 200 रुपये दंड आणि 6 महिन्याची शिक्षा अशी तरतूद जी आहे कायद्याच्या माध्यमातून केलेली आहे. आणि एकंदरच भारतीय घटनेमध्ये किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून अपेक्षित असणारा जो स्त्री सुधारणा आहे त्याच्यातले अधिकांश कायदे हे राजर्षी शाहू महाराजांनी एक संस्थानिक म्हणून कार्यरत असताना आपल्या कारकिर्दीमध्ये ते प्रत्यक्षात घडवून आणलेले आहेत. ही राजर्षी शाहू महाराजांच्या एकंदरच स्त्रियांना सामाजिक न्याय प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची अशी भूमिका आहे असं आपण म्हणू शकतो. थॉमस पेन यांच्या विचारांचा राजर्षी शाहू महाराजांवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या काळात प्रभाव पडलेला होता. आणि स्त्री आणि पुरुष या दोघांनाही स्वतःचा विकास समान पातळीवर करण्याचा हक्क आहे या थॉमस पेन यांच्या विचारांचा प्रभाव राजर्षी शाहू महाराजांवरती पडलेला होता. तो राजर्षी शाहू महाराज नेहमी म्हणायचे की स्त्री आणि पुरुष हे राष्ट्ररूपी रथाचे दोन चाकं आहेत आणि या चाकांना शिक्षणाचं वंगण जर दिलं नाही आपण तर स्त्री शिक्षित होणार नाही आणि त्यांच्यामध्ये प्रागतिक विचार रुजले तरच राष्ट्ररूपी रथाचा गाडा जो आहे तो विकसित होईल आणि एकंदर सर्वांगीण आणि सर्वंकष विकास जो आहे स्त्री पुरुषांचा समान पद्धतीनं होईल. कुटुंबाचा विकास तोच राष्ट्राचा विकास आणि जागतिक स्तरावरती आपल्या राष्ट्राची छाप जी आहे ती उमटवायची असेल तर स्त्रियांना त्यांच्या हक्काची, त्यांच्या शिक्षणाची आणि कर्तृत्वाची जाणीव होणं फार गरजेचं आहे. हा विचार त्यांनी त्या काळामध्ये दिलेला आहे जो की आता सुद्धा तितक्याच प्रभावीपणे राबवता येतो. आता आपण बघतो की वाढत्या जागतिकीकरणामुळे आणि जी काही आव्हानं समोर आलेली आहेत त्यामुळे स्त्रियांनी कौशल्याधारित अशा स्वरूपाची गुण कौशल्य आपल्यामध्ये विकसित करावीत आणि त्याचा उपयोग समाजासाठी करावा ही एक आशादायी भूमिका आहे राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये निर्माण केलेली होती. आणि सारथी, बार्टी किंवा ज्या काही प्रशिक्षण संस्था आहेत त्या माध्यमातूनही 5000 अधिक तरुणांना शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी कौशल्याधारित वेगवेगळ्या घटकांमध्ये प्राविण्य पारंगत करून समाजाचा आणि स्वतःचा विकास घडवून आणण्यासाठी आणि स्वावलंबन स्वत्व या बाबी घडवण्यासाठी विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात आजही राजर्षी शाहू महाराजांचे विचार जे आहेत ते महत्वपूर्ण ठरतात आणि अतिशय दिशादर्शक अशा स्वरूपाचे विचार जे आहेत ते त्यांनी दिलेले आहेत.
1: मग बालविवाह, बहुपत्नीत्व आणि इतर सामाजिक प्रथांविरोधात तसंच विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन याविषयी शाहू महाराजांनी कोणती भूमिका घेतली?
0: त्या काळामध्ये जरटकुमारी विवाह त्याचा परिणाम म्हणून खूप वयस्क वर हा लवकर मृत्यू पावायचा आणि बालविधवांचा प्रश्न जो आहे तो अतिशय प्रबळ असा बनलेला होता।

0: आता खूप मोठ्या स्वरूपामध्ये बालविधवांची समस्या जी आहे ती त्या काळात जाणवत होती आणि त्यात त्यांचं अज्ञान, वाईट प्रथा परंपरांना बळी पडणे, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव आणि एकंदरच चूल आणि मूल या चाकोरीमध्ये गुलाम मानसिकता जी त्यांच्यामध्ये निर्माण झालेली होती, त्याचबरोबर मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न, तसंच बालविवाह प्रतिबंधक कायदा जो आहे तो राजर्षी शाहू महाराजांनी 1918 कठोर कायद्याची अंमलबजावणीच्या माध्यमातून बालविवाह रोखलेले आहेत, त्याला त्यांनी कायदेशीररित्या बंदी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु सर्वसामान्य लोकांची मानसिक प्रवृत्ती कशी आहे याचं पूर्ण अभ्यास त्यांनी त्या काळामध्ये केलेला होता आणि म्हणून मग जोपर्यंत या लोकांना कायद्याचा बडगा दिला जाणार नाही तोपर्यंत त्या आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणार नाहीत. ही जी समाजाची प्रवृत्ती आहे ती त्यांनी चांगल्या पद्धतीने ओळखलेली होती आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात ज्या वाईट प्रथा परंपरा आहे त्याच्यावरती कठोर कायदे आणि त्याची कठोर अंमलबजावणी करून आणि दोषींना शिक्षा देऊन देवदासी आणि जोगतिनी आणि मुरळी प्रथा जी आहे आणि या प्रथेमधून स्त्रियांमध्ये जे दुय्यमत्व आणि गुलाम मानसिकता जी निर्माण झालेली आहे तर या प्रथेचं निर्मूलन करणारा कायदा जो आहे तो त्यांनी निर्माण केलेला होता. पुनर्विवाह, विधवा पुनर्विवाह बंदीची जी प्रथा होती त्यामुळे समस्त स्त्री जाती समोर एक मोठी समस्या जी निर्माण झालेली होती आत्मभान स्वावलंबनाच्या दृष्टिकोनातून, तर त्यांनी विधवा पुनर्विवाहाची प्रथा सुरू करून सक्तीनं त्यांनी काही विवाह लावून दिलेले आहेत त्या पद्धतीनं. अगदी त्यांची स्नुषा महाराणी इंदुमती यांना अगदीच वयाच्या 11व्या वर्षी वैधव्य प्राप्त झालं होतं, तर त्यांनी सुद्धा त्यांना शिक्षण घेऊन पुनर्विवाहाचा प्रस्ताव जो आहे तो त्यांच्या समोर ठेवला होता. परंतु अतिशय नम्रपणे त्यांच्या स्नुषेनं पुनर्विवाह करायला विरोध केला. आपली मुलगी म्हणून आपल्या स्नुषेचा त्यांनी सांभाळ केलेला आहे, त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे, घोडसवारी असेल, त्याचबरोबर गाडी चालवणे, सारथ्य करणे, कौशल्याधारित वेगवेगळ्या स्वरूपाचं शिक्षण त्यांनी त्यांना दिलेलं आहे. आपली स्नुषा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय सेवा देत असताना मात्र राजर्षी शाहू महाराज त्यांना पाहू शकलेले नाहीयेत. असं असताना सुद्धा स्त्रियांच्या एकंदरच विकासासाठी किंवा तत्कालीन स्त्रियांवर होणारा अन्याय अत्याचार आहे त्याच्या विरोधात ठोस असे कायदे करून त्यांनी स्त्रियांवरचे अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला आहे. त्याचबरोबर त्यांचे जे अनवरस पुत्र आहेत त्यांना वारसा हक्क प्रदान करण्याचा प्रयत्न कायद्याच्या माध्यमातून त्यांनी केलेला आहे आणि कौटुंबिक सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगानं त्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांना सुद्धा प्रोत्साहन दिलेलं आहे. तशा स्वरूपाच्या तरतुदी ज्या आहेत त्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि यशस्वी पण झालेले. आणखीन स्त्रियांच्या प्रगतीतील आड येणारी गोष्ट म्हणजे बालसंगोपन किंवा ज्या मजूर गरीब स्त्रिया असतात त्यांच्या मुलांचं संगोपन हा एक फार मोठा प्रश्न त्या काळामध्ये होता की पाळणा घर ही आजची सुद्धा एक समस्या आहे. त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी मजूर, शेतकरी किंवा ज्या गरीब कष्टकरी स्त्रिया आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांच्या देखभालीसाठी पाळणा घर सुरू केलेली होती आणि ही एक अतिशय महत्वपूर्ण अशा स्वरूपाची बाब होती असं म्हणता येईल. त्याचं फळ जे आहे शोषित वंचित कष्टकरी अशा स्त्रियांना मिळालेलं आहे आणि त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकलेल्या आहेत आणि स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह जो आहे तो यशस्वीरित्या करू शकलेल्या आहेत. हुंडा प्रतिबंधक कायदा, कौटुंबिक हिंसा प्रतिबंधक कायदा जो आहे तो त्यांनी हिरिरीनं राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेठबिगारी जी आहे बिना मोबदला काम करून घेण्याची त्या काळातली जी प्रथा होती ती कायद्याच्या माध्यमातून त्यांनी बंद केलेली आहे की जेणेकरून मानवाधिकार सामाजिक न्याय निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून सोयीचं जाईल.
1: एकूणच त्यांनी महिलांना सन्मानानं जगण्यासाठी थोडक्यात ही धोरणं अवलंबली होती सगळी.
0: बरोबर, अगदीच.
1: मग आता महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी कोणते उपक्रम राबवले आणि त्याचा ग्रामीण आणि वंचित समाजातील महिलांना कसा फायदा झाला? बरं,
0: खेड्यापाड्यातील दुर्गम प्रदेशांमध्ये राहणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या प्रगतीसाठी पोषक अशा स्वरूपाचं

0: वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्यांना काळाच्या पुढची दृष्टी जी आहे ती लाभलेली होती. आणि वसाहतिक कालखंडात ब्रिटिशांनी केलेल्या ज्या काही सुधारणा आहेत त्या सुधारणा त्यांनी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत, किंवा त्यांच्या संपर्कात येणारे जे ब्रिटिश आहेत त्यांची एकंदर इंग्लंड आणि इतर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये होणारी जी प्रगती आहे तर त्याच्यामधून आपल्या राष्ट्रामध्ये सुद्धा विकास किंवा त्याच्यामधली मोठी समस्या जी आहे ती म्हणजे स्त्रियांचं मागासलेपण हे त्यांनी त्या काळामध्ये ओळखलेलं आहे. आणि त्यासाठी जात लिंग आणि आर्थिक स्थितीवर आधारित असणारा जो भेदभाव आहे तो दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण महत्वाचं आहे. त्यांनी वसतिगृह निर्माण केलेली आहेत, शाळा निर्माण केलेल्या आहेत आणि या शाळांमधून अस्पृश्यता निर्मूलनाचे ठोस कायदे जे आहेत परिपत्रक काढून त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम जे आहे ते यशस्वीरित्या राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामुळे मागास आणि ग्रामीण भागातील मुली शिक्षणासाठी येऊ लागलेले आहेत. आणि त्याचबरोबर केवळ ग्रामीण भागामध्ये शिक्षण पुरवणे पोहोचवणे इथंच राजर्षी शाहू महाराज थांबलेले नाहीयेत, परदेशामध्ये मुलींना पाठवून त्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी सुद्धा स्कॉलरशिप्स ज्या आहेत त्या देण्याचा प्रयत्न केलेला होता.
1: मग आजच्या महिला सक्षमीकरणाच्या संकल्पनेत शाहू महाराजांचे विचार किती उपयुक्त ठरतात बरं, आणि आजच्या पिढीनं शाहू महाराजांच्या महिला विकासविषयक कार्यातून कोणती धडे घ्यावेत त्याबद्दल काय सांगाल तुम्ही?
0: सक्षमीकरणातल्या समस्या ज्या आहेत त्या जाणून घेतलेल्या होत्या. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आपल्या राष्ट्राची परिस्थिती आणि समाज जो वेगवेगळ्या जाती प्रथांमध्ये विभागला गेलेला आहे या सर्व बाबींचा विचार करून राजर्षी शाहू महाराजांनी त्या काळामध्ये जातनिहाय वसतिगृह निर्माण केले. वेगवेगळ्या मागास जातींना शिक्षणासाठी शिष्यवृत्त्या आर्थिक मदत केलेली आहे आणि त्या माध्यमातून कमवा आणि शिका योजना किंवा वेगवेगळ्या योजना राबवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. आणि मानसिक परिवर्तन याला त्यांनी प्राधान्यक्रम दिलेला आहे. साधारणपणे त्यांच्याकडून शिकायची जी बाब आहे ती म्हणजे आपलं ध्येय साध्य करण्यासाठी पडेल ते कष्ट करण्याची आणि ध्येयाप्रती एकनिष्ठता बाळगून अहोरात्र प्रयत्न करून ते सिद्धीस नेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे आणि हार न मानणे हे आपण राजर्षी शाहू महाराजांकडून शिकलं पाहिजे. त्याचबरोबर लिंगभावी जडणघडण आहे ते स्त्री पुरुष समतेचा विचार आज सुद्धा आपण पाहतो की हुंडा प्रथा बंदीचा कायदा असून सुद्धा आज हुंडाबळींची संख्या बरीच आहे. आणि त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी केलेले जे कायदे आहेत ते कायदे आज सुद्धा तितक्याच प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आपली मानसिकता कुठेतरी कमी पडते. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी ज्या तळमळींनी आणि ज्या पोटतिडकीनं हे कायदे केलेले आहेत ते कायदे करण्यामागची त्यांची जी मनोभूमिका होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे. स्त्री पुरुष समानता आणि स्त्रियांना स्वहक्काची जाणीव आणि एक सन्मानपूर्वक जीवन देण्यासाठीचं पोषक वातावरण राजर्षी शाहू महाराजांनी देण्याचा जो यशस्वी प्रयत्न केलेला आहे त्याची जाण ठेवून आजच्या तरुण पिढीनं जगा आणि जगू द्या या माध्यमातून आपल्या सहचरणीला आणि स्त्री पुरुषांच्या निकोप अशा मैत्रीला लक्षात घेऊन विकासाभिमुख सामाजिक जीवन, सामाजिक समता, स्त्री पुरुष समता आणि परस्परांचं सन्मानपूर्वक जीवन, परस्परांचा विकास हे जे ध्येय आहे ते साध्य करणारी पोषक व्यवस्था आजच्या तरुण पिढीनं निर्माण केली तर हीच खऱ्या अर्थानं राजर्षी शाहू महाराजांना दिलेली एक श्रद्धांजली आहे.
1: मॅडम, मग शाहू महाराजांच्या स्त्री पुरुष समानतेच्या विचारांची आजच्या समाजाला किती गरज आहे आणि शाहू महाराजांच्या महिला विकास विषयक कार्यातील सर्वात महत्वाची उपलब्धी कोणती मानाल, काय सांगाल त्याबद्दल?
0: राजर्षी शाहू महाराज हे कलेचे भोगते होते. त्यांनी शिक्षणाबरोबरच मानवी समाजाच्या सर्वांगीण आणि सर्वंकष विकासाच्या अनुषंगानं वेगवेगळ्या व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोल्हापूर हे कलानगरी कलापूर म्हणून सुद्धा ओळखलं जातं.
1: बरोबर.
0: आणि राजर्षी शाहू महाराजांनी कला, स्थापत्य, दृकश्राव्य कला ज्या आहेत त्या सर्वांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये

0: प्रयत्न केलेले आहेत. त्या काळामध्ये कोल्हापूर संस्थानामध्ये वेगवेगळ्या कलाकारांना अगदी मुक्तपणे राजश्रय मिळत होता. त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न स्वतः राजर्षी शाहू महाराज करायचे. वेगवेगळ्या कलाकारांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या सोडवून त्यांच्या कलागुणांना वाव देणारी व्यवस्था आणि आर्थिक मदत या सर्व बाबी ज्या आहेत त्या आपल्या संस्थानातील जनतेला कलाकारांना मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी अनेक शेकडो कलाकार चित्रकार आणि असे वेगवेगळे कलाकार जे आहेत व्यक्तिमत्व घडवण्याचं काम जे आहे राजर्षी शाहू महाराजांनी केलेलं आहे. काळाच्या पुढची दृष्टी राजर्षी शाहू महाराजांकडे होती, ती दृष्टी आज आपण सर्वांनी स्वतःमध्ये अंगीकृत करून समाजाचा राष्ट्राचा विकास साधणं ही एक महत्वाची बाब आहे असं मला वाटतं. आणि तरच खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समान पद्धतीनं निकोप पद्धतीनं अशा खेळकर आणि चांगल्या वातावरणामध्ये स्वतःचा विकास करू शकतील. एकंदरच जाती अंताचा विचार त्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराजांनी जो दिलेला होता तो केवळ कायद्याचा बडगा म्हणून नव्हे तर राष्ट्राच्या विकासाची गरज म्हणून आपण तो स्वीकारला पाहिजे. आणि निश्चितच हा विचार जर स्वीकारला तर समाजाचा विकास आणि उन्नती साधायला फार काही वेळ लागणार नाही.
1: मॅडम, मग आता जाता जाता शाहू महाराज जयंती निमित्त महिलांना आणि तरुणांना आपण काय संदेश द्याल बरं?
0: राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांच्या संदर्भात केलेले जे कायदे आहेत आणि स्त्रियांना सन्मानानं जीवन जगता यावं म्हणून स्त्री सबलीकरणाचा जो एक कृती कार्यक्रम त्यांनी आखून दिलेला आहे, खऱ्या अर्थानं समाजाचा विकास अपेक्षित होता. आणि एक स्त्री शिकली तर ती पूर्ण कुटुंब शिकवेल आणि पूर्ण कुटुंब शिकलं तर निश्चितच राष्ट्राचा विकास होईल. आणि त्या काळामध्ये म्हणजे हा जो कालखंड होता तो पारतंत्र्यातला कालखंड होता. शाहू महाराज हे त्या काळामध्ये वेगवेगळ्या आघाड्यांवर लढत होते. ब्रिटिशांच्या विरोधात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एक संस्थानिक म्हणून दुहेरी भूमिका ते सांभाळत होते. दुसरीकडे आपल्याच समाजामध्ये असणाऱ्या वाईट प्रथा परंपरा दूर करण्यासाठीची त्यांची जी तळमळ आहे ती लक्षात घेता राजर्षी शाहू महाराजांची जी प्रागतिक दृष्टी आहे त्यांची स्त्री पुरुष समता आणि जाती अंताचा विचार आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची जी भूमिका आहे ती आजच्या तरुण वर्गानं लक्षात घेतली पाहिजे. आणि या सुधारणा करण्यासाठी आपण केवळ शासनावर विसंबून न राहता आपण स्वतः आपल्या शिक्षणाचा उपयोग राष्ट्रकार्यासाठी कौशल्याधारित अशा वेगवेगळ्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न या तरुण वर्गानं केला पाहिजे. शिक्षण घेऊन केवळ नोकरी मिळवण्याचंच साधन नाही तर नोकरी देण्याचं काम आणि त्या माध्यमातून स्वावलंबन हा विचार आजच्या तरुणांना लक्षात घेतला तर निश्चितच आजच्या पिढीच्या माध्यमातून राजर्षी शाहू महाराजांना श्रद्धांजली म्हणून त्यांचं ध्येय आपण सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण केलं पाहिजे. स्त्री पुरुष निकोप अशा स्वरूपाचं सहजीवन जगा आणि जगू द्या भूमिका आहे ती आपण बनवली पाहिजे. स्वच्छ आदरभाव आणि मैत्रीपूर्ण जीवन ते आपण समाजामध्ये निर्माण केलं तर निश्चितच आर्थिक स्वावलंबन आत्मनिर्भरता आपण देऊ शकू.
1: गीतांजली बोराडे मॅडम, आज आपण आकाशवाणीत आलात आणि राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने त्यांनी जे काही कार्य केलेलं आहे महिलांविषयी म्हणा किंवा समाजासाठी त्याविषयी तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आम्हाला, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
1: राजर्षी शाहू महाराजांचे महिला सक्षमीकरण आणि स्त्री उद्धार कार्य याविषयी प्राध्यापक डॉक्टर गीतांजली बोराडे यांच्याशी स्मिता नामदे यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकलात. मैत्रिणीनो, आजची रेसिपी या सदरात आज आपण जाणून घेणार आहोत मँगो ब्लास्ट या पाककृतीविषयी. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 4 आंबे, दूध, अर्धी वाटी साखर, आईस्क्रीम आणि काजू बदाम पिस्त्याचे अर्धा वाटी तुकडे. सर्वप्रथम हे आंबे स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यापैकी 3 आंब्यांचा रस करावा आणि 1 आंब्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. ह्या 3 आंब्यांच्या रसामध्ये साखर आणि दूध घालून ते मिक्सरमधून फिरवून घ्यावं. त्यानंतर काचेचे ग्लास घेऊन त्यामध्ये हा तयार झालेला रस अर्धा ग्लास भरेल एवढा ग्लास भरून घ्यावा. त्यामध्ये काही आंब्याचे तुकडे घाला.

घालावे, त्यावर आईस्क्रीम घालावं आणि त्या आईस्क्रीमवर पुन्हा काही आंब्याचे तुकडे घालून त्यावर ड्रायफ्रुट्स घालावे आणि हा मँगो ब्लास्ट सर्व्ह करावा. काय मैत्रिणींनो, कशी वाटली आजची आपली रेसिपी? तेव्हा नक्की करा आणि त्याचा आस्वाद घ्या. बरं तर मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे ती आपला निरोप घेण्याची. तेव्हा मी तुमची रेडिओ सखी स्मिता नामदे वनिता मंडळ कार्यक्रमातून आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादरकर्ते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव एस कृष्णन आणि भारतीय उद्योगांच्या प्रतिनिधींनी केलं. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरमनिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरमनिमित्ताने ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरमनिमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा महिलांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचा सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूर मेट्रोच्या कान्हान विस्तारित मार्गासाठी तसंच मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोडरस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. प्रधानमंत्री म्हणाले की शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील अशा शब्दात त्यांनी समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये आदरांजली वाहिली. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितका समर्पक आणि प्रेरणादायी आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की शाहू महाराजांचं सामाजिक सुधारणेतलं योगदान अमूल्य आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही शाहू महाराजांना अस्पृश्यता आणि सामाजिक भेदभावाविरुद्ध लढा देऊन समतावादी आणि सर्वसमावेशक समाजाचा भक्कम पाया घातल्याचं सांगत मजबूत समाज घडवण्यासाठी त्यांचं कार्य सतत प्रेरणा देत राहील असं सांगितलं. शाहू महाराजांची दूरदृष्टी आणि लोककल्याणाचं कार्य सर्वांना नेहमीच प्रेरणा देत राहील अशा शब्दात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनीही त्यांना आदरांजली वाहिली. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात समता दिंडीसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या एफआयआरमधल्या 8 आरोपींना काल अटक झाली. एसआयटीने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल एफआयआर दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा नोंदवला होता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पुदुचेरीतल्या पूर्णनकुप्पम इथल्या 400 वर्षांहून अधिक जुन्या आणि जीर्णोद्धार केलेल्या मुझियान कुलम या ऐतिहासिक तलावाचं उद्घाटन केलं. थवलकुप्पम जवळ असलेला हा 2 एकरचा तलाव पल्लव काळातील असल्याचं मानलं जातं. हा तलाव गावासाठी पिण्याचं पाणी आणि सिंचनाचा स्रोत म्हणून वापरला जात असे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तलावाच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू झालं होतं. पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारनं पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे.
महिला या केवळ विकासाच्या लाभार्थी नसून विकसित भारत 2047 उद्दिष्टाला गती देणाऱ्या सर्वात प्रभावी घटक असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णादेवी यांनी केलं. ते आज किर्गिस्तानमध्ये बिश्केक इथं आयोजित शांघाय सहकार्य संघटना महिला मंच 2026 दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होत्या. सुमारे 10 कोटी महिला 90 लाखांहून अधिक स्वयंसहायता गटांमध्ये संघटित झाल्या असून त्यापैकी 3 कोटींपेक्षा जास्त

जगपती दिदी बनल्या आहेत असं त्या यावेळी म्हणाल्या. मिशन शक्ती आणि मिशन पोषण 2.0 सारख्या योजनांमुळे महिलांची सुरक्षा, त्यांची काळजी आणि आर्थिक क्षेत्रातील सहभाग या गोष्टींना चालना मिळत असून भारताने महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केल्याचं त्या म्हणाल्या. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत द गटात तुर्कीने अमेरिकेचा 3-2 असा पराभव केला आहे तर ड गटाच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पॅराग्वेशी झालेला सामना बरोबरीत सोडवला. या देशांबरोबरच जपान, स्वीडन, इक्वेडोर, जर्मनी या देशांनीही राऊंड ऑफ 32 मध्ये प्रवेश केला आहे. ही फेरी नॉकआउट पद्धतीची असेल. या फेरीत ब्राझील आणि जपान यांच्यात येत्या 29 तारखेला सामना होणार आहे तर मोरोक्कोशी लढत नेदरलँडबरोबर होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना रात्री 10:30 पाहता येईल. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गटाच्या सामन्यात

0: महिला टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या गटाच्या सामन्यात भारताने बांगलादेशाचा 5 खेळाडू राखून पराभव केला. मॅन्चेस्टर इथं काल रात्री झालेल्या या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आणि निर्धारित 20 षटकात 136 धावा केल्या. भारताने 5 खेळाडू गमावत हे लक्ष्य 17व्या षटकातच पूर्ण केलं. शेफाली वर्माने 34 चेंडू 53 धावा केला, ती सामनावीर ठरली. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये आज बेलफास्ट इथं भारत आणि यजमान आयर्लंड संघादरम्यान पहिला टी ट्वेंटी सामना होत आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता हा सामना सुरु होईल. भारत आणि आयर्लंड यांच्यात दुसरा आणि अंतिम टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामना येत्या रविवारी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पॅक्स सिलिका समिट एआय तंत्रज्ञानाच्या करारावर भारतासह 34 देशांच्या स्वाक्षऱ्या. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी 2 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, 8 आरोपींना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी नम्रता फलके. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या मतदारसंघांसाठी भाजपचे अरुण लाखानी बिनविरोध निवडून आले. राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागांपर्यंत मानसिक आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये उडान प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य सेवा अधिक बळकट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनानं सार्वजनिक आरोग्य विभाग आणि 2 स्वयंसेवी संस्थांमध्ये 5 वर्षांसाठी सामंजस्य करार करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवणं ही विभागांसह लोकप्रतिनिधी म्हणून आमची जबाबदारी आहे. देवळी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध असून शेवटच्या नागरिकाचं निवेदन स्वीकारल्याशिवाय इथून हलणार नाही. देवळी मतदारसंघातील समस्या सोडवून जनतेला न्याय देणार असल्याचं पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी सांगितलं. देवळी येथील राजे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात पालकमंत्री बोलत होते. यावेळी आमदार राजेश बकाने, माजी खासदार रामदास तडस, नगराध्यक्ष किरण ठाकरे आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील समस्या जाणून घेण्यासाठी आणि प्रशासकीय कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी वानथी सी यांनी कारंजा घाटके तालुक्यातील गारपीट गावाला भेट देऊन रात्रीचा मुक्काम केला. यावेळी त्यांनी आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. एक दिवस ग्रामस्थांसोबत उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी सेलू तालुक्यातील सालई या गावाला देखील भेट दिली. जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून निसर्ग सेवा समितीच्या वतीनं ऑक्सिजन पार्क परिसरात वृक्षारोपणाचा शुभारंभ आणि निसर्ग संदेश रजत जयंती विशेषांकाचं प्रकाशन करण्यात आलं. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुलगुरू कुमुद शर्मा यांनी गांधी हिल्सवर आयोजित कार्यक्रमात शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण दिन साजरा केला. यावेळी बदाम, कडुलिंब आणि जांभूळ या झाडांची रोपं लावण्यात आली. या मोहिमेद्वारे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याचा संकल्प घेण्यात आला. जागतिक सायकल दिनानिमित्त 21 महाराष्ट्र बटालियन एनसीसी अंतर्गत देवळी येथील SSNJ महाविद्यालयातील एनसीसी युनिटतर्फे सायकल अभियानाचा शुभारंभ 7 जून रोजी यशवंत कन्या माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झाला. सायकल अभियानाचं उद्घाटन माजी खासदार रामदास तडस यांनी हिरवी झेंडी दाखवून केलं. सायकल चालवा, तंदुरुस्त रहा असा संदेश देखील त्यांनी दिला. दिशाभूल करणाऱ्या आणि वैज्ञानिक आधार नसलेल्या जाहिरातींच्या माध्यमातून गंभीर आजार बरे करण्याचा दावा करणाऱ्या पतंजली उत्पादनांवर अन्न व औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे. सेवाग्राम रोडवरील पतंजली चिकित्सालय, आयुर्वेदिक सुपरमार्ट इथं औषध निरीक्षकांनी अचानक छापा टाकून 44,781 रुपये किमतीचा 26 आयुर्वेदिक औषधांचा साठा जप्त केला. शेत जमिनींचं आरोग्य चांगलं असेल तरच भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळू शकतं ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारनं मृदा आरोग्य कार्ड योजना सुरू केली आहे. वर्धा जिल्ह्यात 65,000 अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून जमिनीची वैज्ञानिक तपासणी करून योग्य खतं व्यवस्थापनामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यात यश मिळवलं आहे. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव आरवी मार्गावर 9 जूनला सायंकाळी झालेल्या रस्ते अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार विरुळ समुद्री अंडरपासजवळ विरुद्ध दिशेने भरधाव वेगानं येणाऱ्या 2 दुचाकी

जी जोरदार धडक झाल्यानं तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. सालफळ येथील योगेश रामकृष्ण मेश्राम, दरणे टाकी येथील देवेंद्र त्र्यंबक दरणे आणि गंगाधर पंढरीनाथ दरणे अशी मृतांची नावं आहेत. कौंडिण्यपूर पालखी विदर्भाची पंढरी आणि रुक्मिणी मातेचं माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडिण्यपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थानातून आषाढी पंढरपूर यात्रेसाठी मानाच्या पायदळ पालखी सोहळ्याचं प्रस्थान झालं. सन 1594 पासून सुरू असलेली ही महाराष्ट्रातील सर्वात जुनी आणि विदर्भातील एकमेव मानाची पायदळ दिंडी असून हजारो वारकरी भाविकांच्या उपस्थितीत पालखी पंढरपूरकडे रवाना झाली. या ऐतिहासिक पालखीचे 22 जून रोजी सायंकाळी अमरावतीतील बियाणी चौकात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आलं. माजी मंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांच्या हस्ते झालेल्या या स्वागत सोहळ्यात वारकरी आणि भाविकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा इथं रविवार 21 जून रोजी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग प्रशिक्षक संगीता सोमनकर यांच्याकडून मुख्य योग सत्र आणि सामान्य योग पद्धतीचं प्रात्यक्षिक दिलं गेलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी नम्रता फलके आणि वाचक स्वर आभाराणी पटवर्धन.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा तळेगावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताचे त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल. अशा लाभार्थ्यांना शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव विधेयकात आहे. त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल. हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नागपूरच्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात कन्हान गावापर्यंत सुमारे 1.5 किलोमीटरचा उन्नत मार्ग बांधण्याच्या प्रस्तावाला कालच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या कामावर 310.35 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मुंबईत वर्सोवा वांद्रे स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू वांद्रे किल्ल्याशी जोडण्याकरता अतिरिक्त जोड रस्ता बांधण्याच्या कामाला मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा उपसमितीने काल मान्यता दिली. या कामावर 1722.40 कोटी रुपये खर्च येणार आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. ऐकूयात याविषयीचा वृत्तांत.
1: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातल्या सारथी म्हणजेच छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली. सारथीने शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही शाहू महाराजांना आदरांजली वाहिली. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली. हिंगोली शहरात रॅलीच्या माध्यमातून सामाजिक न्याय आणि समाज प्रबोधनात्मक फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन

0: अभिवादन करण्यात आलं. सांगलीत सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं सांगली शहरात समता चित्ररथ आणि संविधान जागृती बाईक रॅली काढण्यात आली.
1: औषध आयात करताना त्याची वैधता किमान वर्षभरासाठी असेल याची खात्री करण्याचा नियम केंद्रीय आरोग्य मंत्रालय करणार आहे. त्यामुळे रुग्णांना दर्जेदार औषधं मिळत राहतील आणि औषधं वाया जाण्याचं प्रमाण कमी होईल. यासाठीच्या अधिसूचनेचा मसुदा आरोग्य मंत्रालयानं आज जारी केला आहे. औषधी कायदा 1945 सुधारणा करणं हा या मसुद्याचा उद्देश आहे. जैविक उत्पादनं आणि किरणोत्सर्गी औषधांना विद्यमान नियम कायम राहणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं. अंमली पदार्थांच्या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
2: आज हमारा देश नार्कोटिक्स के खिलाफ लड़ाई के ऐसे नाजुक मोड़ पर खड़ा है. आने वाले 3 साल तय करने वाले हैं कि नशा हम पर विजय प्राप्त करेगा या हम नशे पर विजय. और मेरा आप सबसे विनम्र आग्रह कि देश के आने वाले 100 वर्ष के भविष्य के लिए ये लड़ाई हमने जीतनी चाहिए, दृढ़ता के साथ जीतनी चाहिए और हमारे संयुक्त प्रयास से जीतनी चाहिए.
1: पश्चिम आशियातल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर लागू केलेले सर्व निर्बंध केंद्र सरकारने पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे औद्योगिक, व्यावसायिक आणि सेवा क्षेत्रातल्या ग्राहकांना एलपीजीचा पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरळीतपणे उपलब्ध होणार आहे. तसंच संकटकाळात बंद करण्यात आलेल्या घाऊक एलपीजी पुरवठ्याच्या नियमांमध्येही शिथिलता देण्यात आली आहे. अयोध्येच्या रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांच्या अपहार प्रकरणी FIR दाखल झाल्यानंतर रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रसिद्धी विभाग संचालकांनी ही माहिती दिली. दरम्यान या प्रकरणी विशेष तपास पथकानं दाखल केलेल्या FIR-मधल्या 8 आरोपींना काल अटक केली. SIT-ने मंगळवारी आपला अहवाल सरकारला सादर केला होता. त्यानंतर काल FIR दाखल करण्यात आला. ट्रस्टचे सदस्य कृष्णमोहन यांच्या लेखी तक्रारीवरून श्री रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरणी जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे. या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. देशभरात आज मुहर्रम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुहर्रम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. मोहरम निमित्तानं ठिकठिकाणी ताजिया मिरवणुका काढल्या जाणार आहेत. त्यादृष्टीनं वाहतुकीचं नियमन आणि सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मोहरम निमित्त मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजार आज बंद आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर विभागानं आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम इथं कार्यरत असलेल्या वन्यजीवांच्या बेकायदा तस्करीचं एक रॅकेट उघडकीस आणून अनेक संरक्षित वन्यजीवांची सुटका केली आहे. यावेळी एका संशयितालाही ताब्यात घेण्यात आलं. DRI-च्या अधिकाऱ्यांच्या पथकानं 24 आणि 25 जूनला ही कारवाई केली. सुटका केलेले प्राणी आणि ताब्यात घेतलेल्या संशयिताला श्रीकाकुलम इथल्या वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यात काल दुपारनंतर उसंत घेतलेल्या पावसानं आज सकाळी पुन्हा हजेरी लावली. आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 49 मिलीमीटर पाऊस रत्नागिरी तालुक्यात तर 24 मिलीमीटर पाऊस गुहागरमध्ये पडला. संगमेश्वर मध्ये 20, राजापुरात 14, लांजात 9, दापोलीत 5, मंडणगड मध्ये

4, खेडमध्ये 2 तर चिपळूणमध्ये 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. चालू अधिवेशनात सरकार विधेयक मांडणार. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून भारताने त्याविरुद्ध जोरदार लढा उभारल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अपहार प्रकरणी चंपतराय आणि अनिल मिश्रा यांचे राजीनामे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

नमस्कार श्रोतेहो, शुभ संध्या। FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेतला। आता हिंदी चित्रपट गीतांचा आस्वाद आपण घेऊया। श्रोतेहो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया डंकी या चित्रपटासाठी अरिजित सिंग यांनी गायलेलं इरशाद कामिल यांचं गीत। संगीत आहे प्रीतम यांचं।

श्रोते हो, ऐकूया दम लगा के हैशा या चित्रपटातलं आयुष्मान खुराना आणि भूमी पेडणेकर यांच्यावर चित्रित झालेलं वरुण ग्रोव्हर यांचं गीत. गायलंय पॅपॉन यांनी, तर संगीत आहे अनु मलिक यांचं.

प्रेम म्हणजे वसंत ऋतूमधलं कोकिळेचं गाणं, श्रावणाच्या उन्हातली पावसाची पाठशिवणी, शिशिरामध्ये वसुंधरेला पाठवलेल्या धुक्याच्या दुलया आणि

वर्षा ऋतूमध्ये मोराचं नाचणं असं वर्णन असणाऱ्या सुंदर मी होणार या नाटकाचा प्रयोग 1960 साली सोलापुरात कुणी केला होता? त्या नाटकातील महाराष्ट्रात गाजलेले सोलापूरचे गायक कलावंत कोण होते? ह्या प्रश्नांच्या उत्तरासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा। श्रोते हो तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 9:20 आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून सोलापूरची नाट्यगाथा।

श्रोत्या हो, आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्झवर. हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. श्रोत्या हो, आता एक महत्वाचं निवेदन. आज रात्री ठीक 10 वाजता प्रसारित होणाऱ्या गुजारिश या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे 5 चित्रपट आहेत कर्ज, शान, द बर्निंग ट्रेन, कुर्बानी आणि दोस्ताना. या 5ही चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला एसएमएसद्वारे कळवू शकता. एसएमएस करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94 22 65 17 41. तेव्हा नक्की तुमच्या आवडीची गाणी आम्हाला एसएमएस करा आणि सहभागी व्हायला विसरू नका. आज रात्री ठीक 10 वाजता गुजारिश या एसएमएसवर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात

रुस्तुम या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. हिंदी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटातलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत अरिजित सिंग आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरात. संगीत आहे प्रीतम यांचं.

0: जनाजनाच्या मनामनातली आकाशवाणी, रसिकजनांच्या क्षणाक्षणातली आकाशवाणी, मधुरध्वनींच्या अश्वरथावर आरूढ करून भावनांना आकाशवाणी भुरळ घालते सकलजनांना। प्रसारणाचा हा कल्पवृक्ष विस्तारतो आहे, समाज माध्यमांनाही आता साथ घालतो आहे। आम्ही जपतो ऋणानुबंध, रेडिओ लहरी जातात जिथवर, आकाशवाणीशी मैत्री वाढवा फेसबुक आणि ट्विटरवर। आपल्या सुसंस्कृत आणि श्रवणनिष्ठ रसिक श्रोत्यांशी असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी सोलापूर आकाशवाणी मैत्रीचा हात पुढे करत आहे। तेव्हा सोलापूर आकाशवाणीच्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटला नक्की भेट द्या। सोलापूर आकाशवाणी सर्च करा आणि फॉलो करा। ज्ञान आणि मनोरंजनाची राणी सोलापूर आकाशवाणी।
1: ऑर्डर वर ऑर्डर येतील, प्रोजेक्ट वर प्रोजेक्ट मिळतील, पॅकिंग वर पॅकिंग होतील, बॅलन्स शीट वर प्रॉफिट वाढला, FM वर ऍडव्हर्टाइजने बिझनेस वाढला।
2: प्रसार भारतीच्या अधिकृत एजन्सी धारकांमार्फत आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपले ब्रँडिंग कानातून श्रोत्यांच्या हृदयांपर्यंत पोहोचवा।
3: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया जेनियस या चित्रपटातलं अरिजित सिंग यांनी गायलेलं कुमार यांचं गीत। संगीत आहे हिमेश रेशमिया यांचं।

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 होत आहेत. आता युववाणी हा खास युवक मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मित्र मैत्रिणींनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होणारा युवक मित्र मैत्रिणींचा आवडता कार्यक्रम युववाणी मी उत्कर्षा आजच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते.

मित्र मैत्रिणींनो, आपल्या देशाला खेळाची परंपरा पूर्वीपासून आहेच. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, चेस, कुस्ती या मेनस्ट्रीम खेळासोबत धावणे, भालाफेक, तलवारबाजी, तायक्वांदो या खेळातही देशातले अनेक खेळाडू दरवर्षी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमध्ये चमकत असतात. त्यात ह्या वर्षीच्या IPL हंगामात RCB जिंकली, पण बऱ्याच वर्षांपासून विजयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या टीमच्या विजयाचा इतिश्री महिला क्रिकेट RCB संघाने मागच्या वर्षी केला. आताही मागच्याच आठवड्यापासून ICC वुमन्स T20 वर्ल्ड कप आणि फुटबॉल वर्ल्ड कप ही चालू झालाय. आय होप तुम्ही सर्वजण फिफा सोबत ICC वुमन्स T20 अपडेट्स ठेवत असाल. इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या T20 वर्ल्ड कप मध्ये भारताची जोरदार सुरुवात झालीय. भारताच्या स्मृती मानधना आणि रिचा घोष यांनी उत्तम फलंदाजी करून दीप्ती शर्माने 5 विकेट्स घेऊन पाकिस्तानवर 64 धावांनी विजय मिळवला. ह्या गुड मोमेंटसाठी आपण ऐकूयात हे गाणं.

भारतीय महिला क्रीडा क्षेत्रात नेहमीच सिंहाचा वाटा उचलतात, यश मिळवून देशाचा मान जगात वाढवतात, ऑलिम्पिक्स आणि अशाच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजयी कामगिरी करतात. टेबल टेनिस खेळाडू यशस्विनी घोरपडे किंवा उदयनमुख, महिला ग्रँडमास्टर असलेली दिव्या देशमुख या यंग फिमेल प्लेयर्स घ्या, किंवा मिताली राज, पी व्ही सिंधू, मेरी कॉम, मीराबाई चानू, सायना नेहवाल यांच्यासारख्या ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम घ्या. यांच्यामुळे कित्येक मुली प्रेरित होऊन खेळाकडे वळताना दिसत आहेत आपल्याला, अनेक उत्तम करिअरही तयार करत आहे. आजकालच्या काळात तर चांगल्या आरोग्यासाठी किंवा विशेषतः आत्मसंरक्षणासाठी कुस्ती, कराटे, तायक्वांदो, बॉक्सिंग याकडे युवक मित्र मैत्रिणींचा कल वाढलेला दिसतो. खेळामुळे मानसिक आणि शारीरिक ताकद तर वाढतेच, पण शिस्त, नियंत्रण, संयम सुद्धा अंगी येतो. आपण आत्मसंरक्षणात महत्वाचा खेळ मानल्या जाणाऱ्या तायक्वांदो बद्दल जाणून घेण्यासाठी आपल्यातल्याच एका युवा मैत्रिणीला

0: भेटणार आहोत, जिचं नाव आहे समृद्धी संतोष सांगळे आणि तिच्याशी संवाद साधला आहे आरजे गायत्रीने. मित्रांनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत ताकदीबद्दल, सुरक्षेबद्दल आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याबद्दल. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आज अशी एक मुलगी आहे जिने 2016 पासून तायक्वांदोची किक मारून फक्त मेडल्स नाही जिंकली तर हजारो मुलींच्या मनातली भीती देखील जिंकली आहे. तिने 7 ते 8 वेळा राज्यस्तरीय, 4 ते 5 वेळा राष्ट्रीय स्तरावर सहभाग नोंदवलाय. शिवाय 2 वेळा ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये देखील सहभाग घेतलेला आहे आणि 3 वर्षांपूर्वी ब्लॅक बेल्ट मिळवून ती सर्टिफाईड देखील झालेली आहे. ती फक्त प्लेअर नाही, ती कोच आहे. मॅचेसमध्ये टीम्सला लीड करते आणि 1-2 शाळांमध्ये स्पोर्ट्स टीचर म्हणून देखील लहान मुलांना स्वतःचं संरक्षण स्वतः करायला देखील शिकवते. आज आपण तिच्याकडून तिचा प्रवास जाणून घेणार आहोत आणि शिवाय महिला सक्षमीकरण या विषयावर देखील तायक्वांदोच्या नजरेतून ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे समृद्धी सांगळे. तर समृद्धी, आजच्या युवावाणी कार्यक्रमात श्रोत्यांच्या वतीने आणि आकाशवाणीच्या वतीने तुझं खूप खूप स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. नमस्कार, मी समृद्धी सांगळे. मी एक तायक्वांदो प्लेअर आहे, त्याचसोबतच मी एक कोच पण आहे. मी स्पोर्ट्स टीचर पण होतो 2 स्कूल्समध्ये आणि आज मला इथे बोलवल्याबद्दल मला खूप आनंद होत आहे आणि मी खूप एक्साइटेड पण आहे इंटरव्ह्यूसाठी.
0: नक्कीच. तर समृद्धी, सुरुवातीला मला सांग की तायक्वांदो या खेळाशी तू कशी जोडली गेलीस किंवा या क्षेत्रामध्ये तू कशी आलीस?
1: माझ्या घराच्या जवळच एक तायक्वांदोची अकॅडमी चालत होती, सो मी तिथे जाता येता ते बघायचे आणि मला खेळ खूप आवडतो आणि स्पेशली मला तायक्वांदो बघून फारच छान वाटलं आणि एक्साइटमेंट पण वाटली की अरे म्हणजे तायक्वांदो म्हणजे नाहीतरी काय असतं, काहीतरी वेगळं असतं ना की ते कराटे. बरेच जण त्याला गोंधळून कराटे असा
0: दोन्ही पण मिक्स करतात.
1: हो, सो ते कराटे नसून ते स्पेशली तायक्वांदो आहे, तो साऊथ कोरियाचा गेम आहे. आणि तसं मी फक्त 1-2 वेळा तिथे जाऊन बघितलं, मला तो गेम खूप आवडला, खूप जास्त. सो मी तिथे जाऊन माझी ऍडमिशनच करून आले डायरेक्ट.
0: बापरे, ऍडमिशन घेऊनच आली.
1: हो, आणि माझे म्हणजे 1-2 फ्रेंड्स पण होते स्कूल मधले तिथेच, सो त्यांच्यामुळे मला तिथे जावंसं वाटलं, छान वाटलं की आपले फ्रेंड्स पण आहे. येस, आणि त्यांना मेडल्स वगैरे पण मिळालेले बघितले मी.
0: अच्छा,
1: सो ते बघून पण मला तिथे जावंसं वाटलं.
0: अच्छा, तर मग वयाच्या कितव्या वर्षांपासून तू हे प्रशिक्षण घेतीयस?
1: मी 11व्या वर्षीपासून, म्हणजे मी 5वी सहावीत असल्यापासून मी तायक्वांदो मध्ये आहे. मी अजून सुद्धा आहे आणि माझे गेम्स वगैरे खेळणं चालू आहे, म्हणजे
0: सध्या
1: मॅचेस वगैरे.
0: ओके, बरं. मला सांग की सगळ्यांना तायक्वांदो काय आहे हे नेमकं माहिती नसतं, तर आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि युवा मित्रांना पण तू सांग की हा नेमका गेम कसा आहे, यामध्ये लेवल्स किती असतात आणि तो कसा खेळला जातो.
1: सो बेसिकली तायक्वांदो हा साऊथ कोरियाचा गेम आहे, नॅशनल गेम, आणि हा पर्टिक्युलर म्हणजे 1-1 पर्सन खेळला जातो. त्यात डिस्ट्रिक्ट, डिव्हिजन, स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल, ऑलिम्पिक्स असे लेवल्स पण असतात. आणि त्यानंतर जास्तीत जास्त वापर आपल्या तायक्वांदो गेम मध्ये किक्सचा होतो.
0: ओके,
1: मिनिमम त्यात 25 युज होतात, ते पण फक्त चेस्ट गार्डवर, आपल्या चेस्ट पार्टवर. आणि जास्त करून किक्स वगैरे युज होतात मिडल लेवलला, फेस लेवलला. त्याचे पॉईंट असतात, मिडल लेवलला 2, 3, 4 असे, फेस लेवलला 3, 5, 6 अशा प्रकारे. सो आपला हा गेम कराटे नाहीये, बरेच जण त्यात गोंधळून जातात की कराटे आणि तायक्वांदो एकच
0: आहे.
1: सो कराटेमध्ये जास्तीत जास्त किक बॉक्सिंग असे युज होतात आणि पॉवर खूप कमी युज होते. आपल्या गेममध्ये पॉवर जास्त युज होते, पूर्ण इक्विपमेंट घालून आपला गेम खेळला जातो. कराटेमध्ये फक्त ग्लव्स वगैरे घालून तेवढं वापरून तो गेम खेळला जातो. आपल्या याच्यात आता नवीन हे पण आलंय की सेन्सरवर गेम येतो, ज्यात चिटिंग नाही होत आणि तो कम्प्युटराइज्ड गेम आहे.
0: म्हणजे सेन्सर म्हणजे नेमकं कसं?
1: सेन्सर म्हणजे चिप्स असतात, चेस गार्ड मध्ये चिप्स असतात, हेड गार्ड मध्ये चिप्स असतात आणि मुलांना खेळताना सॉक्स दिले जातात, तर त्या सॉक्स मध्ये पण चिप्स असतात.
0: ओके,
1: सो त्या चिप्स जेव्हा कनेक्ट होतात एकमेकांना किंवा टच होतात तर त्याचा पॉईंट डायरेक्ट स्क्रीनवर येऊन जातो.
0: अच्छा, म्हणजे जेव्हा तुम्ही ती किक त्या जागेवर माराल तेव्हा तुम्हाला पॉईंट मिळतील.
1: हा, आणि ते पण पॉवरनी मारल्यावर ना की फक्त टच झाल्यावर. सो प्लेयर्सला तेवढ्या जोराने किक मारावी लागते, मग ती सॉक्सची चिप त्या चेस गार्डच्या किंवा हेड गार्डच्या चिपला टच झाली की मग स्कोर येतो.
0: ओके,
1: सो असा आपला तायक्वांदो गेम आहे आणि त्यात बऱ्याचशा आपल्या महाराष्ट्राच्या, इंडियाच्या भरपूर मुलांनी सहभाग पण घेतलेला आहे.
0: ओके,
1: त्याचे बेल्ट्स पण असतात. स्टार्टिंगला तर पूर्ण युनिफॉर्म व्हाईट असतो, नंतर त्यात एक एक लेवलनी बेल्ट वाढत जातो. त्यात पहिला असतो येल्लो, दॅन ग्रीन, ग्रीन 1, ब्ल्यू, ब्ल्यू 1, रेड, रेड 1 आणि दॅन ब्लॅक, आणि त्यानंतर पण कोणाला जर इच्छा असली करायची तर ब्लॅकचे डेन 1, डेन 2, डेन 3 असे डेन 8 का 9 पर्यंत असतात. त्याची पण एक वेगळी बेल्ट एक्झाम असते की त्यात आपल्याला ते टायगत म्हणून असतं, पुंसे म्हणून ते करून दाखवावं लागतं. पंचेस चेक होतात, आपल्या किक्स चेक होतात, फाईट खेळून दाखवावी लागते. मग आणि एवढं सगळं आपलं फिजिकल स्ट्रेंथ चेक होते, त्यानंतरच आपण तो बेल्ट एक्झाम पास होऊ शकतो. त्याचे पण पॉईंट असतात.
0: ओके, म्हणजे या सगळ्या प्रोसेस नंतर लास्टचं ब्लॅक आहे जे तुझं पूर्ण झालेलं आहे.

0: ओके तर मला सांग की तू वयाच्या आता समजा 10-11 वर्षापासून यामध्ये आहेस तर असा कुठला तुझा अविस्मरणीय क्षण आहे का जो तुला या खेळातून मिळाला किंवा तो अनुभव तू कधीच विसरू शकणार नाहीस?
1: हो, माझी स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती आणि ती पण कोरोनाच्या नंतर झाली तर आम्हाला मध्ये 1-2 वर्षाचा गॅप पडला होता. सो मला माझ्या गेमवर थोडा डाऊट यायला लागला होता की मी खेळू शकते की नाही म्हणून.
0: म्हणजे गॅप पडला त्याच्यामुळे?
1: हो, गॅप पडला त्याच्यामुळे. त्याच्या आधी पण माझी एक स्टेट झालेली होती, फर्स्ट स्टेट झाली होती, नंतर लगेच लॉकडाऊन लागलं. सो माझी स्कूल गेम्सची स्टेट लेवलची कॉम्पिटिशन होती जळगावला आणि माझे बोर्ड एक्झाम होते 2 दिवसांनी, त्याआधीच माझी मॅच पण होती.
0: ओके,
1: सो मग मी जळगावला जाणार होते बट माझे सर म्हटले की तुझी एक्झाम आहे सो तू जाऊ नकोस. सो मी घरी विचारलं की जाऊ की नको, तर घरचे म्हटले बघ तुला काय करायचंय. सो मी डिसाइड केलं की असं पण 2 दिवसांनी बोर्ड एक्झाम आहे, 2 दिवसात इतका कुठे अभ्यास होणार आहे का.

0: असं पण दोन दिवसांनी बोर्ड एक्झाम आहे, दोन दिवसात इतका कुठे अभ्यास होणार आहे का, होणार पण नाही. झालेला आहे त्या वर्षावर मी मॅचेस खेळायला गेले, सर नाही म्हटलं होतं तरी पण, आणि त्याआधी पण माझ्या दोन तीन स्टेट झाल्या होत्या पण त्यात मला ब्रॉन्झच होतं. सो मला वाटलं होतं की यावेळेस सिल्वर तरी घेऊन येऊ. सो मी तिथे स्टेट लेवलच्या माझ्या मॅचेससाठी गेले आणि तिथे माझे चार फाईट झाल्या चार जणींसोबत वेगळ्या वेगळ्या, आणि तिथे मी गोल्ड मेडल जिंकले.
1: अरे वा.
0: आणि तिथे मी जे सेमी फायनल फाईटला इंजर्ड झाले होते, सो मला चान्सेस फार कमी वाटले होते की मी नेक्स्ट फाईट काढू शकेल का नाही
1: किंवा खेळू शकेल पण
0: खेळू शकेल का नाही, कारण इंजरी झाली होती ना. एक तर ते थोडंफार डिमोटिवेट व्हायला लागतं
1: आणि पॉवर पण कमी,
0: पॉवर कमी होऊन जाते, स्ट्रेंथ कमी होऊन जाते बॉडीमधली, त्या
1: बरोबर
0: इंजरीकडेच लक्ष जातं परत परत. सो त्यामुळे मग मला माझ्या डाऊट यायला लागला, सेल्फ डाऊट. पण माझ्या कोचशी वगैरे थोडं बोलले की मला असं असं वाटतंय काय करू काय नाही, तो माझा दादा तो कोच होता तो बोलला की तू गिवअप नको करू, फक्त शेवटपर्यंत खेळत राहा, इंजरीकडे लक्ष देऊ नकोस. सो मी ती मॅच खेळले, माझा पॉईंट गॅप खूप पडला होता त्या गेममध्ये, मला वाटलं तो राऊंड मी जिंकते का नाही म्हणून, बट माझा कोच बोलला की ती टर्न अडू की असते टर्निंग फेस म्हणून दिवर्गी म्हणून असते, सो ती मार. सो त्यांनी बोलली, मी लगेच मारली आणि मला त्याचा सहा स्कोर आला.
1: अरे वा.
0: आणि पॉईंट गॅपने जे मागे चालत होते तिच्या पुढे गेले आणि लास्टच्या 10 सेकंदातच झालं ते. सो मी ती फाईट जिंकले आणि कोणालाच अपेक्षा नव्हती की मी खरंच ती फाईट जिंकू शकेल म्हणून. सो ते खूप एक अविस्मरणीय क्षण होता की मी ती फाईट हरत हरत जिंकून गेले.
1: हा अगदीच, म्हणजे तुला वाटलं नव्हतं की हे गोल्ड पण तू घेऊ शकतेस.
0: हो, म्हणजे मी तर सिल्वरच्या जणी गेले होते की मी हेच होते की एवढी फाईट नाही जिंकले तरी मला सिल्वर तर आहेच.
1: बरोबर.
0: कोच बोलला की नाही शेवटपर्यंत गिवअप नको करू, मारत राहा, बघू आपण गोल्ड लागू शकतो तुझं. सो त्या मग मी गोल्डच घेतलं.
1: म्हणजे नक्कीच की शेवटपर्यंत जर तुम्ही हार नाही म्हणली तर तुम्ही एक अजून स्टेप वरती जाऊन गोल्ड मिळवू शकता, याचं एक उदाहरण बघायचं असं म्हणता येईल.
0: आणि माझी फ्रेंड एक आहे जी हमेशा म्हणते आपल्याकडे 1% जरी चान्स असला ना एखाद्या गोष्टीचा तर ती ट्राय केलीच पाहिजे.
1: नक्कीच. आणि ते ट्राय केलंच म्हणून तुला गोल्ड देखील मिळालं.
0: लागलं ते गोल्ड लागलं ते खूप असं विसरूच नाही शकत कधी मी तो असा आठवला.
1: पहिला गोल्ड होता का?
0: पहिला गोल्ड होता माझा स्टेटला, कारण त्याच्या आधी तर कोरोना झालेला, लॉकडाऊन सगळं बंद होतं, 2 वर्ष प्रॅक्टिसच नाही काही, थोडीफार घरी एक्सरसाइज केली की बस तेवढीच. पण गेम्समध्ये भरपूर चेंजेस वगैरे झाले आणि मग त्यानुसार नंतर चेंज करण्यात आलं गेम्स की असं असं खेळ आहे, अलाउड नाही, पॉईंट गॅप नाही. पॉईंट गॅप जास्त झाला की समोरचा प्लेअर ऑटोमॅटिकली जिंकून जातो. त्यानंतर चेसगार्डच्या वरतीच मारायचं, खाली मारलं तर निगेटिव्ह पॉईंट. 5 आपल्याला जर का मायनस पॉईंट झाले तर आपण मॅच हरून जातो डायरेक्टली.
1: बापरे.
0: तर मायनस मध्ये पण
1: रुल्स अँड रेग्युलेशन पण भरपूर आहेत.
0: आहे, मायनस मध्ये पण जातो आपण त्यात. पडलं की मायनस असतो, खाली मारलं चेस गाडीच्या की मायनस असतो, पंच फेसवर लागला की मायनस असतो असे. आणि कॉर्नरला पुश केलं, एक बाउंड्री असते ना त्या मॅचची, त्याच्या बाहेर आपण पुश केलं प्लेअरला, अपोजिट प्लेअरला, तर आपल्यालाच मायनस पॉईंट असतो. सो असे भरपूर सारे रुल्स पण आहेत आणि मी त्यात रेफरीशिप पण केलेली आहे.
1: अरे वा.
0: सो त्यामुळे मला त्याची रुल्स पण माहितीये.
1: त्याचा तुला फायदा झाला?
0: हा, त्याचा मला फायदा झाला की मी खेळताना मला आठवतं की अरे हे नाही करायचं, आपण मायनस मध्ये जाऊ.
1: तू शिकता शिकता प्रशिक्षण पण देत होती?
0: प्रशिक्षण पण देत होते आणि मी मॅचेस मध्ये ते रेफरी नसतात का दोन प्लेअरच्या मध्ये की पॉईंट गॅप वगैरे बोलतात, किती पॉईंट आले ते सांगतात. सो ते पण मी केलेलं आहे, त्याचं पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे.
1: मस्तच.
0: त्यानंतर आता नॅशनलला करायचं होतं मला नॅशनल रेफरीशिप साठी, बट ते अजून त्याची कुठे एक्झाम झाली काय त्याची माहिती मला मिळाली नाही, सो मला ते करता नाही आलं.
1: नक्कीच यापुढे तुला ते मिळेल आपण अशी पण आशा करू. बरं, तू बोलताना सांगितलंस की आई वडिलांनी तुझ्यावरती सोपवलं होतं की तुला मॅचला जायचंय की नाही, तर मला सांग की तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये आई वडिलांचा किंवा कुटुंबाचा रोल कसा राहिलाय, किंवा कधी ते म्हणाले का की तू हे करू नकोस असं?
0: नाही, तसं म्हणण्यात आलं की माझ्या आई वडिलांनी कधीच मला विचारलं नाही तू का करते करू नकोस म्हणून. त्यांनी प्रत्येक वेळी माझ्या डिसिजनला सपोर्ट दिलाय मला, आणि फायनान्शियली सपोर्ट केलाय, मेंटली सपोर्ट केलाय, काही कधी गरज पडली तर ते होते माझ्या पाठीशी उभा खंबीरपणे. माझे वडील तर म्हणायचे की तू माझा मुलगी नसून माझा मुलगा आहेस, तुला जे करायचं ते कर, कुठे जायचं जा, कोणी तुला एक चपट मारली की तू दोन मारून येशील एवढी मला गॅरंटी आहे म्हणे. सो त्यांचा असा सपोर्ट मिळत राहिला म्हणून मला कधी माझा कॉन्फिडन्स डाऊन नाही झाला. मला कुठे जायचं असलं तर ते माझ्या पाठीशी उभे होते खंबीरपणे.
1: नक्कीच. आणि एक मुलगी म्हणून त्यांनी तुला म्हणजे या क्षेत्रामध्ये देखील टाकलं आणि तू मॅचेसला बऱ्याच वेगवेगळ्या शहरांमध्ये किंवा राज्यामध्ये पण गेलेली आहेस, तर त्यामुळे त्यांचाही सपोर्ट तुझ्यासाठी खूप महत्वाचा राहिलाय.
0: सो माझी आई पण मला खूप सपोर्ट करायची आणि वडील तर आहेच, पण आईचं पण म्हणजे नसतं का की मुलगी आहे की बाकी लोक काय म्हणतील वगैरे, तर तिने कधीच असा विचार नाही केला. ती उलट म्हणायची माझी मुलगी आहे, ती काही करेल, ती काही वेगळं करेल, मला पूर्ण विश्वास आहे तिच्यावर, ती जा. आई रडायची माझी जेव्हा मी मॅचेसला जायचे की आठवायची माझी म्हणून. तर
1: सो मॅचेसमध्ये तुम्हाला लागतं वगैरे इंजुरीज होतात
0: ते पण ते कस की आई वडिलांना कधी कधी सांगू पण नव्हतं शकत कारण त्यांना जास्त काळजी वाटते ना. सो थोडं वेळ सांगायची की इंजुरीज वगैरे झाली नाही झाली, बट पूर्णपणे नव्हतं सांगू शकत की एवढं एवढं झालं म्हणून. आणि कधी कधी ते रिकवर होण्यासारखं असतं, पण कधी कधी तर इतकं असतं की डायरेक्ट प्लास्टर वगैरे लागायचे काम काही.

0: बोन बीन तुटण्याचे काम असे. सो ते पण नव्हतं सांगतायत, पण तसं कधी मला काही झालं नाही. माझ्यासोबतचे प्लेयर्स
1: स्ट्रॉंग आहेत.
0: थँक्यू.
1: तर मला सांग की हा प्रवास तर तू तायक्वांदोचा सुरू केलास, पण आपल्या युवा मैत्रिणी किंवा मुली ऐकत आहेत प्रोग्राम, तर त्यांना तू या कार्यक्रमातून म्हणा किंवा तुझ्या प्रवासातून काय सांगशील की एखाद्या स्पोर्ट्समध्ये किंवा खेळामध्ये जाणं का गरजेचं आहे, किंवा आत्मसंरक्षण जे आहे मुलींसाठी ते कितपत गरजेचं आहे.
0: सो मी म्हणेल की आजच्या काळात तर मुलींना फार गरज आहे सेल्फ डिफेन्सची, कारण कुठे पण जावं मुलींनी तर त्यांच्यासाठी एक काहीतरी अनसेफ राहतच काही ना काही, म्हणजे आजूबाजूचे लोक म्हणा, सराउंडिंग म्हणा किंवा काही, मुली आजकाल कुठेच सेफ फील करत नाही. सो त्यासाठी मुलींनी काहीतरी स्पोर्ट्स केलंच पाहिजे, ऍटलीस्ट सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स असतात ते तरी अटेंड करायलाच पाहिजे मुलींनी. मी पण अशा एक दोन स्कूल्सवर कॉलेजेसवर सेल्फ डिफेन्सचे वर्कशॉप्स दिलेले आहेत. आमचे कोचेस वगैरे आम्हाला घेऊन जायचे, त्यांना डेमो दाखवायचो, मुलींना शिकवायचो की असं असं आपण सेल्फ डिफेन्स करू शकतो.
1: किंवा समजा अशी सिच्युएशन आपल्यावरती आलीच तर आपण प्रायमरी काय करू शकतो.
0: आपण प्रायमरीली बघू की समोरचा आपल्यापेक्षा किती ताकदवान आहे, आपण त्याला डिफेन्स करू शकतो का नाही स्वतःच तिथे, किंवा आपल्या जवळपास कोणी आपल्यापेक्षा मोठं किंवा असेल तर त्याची मदत मागायला तर अजिबात संकोच करू नये. ज्याची त्याची आपल्या आजूबाजूला असल्यावर मदत घेतली पाहिजे. आपल्याकडे फोन असतात, आपल्या इमर्जन्सी कॉल लावायला पाहिजे कोणाला ना कोणाला, आपली फॅमिली म्हणा फ्रेंड्स म्हणा कुठेतरी की आपण कुठे आहे ते सांगितलं पाहिजे. किंवा बेसिकली आपण जर कोणाला कॉल वगैरे नाही करू शकलो तर आपल्याकडे मिनिमम आपल्या सेल्फ डिफेन्सच्या अशा काही इक्विपमेंट्स तरी पाहिजे, जसं की मुलींना तर माहिती आहे सेफ्टी पेन असतं, पेपर स्प्रे असतं, त्यांचे नेल्स सुद्धा, ते पण एक सेल्फ डिफेन्सचं काम करू शकतात. की तुम्हाला फक्त समोरच्या नाकात जरी पंच केला किंवा त्याच्या डोळ्यात जरी बोट घातलं हे पण खूप मोठा सेल्फ डिफेन्स झाला.
1: बरोबर.
0: बस तिथे तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स एकत्र करायला पाहिजे आणि तिथे बिलकुल खचून न जाता समोरच्यावर आक्रमक कसं होता येईल त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
1: नक्कीच. आणि या सिच्युएशन मध्ये महत्वाचं तेच आहे की कॉन्फिडन्स आपला कमी होऊन जातो.
0: तेच की मुलींनी मला वाटतं आजच्या काळात फिअरलेस असायला पाहिजे, अजिबात कोणत्याच गोष्टीला न घाबरता त्यांनी प्रत्येक गोष्टीला फेस केलं पाहिजे.
1: नक्कीच.
0: सो त्या हिशोबाने की आपण, आणि जर कुठे मुलींना वर्कशॉप भेटत असेल ना सेल्फ डिफेन्स 100% त्यांनी ते केलंच पाहिजे, अटेंड करा माझं तर म्हणणं आहे प्रत्येक ठिकाणी, कारण आजकालच्या काळाची मुलींना सेल्फ डिफेन्सची इतकी गरज आहे, गरजेचं आहे त्यांचं.
1: आणि सिच्युएशन सांगून येत नाही त्यामुळे आपण प्रिपेअर्ड असलेलं कधी चांगलं.
0: हो.
1: तर समृद्धी मला सांग की या खेळाचा म्हणजे तुझ्या वैयक्तिक लाईफमध्ये काय तुला फायदा झाला किंवा तुझ्यामध्ये काही बदल झालाय का.
0: हो, वैयक्तिक तर फार मोठा फायदा झाला, म्हणजे मी इतके सगळे मॅचेस खेळले, मी इतके सगळे डिस्ट्रिक्ट वगैरे स्टेट्स वगैरे फिरून आले की मला, म्हणजे मी कधी अशी गेले नसते कुठे, माझ्या पॅरेंट्सनी कधी मला अशा कोचच्या किंवा फ्रेंड्सच्या भरोशावर कुठे पाठवलं असतं का.
1: बरोबर.
0: तसं पण मुलं मुली जातात, पॅरेंट्सला काळजीच राहते, माझे पॅरेंट्स इतके बिनधास्त होते की कुठे पण पाठवायचे. सो ते एक माझ्यात कॉन्फिडन्स आला, मी लीडरशिप करू शकते, लाईक माझ्या टीमला सांभाळू शकते मी, जसं मी सांगितलं मी कोचिंग पण करते.
1: बरोबर.
0: सो माझ्या टीम सोबत मी कुठे पण ऍज अ कोच म्हणून जाते, मुलींची मी सेफ्टी बघते कुठे काय.
1: तुझ्या अंडर एक टीम ते होतात.
0: येस. मी ऍज अ गर्ल्स कोच म्हणून असते कुठेही.
1: अरे वा.
0: सो माझे कोचेस माझ्यावर तेवढा विश्वास ठेवू शकता. माझे कोच नसतात कधी क्लासवर तर मी जाऊन क्लास घेते, की माझ्यात तेवढा कॉन्फिडन्स आहे की मी क्लास व्यवस्थित घेऊ शकते, सगळ्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित घेऊ शकते. सो ते एक म्हणतात ना सेल्फ डेव्हलपमेंटचा एक पार्ट झाला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट झाली माझी त्यात. मला स्टेज डेअरिंग आली, मी कुठेही जाऊन म्हणजे ऍटलीस्ट बोलू तरी शकते लाईक कोणाला पण कुठे पण. आणि त्यातून अजून मला कोचिंग कशी करायची ते कळलं,
1: लोकांशी बोलणं किंवा पॅरेंट्सला पण तू समजावू शकत असेल जर कोणी क्लास लावत असेल किंवा येऊ द्या वगैरे, त्यासाठी पण
0: मी भरपूर जणांना मोटिवेट पण करते की अरे तुम्ही क्लास केलाच पाहिजे म्हणून. एक तर त्यांना स्कूल गेम्सच्या मॅचेसचा वगैरे फायदा होतो, त्यानंतर सेल्फ डिफेन्सला फायदा होतो, फिजिकली ते स्ट्रॉंग होऊन जातात, मेंटली पण स्ट्रॉंग होतात, कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. म्हणजे असे वाईट काही गोष्टी मला दिसतच नाही स्पोर्ट्स केल्यामुळे, सगळे पॉझिटिव्ह बदलच होतात मुलांमध्ये. सो का नाही केलं पाहिजे.
1: अगदीच अगदी
0: केलंच पाहिजे. आणि तुला माहितीये का की आपण हे स्टेटच्या वगैरे मॅचेस खेळतो त्याचे आपल्याला बोर्ड्समध्ये मार्क्स पण वाढून मिळतात.
1: अरे वा, किती छान.
0: सो त्यांनी एक मला अजून एक पॉझिटिव्ह बदल दिसतो की तुम्ही अभ्यासासोबत मॅचेस जरी खेळलेत, तुम्ही ऍटलीस्ट स्टेटला जाऊन जरी आले ना तरी तुम्हाला 15 मार्क्स भेटतात, त्याचे 2% ऍटलीस्ट तुम्हाला वाढून भेटतात.
1: चांगलं आहे ना, म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यासात पण फायदा होतो, स्वतःमध्ये बदल तर होतो.
0: ऑब्व्हियसली तुम्ही म्हणजे असं गल्लीत वगैरे खेळण्यापेक्षा काहीतरी ऑफिशियल गेम खेळलात त्याचा तुम्हाला इतका फायदा होतो,
1: का नाही करायला पाहिजे,
0: करायलाच पाहिजे नेमकं.
1: नक्कीच. बरं, मला तू सांगितलंस की इंजुरी तुला झाली, पण तेव्हा असं काही वाटलं नाही तुला की सोडून द्यावं म्हणा किंवा आता खूप लागले आता मी उद्या जाणार नाही असं कधी झालंय का.
0: नाही, तो आपला स्पोर्ट्समॅन स्पिरिट असतो. कधीच तू कोणत्याही स्पोर्ट्स पर्सनला विचार की तुला इंजरी झाली तुला सोडून द्यावं वाटलं का, कोणता स्पोर्ट्स प्लेअर म्हणणार नाही की हा यार मला सोडून द्यावं वाटलं, बिकॉज नाहीच वाटत. त्या गेमशी आपल्याला इतका लगाव होऊन जातो, लाईक ते आपलं पहिलं प्रेम म्हणून जातं, त्याला कधी सोडावंच वाटत नाही.
1: म्हणजे किती पण लागू दे,
0: किती पण लागू दे, ऍटलिस्ट आपण तिथे जाऊ, बसू, बसून तरी राहू, पण जाऊ, घरी बसल्या जात नाही, बिलकुल नाही. आणि एक असतं ना

0: कि जिस प्यार में दर्द नहीं वो प्यार कैसा.
1: अच्छा
0: असं सो पहिलं प्रेमच असं स्पोर्ट्समॅनचं की आपला गेम आपल्याला किती त्रास द्याव किती लागाव तो सुटत नाही. एकदा शरीराला माइंडला सवय होऊन जाते सो तो काही करता सुटत नाही. इनफॅक्ट मला पण सुट्टी असायची संडेला, क्लास नसतो आमचा, वीकली क्लास असायचा मंडे टू सॅटर्डे इव्हिनिंग मध्ये. सो संडेच्या इव्हिनिंग असं करमतच नव्हतं की वाटायचं आता क्लास मध्ये जाऊन बसावं क्लासला जाऊ.
1: म्हणजे तो एक दिवस पण तुला घरी राहिला जात
0: नव्हता. बिलकुल नव्हतं राहिला जात. म्हणजे सवय होऊन जाते शरीराला आणि ते इंजुरी ऑटोमॅटिक ठीक होऊन जाते की त्याला आपण असं वेगळं काही बघायची लक्ष द्यायची गरज नाही पडत. प्रॅक्टिसच्या मध्ये मध्येच ते ठीक होऊन जातं.
1: अरे वा खूपच छान. तर समृद्धी आपण कार्यक्रमाच्या एंडिंग कडे आता वळत आहोत आणि टायकोंडो या खेळाबद्दलही तू माहिती दिलीस आणि तुझी जर्नी देखील आमच्यासोबत शेअर केलीस. तर मला सांग जाता जाता आपल्या युवा मित्र मैत्रिणींना तू काय सांगशील किंवा ज्यांना या खेळामध्ये यायचं आहे किंवा स्पोर्ट्समध्ये यायचं आहे त्यांना तू तुझ्या प्रवासातून काय सांगशील.
0: मला तर एवढं सांगावं वाटेल की जर तुम्ही स्कूल लाईफमध्ये असाल किंवा कॉलेज लाईफमध्ये असाल एक तरी स्पोर्ट्स निवडा आणि त्यामध्ये करिअर करायचं बघा. किंवा नाही करिअर करता आलं पण डेली तुम्ही त्यात फिजिकल स्ट्रेंथ गेन करशाल, कॉन्फिडन्स गेन करशाल. हे गरजेचं आहे स्पोर्ट्स आजच्या काळात. इनफॅक्ट स्कूल्समध्ये पण सीबीएसई वाल्यांनी स्पोर्ट्स कंपल्सरी केलंय.
1: त्याशिवाय स्पोर्ट्स असलाच पाहिजे.
0: येस, त्यांची बोर्ड एक्झाम त्यांना देताच येणार नाही. सो हे मला खूप छान वाटलं की सीबीएसईने निवडलं बिकॉज मुलं फक्त अभ्यास करतील तर ते स्ट्रेंथ कशी गेन करतील ना. फक्त बसून राहतील वगैरे, हेल्दी ओबेसिटी वगैरे होईल त्यांना. त्यापेक्षा फिजिकल स्ट्रेंथ येते, कॉन्फिडन्स येतो, भरपूर काही चांगले बदल होतात आपल्यामध्ये. तर स्पोर्ट्स करायलाच पाहिजे.
1: स्पोर्ट्स कुठला गेला पाहिजे
0: ऍटलिस्ट. जसं की माझ्या पॅरेंट्स मला आतापर्यंत सपोर्ट करत आले आणि यापुढे पण करतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. तसंच प्रत्येकाच्या पॅरेंट्सनी आणि प्रत्येक मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवून आणि पॅरेंट्सनी त्यांना सपोर्ट करून कोणत्या ना कोणत्या स्पोर्ट्समध्ये पाठवलं पाहिजे आणि स्पोर्ट्स आपल्यामध्ये चांगले बदल करतात हे तुम्हाला तिथे गेल्यावरच कळेल.
1: नक्कीच. तर समृद्धी तू आज इथे आलीस आणि आमच्यासोबत तुझा तायक्वांदोचा प्रवास शेअर केलास. मला पण तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं आणि या खेळाबद्दल देखील मला पण एक नव्याने ओळख झाली. तर त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने तुझे खूप खूप आभार आणि तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी देखील शुभेच्छा.
0: थँक्यू गायत्री, मला आकाशवाणी नेते बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि मला इथे बोलवल्याबद्दल. मी पण तुमची फार मनापासून आभारी आहे. मला खूप छान वाटलं आहे तुझ्यासोबत गप्पा मारून. थँक्यू वन्स अगेन.
2: तर मित्रमैत्रिणींनो, आपण आजच्या कार्यक्रमात ऐकली तायक्वांदो खेळाडू समृद्धी सांगळे हिची आर्जे गायत्री देवडे हिने घेतलेली मुलाखत. मला खात्री आहे तुम्हाला ही मुलाखत नक्कीच आवडली असेल आणि मुलाखत ऐकून तुम्हीही काही खेळांमध्ये सहभाग नक्कीच नोंदवाल. आता आपण ऐकूयात एक छानसं गाणं.

तर मित्र मैत्रिणींनो, ह्याच गाण्याबरोबर वेळ झाली आहे तुम्हा सर्वांचा निरोप घेण्याची. मी उत्कर्षा चित्ते आजच्या कार्यक्रमातून तुम्हा सर्वांचा निरोप घेते. आपण आजचा कार्यक्रम ऐकला आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. सादर करते होते सुजित पंचोडे. तर मित्र मैत्रिणींनो, भेटूयात युवावाणीच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत आनंदी रहा, स्वतःसोबत पर्यावरणाची काळजी घ्या.

0: युववाणी कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राने तो सहक्षेपित केला.

श्रोतहो, आज रात्री ठीक 10 वाजता प्रसारित होणाऱ्या गुजारिश या SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे 5 चित्रपट आहेत, कर्ज, शान, द बर्निंग ट्रेन, कुर्बानी आणि दोस्ताना। तर मग श्रोतहो, या 5ही चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला SMS द्वारे कळवू शकता। SMS पाठवण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94 22 65 17 41। तेव्हा तुमच्या मनातली तुमच्या मनपसंतीची गाणी आम्हाला नक्की कळवा आणि सहभागी व्हा गुजारिश या कार्यक्रमात आज रात्री ठीक 10 वाजता। FM वाहिनी 103.4 MHz वर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। संध्याकाळचे 6 वाजले आहेत। आता मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करत आहोत। कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया संत एकनाथ महाराज यांची भक्तिरचना सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात। संगीत आहे श्रीधर फडके यांचं।

श्रोतेहो संत एकनाथ महाराज यांची भक्तिरचना आपण ऐकलीत सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:08 आणि 30 सेकंद झाले आहेत. मराठी विश्व गीतांच्या कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं भावगीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

0: श्रोतो, संध्याकाळचं अतिशय सुंदर असं वर्णन असणारं हे गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. शब्द होते सुधीर मोघे यांचे, तर संगीत होतं सुधीर फडके यांचं. मराठी विषय गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून.
1: गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
2: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
4: आधी चॅम्पियन बरोबर सेल्फी घेऊया. आयडिया, इथेच करूया पार्टी.
5: पिझ्झा पार्टी, येस.
4: चल तुझं कार्ड आणि पिन दे.
5: माझ्या कार्डचे डिटेल्स स्वतःच टाकेन. आरबीआय सांगते आहे की आपला पिन, ओटीपी, सीवीवी किंवा इंटरनेट बँकिंग पासवर्ड कोणाही सोबत शेअर करू नका. ऑनलाईन बँकिंग फक्त आपल्याच कम्प्युटर, मोबाईल आणि सिक्युअर नेटवर्क वरून करा.
4: बाय गर्ल्स, कुठे चालली आहेस? ऐकलं नाही? नो शेअरिंग.
5: आरबीआय सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: दैनंदिन चालू घडामोडींवर आधारित कौटुंबिक श्रुतिका मंथन दर शनिवारी सकाळी 8:15 वाजता आकाशवाणी सोलापूर केंद्रावर।
1: श्रोतेहो, यानंतर ऐकूयात संसार या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत।

श्रोतेहो सांगते ऐका, या चित्रपटातली ही लावणी आपण ऐकली आणि या लावणी बरोबरच आजचा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. संध्याकाळचे 6:30 होत आहेत.

0: 1981 पासून तिवाडीज यांची अन्नपूर्णा मिठाई नमकीन आणि बेकरी सोलापूर आणि पुणे.
1: इंस्टाग्राम स्टोरी, फेसबुक चे लाइक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
2: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी चाफी गल्ली सोलापूर.
3: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
4: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा, आता करतो.
3: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
4: का?
3: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
4: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
5: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
6: 86032 आणि 265 या जातीच्या उसाच्या दर्जेदार रोपांसाठी प्रसिद्ध असलेली श्री सद्गुरु रोपवाटिका, वसेकर वस्ती, टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ. मोबाईल 9890252672.
7: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू VR पवारांकडूनच आणला असणार,
8: पण तू कसा ओळखलास?
7: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि

0: फक्त पवारांकडेच मिळतात.
1: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
2: श्रोतेहो, आज रात्री ठीक 10 वाजता प्रसारित होणाऱ्या गुजारिश या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे 5 चित्रपट आहेत कर्ज, शान, द बर्निंग ट्रेन, कुर्बानी आणि दोस्ताना. तेव्हा या 5ही चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला एसएमएस करू शकता. एसएमएस करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94 22 65 17 41. चला तर मग वाट कसली बघताय, लवकरात लवकर फोन उचला आणि एसएमएस करा तुमच्या मनातली गाणी आम्हाला आणि सहभागी व्हायला विसरू नका गुजारिश या एसएमएस वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात. श्रोते, आता आनंद घेऊयात हिंदी मिश्र गीतांचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूयात अहमद वस्सी यांची ही गझल आशा भोसले यांच्या स्वरात. संगीत आहे खय्याम यांचं.

0: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन कार घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर ईएमआय भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
1: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
2: यंदाच्या सणांमध्ये तुमच्या सौंदर्याला खुलवेल असे बेस्ट कलेक्शन फक्त ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केटमध्ये.
3: मेन्स, किड्स, लेडीज वेअर आणि साडीच्या मनपसंत खरेदीसाठी तेही अगदी होलसेल दरात.
2: आजच भेट द्या ज्ञानराज होलसेल टेक्सटाईल मार्केट, पुणे सोलापूर हायवे, मोडणे. संपर्क 87400304008.
4: सणासुदीत किंवा लग्न समारंभात नटायला तर सगळ्यांनाच आवडतं.
5: धर्मावरम वर्क साड्या प्युअर सिल्क मध्ये संपूर्ण व्हरायटी.
4: शेरवानी, ब्लेझर, इंडो वेस्टर्न, मोदी जॅकेट,
5: सुटिंग, शर्टिंग वाजवी दरात मिळणार.
4: नरखेडकर होलसेल डेपो, बुधवार पेठ, मोहोळ.
5: अरुण नरखेडकर अंदर.
4: लग्नाचा संपूर्ण बस्ता होलसेल दरात.

श्रोतेहो ओम शांती ओम या चित्रपटासाठी श्रेया घोषाल आणि सोनू निगम यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विशाल शेखर यांचं. हिंदी मिश्र गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया सिंघम या चित्रपटासाठी रिचा शर्मा आणि कुणाल गांजावाला यांनी गायलेलं स्वानंद किरकिरे यांचं गीत. संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी.

0: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
1: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
2: इंस्टाची स्टोरी, फेसबुक चे लाईक्स, लाहोरीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोरी साडी.
3: आकर्षक साड्या तेही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू. लाहोरी साडी, चाफी गल्ली, सोलापूर.
4: ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी, अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 73 97 87 50 73.
0: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी. 3 वर्षांचा LLB कोर्स.
5: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या.
0: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर.
5: संपर्क 98 60 10 44 70.
6: व्हीजी शिवदारे महाविद्यालयामध्ये 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी BSc बायोटेक्नॉलॉजी आणि BSc उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी MSc बायोटेक्नॉलॉजी भाग ए आणि 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स पास विद्यार्थ्यांसाठी BCom IT साठी प्रवेश सुरू. प्लेसमेंटची हमी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार, अनुभवी प्राध्यापक उपलब्ध असणारे, NAC A ग्रेड मूल्यांक प्राप्त, सोलापुरातील सर्वोत्तम महाविद्यालय व्हीजी शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, विजापूर रोड, सोलापूर.
7: श्रोतो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया धुरंधर या चित्रपटातलं शाश्वत सचदेव यांनी गायलेलं इर्शाद कामिल यांचं गीत. संगीत आहे रोशन यांचं.

श्रोता या गीताबरोबरच हिंदी मिश्र गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. FM बँड 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 6:58 झाली आहेत. आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला. ते आज नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शाह म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो 4 प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट, इंटेलिजेंस और ऑपरेशन.

0: रीजंस। इसका उद्देश्य पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें। दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल। उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है।
1: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं। गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत। ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले। अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला। या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे। जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं आज नवी मुंबई पोलिसांनी 56,69,00,000 रुपये किमतीचा अंमली पदार्थांचा साठा नष्ट केला। नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचं नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे म्हणाले। एनडीपीएस कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या 26 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले हे अंमली पदार्थ कठोर कायदेशीर आणि पर्यावरण नियमांचं पालन करून नष्ट करण्यात आले। धुळे जिल्ह्यातही 23 गुन्ह्यात जप्त केलेले 2 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ कायदेशीररित्या नष्ट करण्यात आले। गडचिरोली जिल्ह्यात आज पोलीस दलातर्फे नशामुक्त गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या मॅरेथॉनमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। शेतकरी कल्याण योजनांचा लाभ जमीन कसणाऱ्या महिला शेतकऱ्यांनाही घेता यावा याकरता महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयकाच्या मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली। जमीन कोणाच्याही नावावर असली तरी ती कसणाऱ्या महिलांना शेतकऱ्यांसाठीच्या सरकारी योजना आणि अनुदानाचा लाभ घेता येईल। अशा लाभार्थ्यांना महिला शेतकरी प्रमाणपत्र जारी करण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे। त्यात ग्रामसभा आणि नागरी स्वराज्य संस्थांचाही सहभाग असेल। हे विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येणार आहे। आज केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे तर खासगी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणक तंत्रज्ञान, भाषा प्रयोगशाळा, टूल लॅब, ड्रोन तंत्रज्ञान यासारख्या आधुनिक कौशल्यांकडे वळावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे। ते आज पुण्यात सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेतर्फे आयोजित स्पर्धा परीक्षांमधल्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सन्मान सोहळ्यात बोलत होते। सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणाऱ्या परीक्षेत 140, महाराष्ट्र लोकसेवा आयोग 1,124 आणि बँकिंग क्षेत्रात 500 अधिक तरुण तरुणी यशस्वी झाले आहेत। विविध कौशल्य विकास प्रशिक्षणातून 13,000 अधिक युवक रोजगारक्षम झाले असून 2,00,000 अधिक विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षणांचा लाभ मिळाला आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं। सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी काढले। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील इत्यादी यावेळी उपस्थित होते। पुण्यातलं केतन अग्रवाल हत्या प्रकरण जलदगती न्यायालयात चालवायला आणि या प्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करायला राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे। या तरुणाच्या वडिलांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तसंच मृतांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात आली तसंच त्यानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सामाजिक न्याय दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। ऐकूया याविषयीचा एक वृत्तांत।

0: छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. शाहू महाराज सामाजिक न्याय आणि समतेचे खंदे पुरस्कर्ते होते. त्यांचं महान कार्य आणि आदर्श राष्ट्राला प्रेरणा देत आणि मार्गदर्शन करत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. अमित शहा म्हणाले की एक सुसंवादी, समतावादी आणि न्यायपूर्ण भारत घडवण्याचा शाहू महाराजांचा आदर्श आजही तितकाच समर्पक आणि प्रेरणादायी आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. कोल्हापूरमध्ये दसरा चौक इथल्या राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचं लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं समता दिंडीही काढण्यात आली.
1: देशभरात आज मोहरम पाळला जात आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसेन आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हौतात्म्याचं स्मरण करून देणारा हा दिवस आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मोहरम निमित्त दिलेल्या संदेशात म्हटलंय की हजरत इमाम हुसेन यांचं कार्य सत्य आणि न्यायाप्रती वचनबद्ध राहण्याची प्रेरणा देत राहील. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली अहिल्यानगर इथली मोहरमची मिरवणूक आज दुपारपासून सुरू झाली आहे. या मिरवणुकीत विविध प्रकारचे ताबूत आणि सवाऱ्या नाचवल्या जात आहेत. आज रात्रभर सुरू राहणार असलेल्या या मिरवणुकीसाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान काल रात्री सुरू झालेली कत्तलची मिरवणूक शांततेत पार पडल्याचं आकाशवाणीच्या बातमीदारानं कळवलं आहे. सोलापूर शहरातही विविध भागात आज पंजा सवारी अर्थात ताबूतांच्या पारंपरिक मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. धार्मिक ऐक्य, शिस्त आणि पारंपरिक पद्धतीनं दर्शन घडवत या मिरवणुका शांततेत पार पडल्या. राज्य लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी राजपत्रित पदांसाठीची नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा गट ब अराजपत्रित पदांसाठीची तसंच गट क सेवा पूर्व परीक्षा या तीनही परीक्षा वर्षातून दोन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असतील. याविषयी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार म्हणाले,
2: त्यांच्या परीक्षा पद्धतीमध्ये फार मोठ्या प्रमाणात रिफॉर्म केली. याचं कारण असं आहे की 5 मे 2026 रोजी सामान्य प्रशासन विभागाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि अनेक सेवांचं एकत्रीकरण करून ज्या वेगवेगळ्या परीक्षा वेगवेगळ्या एजन्सीमार्फत होत होत्या त्या सर्व परीक्षा घेण्याकरता आता एमपीएससी एकमात्र ऑर्गनायझेशन राहणार आहे. आम्हाला ती घटनेची पण जबाबदारी दिलेली आहे आणि साधारणतः दरवर्षी 5000 ते 6000 जी आम्हाला रिक्रुटमेंट करावी लागायची ती या निर्णयामुळे 50000 ते 60000 आसपास होणार आहे. एक एवढी मोठी जबाबदारी एमपीएससीने आमच्याकडे दिलेली आहे. त्याकरता आम्ही आमच्या बिझनेस प्रोसेसेसमध्ये आमच्या कार्यप्रणालीमध्ये बदल करतो आहे. आम्ही तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात देखील वापर करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल तर
1: 2 किंवा जास्त पूर्व परीक्षांमध्ये पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येतील. मुख्य परीक्षा वर्षातून एकदाच होईल. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. हा निर्णय 2027 पूर्व परीक्षांपासून लागू होईल असं आयोगानं म्हटलं आहे. गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची 2619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज पहिला टी20 सामना बेलफास्ट इथं सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा आयर्लंडच्या 13 षटकात 4 बाद 102 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य लोकसेवा आयोग महत्वाच्या पूर्व परीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणकाच्या माध्यमातून घेणार आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारतीय संघाचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबई राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
3: FM वाहिनी 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोत्यांनो, संध्याकाळचे 7:11 झाली आहेत.
4: चित्रपटांचे खेळ

रोज होतात हे आपल्याला ठाऊकच आहे, पण नाटकांचे खेळ सतत 6 महिने आणि तेही रोज होणारं नाट्यवेड्यांचं शहर म्हणजे आपलं सोलापूर। दररोज नाट्यप्रयोग करणारे कलावंत कोण होते? 100 वर्षापूर्वीच्या या घटनेमुळे इथल्या रसिकांना मायबाप असं कुणी संबोधलं हे जाणून घेण्यासाठी ऐकूया सोलापुरी रंगभूमीचा 100 वर्षांचा मौखिक इतिहास उलगडणारी मालिका सोलापूरची नाट्यगाथा, दररोज सकाळी 9:20 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर। सोलापूरची नाट्यगाथा।

श्रोते हो, आता जाणून घेऊयात आज प्रसारित होणाऱ्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. संध्याकाळी 7:30 गावकरी मंडळ या कार्यक्रमात आज कृषी सल्ल्याबरोबरच आपण ऐकू शकाल केळी लागवडीचं सुधारित तंत्र याविषयी युवा शेतकरी सुजित जमदाडे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद. त्यानंतर रात्री ठीक 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. श्रोतो, त्यानंतर रात्री ठीक 8:15 मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. 8:45 समाचार संध्या आहे बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर रात्री ठीक 9:00 पतंजली योगशास्त्र याविषयी डॉक्टर शालिनी म्हस्के यांची तेजश्री कुमठेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री 9:15 ते 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. त्यानंतर रात्री ठीक 10:00 गुजारिश हा SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आजच्या गुजारिश या कार्यक्रमासाठी निवडलेले 5 चित्रपट आहेत कर्ज, शान, द बर्निंग ट्रेन, कुर्बानी आणि दोस्ताना. त्यानंतर रात्री ठीक 11:00 हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. तर श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या आमच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. तेव्हा ऐकत रहा ज्ञान आणि मनोरंजनाची राणी सोलापूर आकाशवाणी. संध्याकाळचं 7:15 होत आहेत. आता विधिमंडळ समालोचन आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सध्या पावसानं उघडीप घेतली असली तरी राज्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे उन्हाच्या काहिलीपासून सर्वांना दिलासा मिळाला असला तरी या पावसासोबतच अनंत संसर्गजन्य आजारांचा

0: चा प्रादुर्भाव देखील वाढत असतो. पावसाळ्यात होणारे हे आजार कोणते, त्यावर प्रतिबंधात्मक औषधोपचार आणि उपाययोजना काय करायला हव्यात, त्यावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेची सज्जता आणि पावसाळ्यात प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अबालवृद्धांनी काय आहार घेणं आवश्यक आहे याविषयी महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ नितीन अंबाडेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. नमस्कार डॉक्टर, सध्या पावसाळ्याची चाहूल लागली आहे. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. या काळात अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण होत असतो. हे आजार कोणकोणते आहेत, त्याची लक्षणं कोणती आहेत, आपल्या श्रोत्यांना याविषयी सांगा ना.
1: आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे काही ऋतू येतात त्या प्रत्येक ऋतूमध्ये काही प्रकारचे आजार आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण जर पावसाळ्याचा विचार जर केला तर या काळामध्ये काही जे संसर्गजन्य आजार आहेत, डायरिया असेल, डिसेंट्री असेल, कॉलरा असेल, या प्रकारचे आजार आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच टायफॉइड असेल किंवा काही भागामध्ये जिथे लेप्टोस्पायरोसिसचा प्रादुर्भाव आहे, पाणी जास्त साचतं, उंदरांचा प्रादुर्भाव आहे, अशा ठिकाणी लेप्टोस्पायरोसिस आपल्याला पाहायला भेटतो. या जी काही आजार आहेत ही प्रत्येक पूर्ण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यात किंवा आपण जर विचार केला तर देशातही या काळामध्ये जास्त प्रमाणात पाहायला भेटतात. आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कॉलेरा थोडंसं विदर्भाच्या भागात जास्त पाहायला भेटतो. लेप्टोस्पायरोसिस जर आपण विचार केला तर मुंबई, ठाणे या रिजनमध्ये पाहायला भेटतो. काही डासांच्या उत्पत्तीमुळे आजार आहेत ते काही प्रमाणात वाढतात, परंतु मुख्य ते जे जलजन्य आजार आहेत ज्याच्यामुळे पाण्याचं दूषित मिश्रण तयार होऊ शकतं आपल्या अन्नाद्वारे असेल किंवा प्यायच्या पाण्याद्वारे असेल, तर त्यामुळे पाण्याच्या जलजन्य आजार आपण ज्यांना म्हणतो ते होऊ शकतात आणि याच्याबद्दल काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
0: पावसाळ्यात साथीचे आजार झाल्यास किंवा या आजारांपासून दूर राहण्यासाठी नागरिकांनी काय प्रतिबंधात्मक औषधोपचार करणं आवश्यक आहे, यासोबतच नागरिकांनी घर किंवा परिसरातील स्वच्छतेबाबत काय काळजी घ्यायला हवी.
1: अशा प्रकारचे आजार होतात, दरवर्षी होतात. आपण त्याच्यापासून दूर राहणं किंवा याला प्रतिबंधात्मक उपाय करणं हा आपला सगळ्यात महत्वाचं काम यामध्ये राहतं. हे सांगण्याचा उद्देश असाच आहे की दरवर्षी जरी होत असले तरी हे आजार दरवर्षी होत असतात, त्यामुळे कदाचित आपण तितक्या सखोलतेने म्हणा किंवा तितक्या अटेन्शननी याच्याकडे बघत नाही. सो आता जो पावसाळा सुरू होतोय याच्या सुरुवातीलाच जर याच्याबद्दल आपण सगळ्यांनी काळजी घेतली किंवा सतत या पिरियडमध्ये जर काळजी घेत राहिलो तर आपल्याला काही गोष्टी आपण प्रतिबंध करू शकू. कारण काही याच्यातले आजार जसे असतात, जसं कॉलरा आहे, लेप्टोस्पायरो आहे, हा जर याच्यासाठी आपण जर लक्ष नाही दिलं तर हा पोटेन्शियली सिरियस आजार बनू शकतो, एखाद्या वेळेस याच्यामध्ये मृत्यू सुद्धा होऊ शकतात. सो त्यामुळे लोकांनी काळजी घेणं तर अदरवाईज जर विचार केला आपण तर अतिशय सोपा आहे, म्हणजे कॉमन आहे. आपण दरवेळेस विचार करतो की पाऊस, आता पाणी, पाण्यापासून होणारे आजार. सो पाण्यापासून जर होणारे आजार असतील तर पाण्याची स्वच्छता ही सर्वात महत्वाची आहे. त्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी करू शकतो की आपण बाहेर कुठलंही पाणी पिताना काळजी घेतली पाहिजे. जसं आपण बाहेर जात असू, कुठे फिरायला जात असू, आपण घरातलं स्वच्छ पाणी जे आहे ते घेऊन जाणं कधी पण योग्य राहील. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल, इतर कुठे कार्यालयात जात असाल तर आपलं पाणी आपल्यासोबत असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. किंवा ज्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी योग्य स्वच्छ झालेलं ज्याच्यामध्ये ब्लिचिंग पावडर आहे असं पाणी आपण सेवन केलं पाहिजे. दुसरं त्याच्यातलं पाण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा जर आपण पिलो तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे आजार कमी होण्यास मदत होऊ शकतात. दुसरी गोष्ट अशी आहे की आता हे जे जसं लेप्टोस्पायरा आपण म्हटलं, तुम्ही जेव्हा पाण्यामध्ये जाता, कुठे साचलेलं पाणी असेल तर त्यावेळेस थोडी काळजी आपण घेतली पाहिजे. काही काही वेळेस जेव्हा फ्लडिंग होते किंवा असं होतं अशा वेळेस आपण एखाद्या वेळेस आपल्याला कुठल्याही पद्धतीने आपण त्याला टाळू शकत नाही. मात्र नियमितपणे जर तुम्हाला पाणी साचलं असेल, तिथे जायचं असेल तर तुमच्या पायामध्ये बूट, गमबूट किंवा जे याच्यामध्ये काम करतात, उदाहरणार्थ ज्यांना फ्लडिंगमध्ये ड्युटी लागलेली असते, कर्मचारी असतात ज्यांना तिथे सतत काम करायची आवश्यकता, त्यांनी तरी नियमितपणे गमबूट सारखे संसाधने वापरली पाहिजे जेणेकरून तुम्हाला याच्यापासून संसर्ग होणार नाही. दुसरं गोष्ट अशी आहे की प्रतिबंधात्मक जे काही औषधोपचार आपण याच्यामध्ये म्हणतो, डायरिया, डिसेंट्री, लेप्टोस्पायरो सारखे आजार झाले तर त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गोळ्या असतात. डायरिया, डिसेंट्री झालं तर काही गोळ्या असतात जे आपण त्याला त्याच्या त्याच्यावर काही प्रमाणात कंट्रोल करू शकू. पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे डायरिया डिसेंट्री, म्हणजे तो ORS म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, किंवा कुठलंही पाणी ज्याच्यामध्ये मीठ आणि थोडं शुगर, क्षार आणि पाणी असं जे म्हणतो ते पाणी हे पित राहणं. इव्हन लहान मुलांमध्ये तर, किंवा जे थोडं बहुत कमजोर बालकं असतील त्यांच्यामध्ये थोडी सुद्धा डायरिया किंवा डिसेंट्री झाली तर त्याची तब्येत सिरियस होऊ शकते. अशा वेळेस त्यांना सतत अंगावरचं

0: दूध पीत असतील तर अंगावरचं दूध आईने सतत देत असलं पाहिजे, किंवा पाणी जर पीत असतील तर मग त्यांच्यासोबत ORS इतर नळाचं पाणी, ज्या प्रकारे त्यांचं आपण हायड्रेशन किंवा शरीरातलं पाणी शुष्कता होणार नाही, पाणी चांगल्या प्रकारे उपलब्ध राहील हे बघणं आवश्यक आहे. सो अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण घेतल्या पाहिजे. औषधोपचार जो आहे तो औषधोपचार मात्र प्रत्येकाने आपापल्या जवळ आरोग्य संस्था असतील किंवा तुमचे नेहमीचे फॅमिली फिजिशियन असतील यांच्या सल्ल्याने औषधोपचार करायला पाहिजे.
1: जून महिन्यात पावसाची चाहूल लागते आणि बहुतांश शहरांमधल्या शाळाही सुरू होतात. आपल्या मुलांना आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी पालक आणि शिक्षक यांनी काय काळजी घेणं आवश्यक आहे?
0: अशा या पावसाळ्याच्या काळामध्ये जिथे जिथे मुलं बाहेर जातात घराच्या बाहेर, म्हणजे मुख्य म्हणजे शाळा, शाळेमध्ये शिक्षकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे. एक तर काळजी ही आहे की त्यांनी सुद्धा जे काही पाणी आपण त्या ठिकाणी त्यांचं टँक असेल किंवा जिथून ते पिण्याचं पाणी मुलांना देतात त्या पिण्याच्या पाण्याची काळजी, स्वच्छता आणि त्याच्यामध्ये ब्लिचिंग क्लोरिनेशन हे करून घेणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी प्रत्येक तुमचं टाकी किती मोठी असते, त्याचा किती घेर असतो आणि त्याच्यासाठी किती ब्लिचिंग पावडर टाकलं पाहिजे याचे सूत्र असतात. ते तुम्हाला आरोग्य टीचिंगमध्ये पण झालं असेल किंवा तुम्ही जवळपास जर आरोग्य केंद्र असेल किंवा कुठलेही सरकारी दवाखाना असेल तिथले कर्मचारी सुद्धा तुम्हाला योग्य प्रकारे सांगतील तितक्या प्रकारचं ब्लिचिंग आणि त्याचं तेवढं होल्डिंग टाइम हे ठेवून आपण ते पाणी सप्लाय केलं पाहिजे. पण पालकांना सुद्धा म्हणणं आहे की शाळेत जाणाऱ्या प्रत्येक मुलांसोबत हे ताजं अन्न आणि घरातलं स्वच्छ पाणी, शक्य असल्यास उकळून थंड केलेलं पाणी हे सुद्धा देणं आवश्यक आहे, जेणेकरून मुलांना अशा प्रकारे होणार नाही. शिक्षकांनी ही काळजी घेतली पाहिजे की मुलं अननेसेसरी जिथे पाणी साचलेलं आहे, डबके साचलेले आहेत, कुठे आजूबाजूला छोटे बहुत नाले वाहत आहे अशा ठिकाणी ही मुलं खेळणार नाही किंवा त्याच्यामध्ये अनावश्यकरित्या जाणार नाही, ही सुद्धा पालकांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जिथे रेसिडेन्शियल शाळा आहे तिथे अजून मेट्रन असतील किंवा तिथले शिक्षक असतील प्रिन्सिपल्स यांनी अधिक काळजी याच्यासाठी घेणं जरुरी आहे की एखाद्या मुलाला जर किंवा एखादा जीवाणू विषाणू त्या परिसरामध्ये तुमच्या पाण्यामध्ये इन्फेक्ट झाला तर एकासोबत भरपूर लोकांना एकसाथ मोठा उद्रेक याच्यामुळे होऊ शकतो, त्यामुळे त्या लोकांनी सुद्धा त्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मुख्यत्वे जे अन्न आपण बनवून देतो त्याच्यासाठी वापरलं जाणारं पाणी आणि ताजेपणा या दोन गोष्टी नियमितपणे त्यांच्या शाळा किंवा जिथे रेसिडेन्शियल स्कूल आहे त्यांनी पाळणं आवश्यक आहे.
1: राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून पावसाळ्यात बळावणाऱ्या संसर्गजन्य आजारांना आळा घालण्यासाठी काय उपाययोजना राबवण्यात येत आहेत?
0: जर अशा काळामध्ये काही उद्रेक झाला किंवा उद्रेकाचा प्रतिबंधक व्हावा, कारण हे लोकांनी स्वतःपुरतं काळजी घेणं हे आहे, त्याचप्रमाणे कम्युनिटीमध्ये आपल्या सोसायटीमध्ये कुठल्या प्रकारचा उद्रेक होऊ नये, गावामध्ये शहरामध्ये उद्रेक होऊ नये याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत सुद्धा प्रयत्न केले जातात. प्लस असे उद्रेक झाले तर त्याच्यावर उपाययोजना काय करावी याच्यासाठी सुद्धा पूर्वतयारी या कालावधीमध्ये विभागामार्फत करण्यात येते. आरोग्य विभाग असेल, इतर कुठल्याही आरोग्य क्षेत्रात कार्य करणारी शासकीय संस्था असेल अशा प्रकारे काळजी घेते. काळजी म्हणजे काय? योग्य प्रकारे तुमच्या ड्रग्ज जे लागतात जसं पिरॉझोलिडिन असेल, ORS असेल, झिंक असेल, ही जी काही महत्वाची ड्रग्ज आहेत किंवा डॉक्झीसायक्लिन, लेप्टोस्पायरोसिस, याचा साठा त्या त्या ठिकाणी जिथे ज्या प्रकारचे उद्रेक होण्याचे चान्सेस आहे हे असे उपलब्ध करून ठेवलेले असतात. ब्लिचिंग पावडरचा साठा राहावं याच्यासाठी ग्रामपंचायतीला सतत सांगितलं जातं. ग्रामपंचायत सुद्धा या पिरियडमध्ये ब्लिचिंगचा साठा किंवा नियमितपणे उपलब्ध करून ठेवते. आपण फक्त जिथे होत नसेल तिथे लोकांनी सुद्धा ग्रामपंचायत किंवा आरोग्य विभागाला सांगून हे सगळं उपलब्ध करून घेतलं पाहिजे. जे गावं पूर परिस्थितीमध्ये कट ऑफ होतात या गावांमध्ये आशा किंवा अंगणवाडी यांच्या ठिकाणी जे प्रायमरी औषध आहे, ORS पावडर आहे, हे उपलब्ध करून ठेवलेले असतात. त्यामुळे कोणालाही जरी थोडीशी जरी वाटलं, मुख्यतः लहान मुलं, वयोवृद्ध लोक, त्यांना डायरिया, डिसेंट्री, फिवर किंवा अशा प्रकारचे काही लक्षणं जर आढळले तर ताबडतोब त्यांनी नजीक जे काही आरोग्य संस्था असेल किंवा अशा अंगणवाडीचे केंद्र असतील इथे जाऊन दाखवायला पाहिजे किंवा सांगायला पाहिजे, जेणेकरून वेळीच त्यांना औषधोपचार जो काही असेल तो देता येईल. इव्हन मोबाईल टीम्स तयार केलेले असतात. प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक डिझास्टर मॅनेजमेंटचा पण टोल फ्री नंबर असतो, हॉस्पिटलचे पण नंबर असतात, ते सुद्धा सगळीकडे सांगितले गेलेले असतात. त्या नंबरवर सुद्धा कॉल करून कुठेही उद्रेक होतो ते दिलं पाहिजे. डिजिटल पद्धतीने सुद्धा आता आपण या सगळ्या उद्रेकांचं मॉनिटरिंग करतो. याच्यासाठी पुण्याच्या हेड ऑफिसमध्ये एक IDSP IHIP नावाचं पोर्टल आहे, त्याच्यावर फील्डमधले सगळे लोक डे टू डे बेसिसवर अशा कुठल्याही प्रकारच्या जर उद्रेक किंवा इव्हन पेशंटची जरी माहिती भेटली तर ती टाकतात, जेणेकरून स्टेट लेवल्सवरून सुद्धा याला मॉनिटरिंग करणं चालू असतं. या पद्धतीने आपण प्रयत्न करतो की कमीत कमी उद्रेक व्हावा. मात्र उद्रेक झाला त्याच्यापासून अजून जास्त फैलाव होऊ नये, लोकांची स्थिती गंभीर होऊ नये याच्यासाठी सुद्धा तात्काळ रॅपिड रिस्पॉन्स टीम असेल, मोबाईल पथक असेल, हे त्या त्या ठिकाणी जाऊन त्यांना औषधोपचार आणि जर आवश्यकता असेल तर ऍडमिशनची सोय सुद्धा केलेली असते. हे सगळे रुग्णालय या कालावधीमध्ये सज्ज आहेत.
1: पावसाळ्यात प्रतिकार शक्ती चांगली राहावी, संसर्गजन्य आजार होऊ नये यासाठी

0: किती नागरिकांनी कोणता आहार घेणं आवश्यक आहे त्याविषयी काय सांगाल?
1: इतर प्रतिबंधांसोबत आपण नेहमीच म्हणतो की कुठली तरी प्रकारे आपण योग्य ते आहार, व्यायाम, योगा हे जर केलं तर आपली प्रतिकार शक्ती कुठल्याही प्रकारच्या आजाला, नुसतं डायरिया, डिसेंट्री किंवा लेप्टोस्पायरा किंवा या जलजन्य प्रकारात किंवा पावसाळ्यात होणारे आजार नव्हे तर पूर्ण कुठल्याही प्रकारच्या आजारामध्ये शेवटी माणसाची रोग प्रतिकार शक्ती सगळ्यात महत्वाची असते. आणि त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे अन्न. तुम्हाला जी काही एनर्जी, अन्न, ऊर्जा आपण जे म्हणतो ती आपण घेतो अन्न घटकातून, आणि हे संतुलित जर असेल बरोबर, त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या गोष्टी असतील, फलाहार असेल, दूध असेल, हिरव्या पालेभाज्या असतील, भाज्या असतील, भात असेल, वरण असेल, पोळी असेल किंवा भाकरी असेल, जे काही आहे, जे आपलं नियमित सगळा चौरस आहार आपण ज्याला म्हणतो तो जर आपण वेळेच्या वेळेस आणि ताजा जर घेतला तर आपली प्रतिकार शक्ती चांगली राहू शकते. आणि ती जर प्रतिकार शक्ती चांगली असेल तर मोठ्या प्रमाणात या आजारांना आपण आळा घालू शकतो.
0: श्रोते हो, ऋतुमानाप्रमाणेच आजारांचे प्रकारही वेगवेगळे असतात. पावसाळ्यात बळावणारे संसर्गजन्य आजार हे मानवासाठी नवीन नाहीयेत. पावसाळ्यात बदलणारं हवामान आणि वातावरण हे अनेक संसर्गजन्य आजारांना निमंत्रण देत असतं. हे आजार होऊ नयेत यासाठी या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योग्य आहार घेण्यासोबतच गरजेनुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं आज आवश्यक बनलं आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन प्रज्ञा तळेगावकर.

0: FM बँड 103.4 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 होत आहेत.
1: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी.
2: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील.
1: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ.
2: मोबाईल 9999 42 41 49. 86-032 आणि 265 या जातीच्या ऊसाच्या दर्जेदार रोपांसाठी प्रसिद्ध असलेली श्री सद्गुरु रोपवाटिका, वसेकर वस्ती, टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ. मोबाईल 9895-86-72.
0: श्रोतहो, आज रात्री ठीक 10 प्रसारित होणाऱ्या गुजारिश या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे 5 चित्रपट आहेत. कर्ज, शान, द बर्निंग ट्रेन, कुर्बानी आणि दोस्ताना. या 5 चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला SMS द्वारे कळवू शकता. SMS करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचाच 94-22-65-17-41. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 94-22-65-17-41. तेव्हा तुमच्या मनपसंतीची गाणी आम्हाला SMS द्वारे नक्की कळवा आणि सहभागी व्हा गुजारिश या SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आज रात्री ठीक 10

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत खास ग्रामीण भागातील श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम गावकरी मंडळ.

नमस्कार मंडळी, गावकरी मंडळ, या कार्यक्रमात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आहे शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 5 आषाढ शके 1948 अर्थात 26 जून 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कृषी सल्ला. वाचन स्वर आहे जयपाल खेडकर यांचा.

शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषी सल्ल्यामध्ये विहीर पुनर्भरणाची पद्धत याबाबतची माहिती आपण जाणून घेतली. आजच्या कृषी सल्ल्यामध्ये कूपनलिकेद्वारे भूजल पुनर्भरण कसं करावं, सोबतच पुनर्भरणाच्या वेळी घ्यायची काळजी याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया. भूपृष्ठावरील पाणी विंदन विहीर किंवा कूपनलिकेत सोडणं म्हणजेच विंदन विहीर किंवा कूपनलिका पुनर्भरण होय. यासाठी सुरुवातीला कूपनलिकेची पाणी ग्रहण करण्याची क्षमता आपण तपासली पाहिजे. त्यानुसार मग पुढची रचना आपल्याला ठरवता येते. भूजल पुनर्भरण करत असताना कूपनलिकेजवळील ओहोळाचं, नाला अथवा ओढ्याचं पाणी साठवण खड्ड्यामध्ये वळवावं. साठवण खड्ड्यातून गाळण खड्ड्यात हे पाणी सोडावं. विंधन विहीर अथवा कूपनलिकेच्या सभोवताली 2 मीटर लांब, 2 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल इतक्या आकाराचा खड्डा खोदावा. या खड्ड्यातील तळापासून 0.45 मीटर वरपर्यंत केसिंग पाईपला 1 ते 2 सेंटीमीटर अंतरावर सर्व बाजूनं 4 अथवा 5 मिलीमीटर व्यासाची छिद्र पाडावी. या छिद्रांवर नारळ दोरी म्हणजेच काथ्या अथवा नायलॉन जाळी घट्ट गुंडाळावी. अशा प्रकारे आपल्या शेतामधील ओहोळाचं, ओढ्याचं अथवा नाल्याचं जमा होणारं गढूळ पाणी साठवण खड्ड्यातून गाळण खड्ड्यामध्ये स्वच्छ होतं आणि हेच स्वच्छ पाणी पुढे विंधन विहीर म्हणजेच कूपनलिकेमध्ये जातं. विंधन विहीर अर्थातच कूपनलिकेच्या पुनर्भरणासाठी साधारणत 10,000 रुपये इतका खर्च येतो. परंतु अशा प्रकारे कूपनलिकेचं पुनर्भरण करताना काही काळजी घेतली पाहिजे. जसं की गाळण खड्ड्यामध्ये चांगल्या प्रतीचे जाड वाळू विटांचे अथवा कोळशाचे तुकडे, ग्रॅव्हल याशिवाय टोळगोटी गाळण्याकरिता वापरावी. स्वच्छ पाणी पुनर्भरणाकरिता विहिरीमध्ये सोडावं, अन्यथा पुनर्भरणासोबतच विहिरीत गाळ जाईल, ज्यामुळे इतर भूप्रस्तराची सच्छिद्रता कमी होऊन कालांतरानं आपल्या विहिरीची किंवा विंधन विहिरीची शाश्वतता कमी होत जाते. विहिरीत येणारा पाईप हा विहिरीच्या आत किमान 1 मीटर असावा. गाळण खड्ड्यापासून विहिरीकडे येणाऱ्या पाईपकरिता खोदलेला चर हा मातीनं पूर्णतः भरून घ्यावा. दरवर्षी पुनर्भरणापूर्वी विहिरीतील गाळ आपण काढून टाकला पाहिजे. दरवर्षी वाळू, गोटे यांचा वापर करून तयार केलेला गाळण खड्डा हा पावसाळ्यापूर्वी एकदा स्वच्छ केला पाहिजे. अशा पद्धतीनं विहीर, विंधन विहीर किंवा कूपनलिका पुनर्भरण आपल्याला करता येतं. योग्य ती काळजी घेतली तर आपल्या शेतातील जलस्तर हा 100% वाढतो, हे मात्र निश्चित आहे.

0: श्रोतहो कृषी सल्ला आत्ताच आपण ऐकला. कार्यक्रमात यानंतर ऐकूया केळी लागवडीचं सुधारित तंत्र याविषयी युवा शेतकरी सुजित जमदाडे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद.
1: शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. गावकरी मंडळ या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत पंढरपूर तालुक्यातील भोसे या गावचे केळी उत्पादक युवा शेतकरी सुजित जमदाडे उपस्थित आहेत आणि केळी लागवडीचं तंत्र याविषयीची माहिती ते आज आपल्याला देणार आहेत. तर सर्वप्रथम सुजितजी, आपलं आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार.
1: केळीच्या चांगल्या उत्पादनासाठी नेमकी जमीन कशी असली पाहिजे, काय वाटतं तुम्हाला?
2: जर तुम्ही केळीला

0: लागवडीचा विचार करत असाल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली जमीन असते. मग तुम्ही जमीन निवडत असताना त्यामध्ये काय गोष्टी महत्वाच्या आहेत? ज्यामध्ये जमिनीचा पीएच पाहिला जातो, त्यासोबत तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जमीन निचरा होण्याची आहे का. या गोष्टी जर योग्य असतील तर तुम्ही केळी लागवडीचा विचार करताय तर तो 100% सक्सेस होईल. मग त्यामध्ये जमिनीचा पीएच किती असला पाहिजे? जमिनीचा पीएच 6.5 ते जास्तीत जास्त 7.5 पर्यंत आपण घेऊ शकतो, म्हणजे तुमची जमीन तुमच्या केळी पिकासाठी योग्य आहे. त्यासोबत महत्वाची गोष्ट म्हणजे सेंद्रिय कर्ब. सेंद्रिय कर्ब म्हणजे काय? ज्या काय तुम्ही गोष्टी केळीला देताय किंवा कोणत्याही पिकाला देताय त्या जमिनीमध्ये अपटेक करायचं काम सेंद्रिय कर्ब करतो. जर तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब प्रॉपर असेल तर तुमच्या सगळ्या गोष्टी अगदी लागू होणार आहेत. तुमचे बेसो डोस असतील, तुमच्या सगळ्या गोष्टी खत व्यवस्थापन पूर्णपणे लागू होणार आहे. मग तो सेंद्रिय कर्ब किती असला पाहिजे? तर तो सेंद्रिय कर्ब 0.75% जास्त असला पाहिजे. तर तुम्ही दिलेली खत व्यवस्थित अपटेक होणार आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची जमीन पाण्याचा निचरा होणारी असली पाहिजे.
1: मग आता जर लागवडीचाच विचार केला तर आपण बघतो की वेगवेगळ्या पिकांसाठी लागवडीचा किंवा पेरणीचा कालावधी वेगवेगळा असतो. तर मग आता केळीची लागवड करायची झाली तर महत्वपूर्ण असा कालावधी कोणता
0: आहे? सध्या जो कालावधी चालू आहे जून जुलै म्हणतो आपण त्याला, तर त्या हंगामात जर तुम्ही लागवड केल्या तर 100% तुम्हाला इतर लागवडीच्या तुलनेत उत्पादन जास्त भेटणार आहे. पण लागवडी कशाच्या बेसिसवरती केल्या जातात? महत्वाची गोष्ट म्हणजे उत्पादन जास्त भेटणं किंवा मार्केटाचा अभ्यास करून लागवडी केल्या जातात. मग सहसा आपल्या महाराष्ट्रामध्ये असेल, जळगाव असेल, सोलापूर असेल, या ठिकाणी जून जुलैला बऱ्याचशा लागवडी होतात. जून जुलैच्या लागवडी म्हणजे तुम्हाला उत्पादन जास्त भेटणार असतं. त्यासोबत तुम्ही अजून लागवडी करू शकताय. मार्केटच्या हिशोबाचा जर अभ्यास केला तर तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबरच्या लागवडी केल्या तर तुम्हाला 100% फायदा जास्त होऊ शकतो. आणि अजून एक हंगाम आहे तो म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्चचा.
1: मग आता सहसा आपण बघतो की केळी लावायची झाली तर अनेक वेळा कंद लावतात किंवा काही वेळा रोपं लावतात. मग यामध्ये कंद लावणं किफायतशीर आहे की रोपं लावणं?
0: टिश्यू कल्चरची रोपं लावणं खूप किफायतशीर आहे. कारण जर कसं असतं, कंद आणि केळी रोपं, तुम्हाला जर तुमची केळी भविष्यामध्ये एक समान आणायची आहे किंवा जो काही व्हायरसचा प्रादुर्भाव अशा गोष्टी जर राहतात भविष्यामध्ये त्यापासून जर तुम्हाला संरक्षण पाहिजे असेल किंवा तुम्हाला भरघोस जर उत्पादन पाहिजे असेल आणि तुम्हाला जर एक्सपोर्टसाठी क्वालिटी पाहिजे असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी टिश्यू कल्चरचीच रोपं लावा लागणार आहेत.
1: बरं, आता इतर पिकांसारखं केळीमध्ये लागवड करताना पूर्व मशागत करणं गरजेचं आहे का? आणि असेल तर काय काय केलं पाहिजे?
0: 100% कोणतंही पीक असेल तर पूर्व मशागत गरजेची असते. पूर्व मशागत असेल तर जुन्या पिकाचे जे काही काडा कचरा जो आहे किंवा त्यामधून जी बुरशी तयार होते ती पूर्णपणे नष्ट होऊ शकते. मग त्यासाठी उन्हाळा असेल तर तुम्हाला खुलगट नांगट करावी लागेल, त्यामुळे तुमच्या जमिनीतील कीड आणि बुरशी गायब होणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जमीन तुम्हाला भुसभुशीत करावं लागणार आहे. त्यासाठी मग रोटर देणं, रोटर द्यावा. तुम्हाला जर बेड सोडायचे असतील तर महत्वाची गोष्ट आहे रोटरने. तुम्हाला रोटर करून तुमची जमीन एक समान करावं लागणार आहे. आणि महत्वाची गोष्ट परत नंतर तुम्हाला नंतर बेड तयार करावं लागणार आहेत.
1: बरं, मग आता वेगवेगळी जी काही कृषी विद्यापीठ आहेत किंवा अनेक बियाणं उत्पादन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत कृषी क्षेत्रातील, तर त्यांनी अनेक वाणं विकसित केले, तर केळीसाठी अत्यंत उपयोगी किंवा चांगलं उत्पादन देणारं वाण कुठलं आहे तुम्हाला काय वाटतं?
0: आता आपण केळीचं उत्पादन घेताना आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे की आपल्याला आपला माल परदेशात एक्सपोर्ट करायचा आहे. काय एक्सपोर्ट करायचा तर आपल्याला फायदा राहतो. मग जर तुम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर तुम्हाला योग्य वाण निवडणं खूप गरजेचं आहे. कारण तुमची वर्षाची मेहनत, तुमचा कष्ट, तुमचा टाइम आणि तुमचं आर्थिक गोष्टी सगळ्या तुमच्या वाणावरती डिपेंड असतात. तुम्ही जर योग्य वाण निवडला तर 100% तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. मग त्यामध्ये आता बरेचसे वाण आहेत. मग आता G9 आहे, एक्सपोर्ट असेल तर G9 विल्यम्स ह्या गोष्टी तुम्ही लावू शकताय.
1: बरं, मग ही लागवड करत असताना कोणत्या पद्धतीनं केली पाहिजे?
0: लागवड करत असताना आपल्याला आपली जी रेग्युलर पद्धत आहे, जसं की दोन्ही ओळीतील अंतर 6-5-6 असेल आणि दोन्ही झाडातील अंतर 5, तुम्हाला याच पद्धतीने लागवड करायची आहे. आता बऱ्याचशा पद्धती विकसित झालेल्या आहेत, जसं की तिप्पट पद्धत आहे, चौरस पद्धत आहे, ज्यामध्ये एकरामध्ये जवळपास 2,500 ते 3,000 रुपये बसवली जातात. पण तशानं काय होतं की आपल्या मालाला ती क्वालिटी भेटत नाही आणि महत्वाची गोष्ट आपला माल एक्सपोर्ट व्हायला प्रॉब्लेम होतो.
1: अच्छा, मग आता केळीची लागवड केल्यानंतर ज्यावेळी आपली रोपं ही आपण ज्यावेळी त्यांना पाणी देतो किंवा टप्प्याटप्प्यानं वेगवेगळ्या अवस्थांमध्ये जायला सुरुवात होतात, विकसित होतात, तर त्यावेळी आंतरमशागत करणं महत्वाचं आहे का?
0: आंतरमशागत ही केळी पिकाला करणं हे चुकीचं ठरते. आपण बघतो की अगदी जुन्या पारंपरिक पद्धतीने केळी सफाई रानावरती लावायची, सपाट जमिनीवरती त्याची लागवड करायची, नंतर त्याला 2 ते 3-4 महिन्यांनी बेड बनवता. तुमच्या केळीची मुळी एवढी वाढलेली असते 3-4 महिन्यांनी, ज्यावेळेस तुम्ही बांधणी करता, त्यावेळेस तुम्ही बांधणी करता, आंतरमशागत करता, त्याला माती लावण्याचा प्रयत्न करता, त्यावेळेस तुमची जी काय आजपर्यंत तुम्ही 3 ते 4 महिने मुळी ग्रो केलेली आहे, जी मुळी तुम्ही वाढवलेली आहे, तुम्ही स्वतः हाताने तोडताय. स्वतः हाताने तोडताय म्हणजे तुम्ही स्वतः नुकसान करताय. तुमची खतं दिली वाया जाणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मुळी तुटल्यामुळे तुमचा प्लॉट टोटल 1 महिना पाठीमागे राहणार आहे. जर तुम्ही मुळी तोडत असाल तर तुमच्या प्लॉटला 12 ते 13 महिने जाणार आहेत. ती जर लागवड तुम्ही बेडवरती केली तर तो तुमचा प्लॉट 11 महिन्यामध्ये पूर्ण टोटल हार्वेस्ट होणार आहे.
1: बरं, म्हणजे एकंदर इतर पिकांसारखं केळीमध्ये आंतरमाशा

0: मशागत करणं चुकीचं
1: नाही. नाही, पूर्णपणे अंतर मशागत करणं टाळायचं आपल्याला.
0: अच्छा, मग आता पाण्याचं नियोजन करत असताना केळीमध्ये कशा पद्धतीनं केलं पाहिजे?
1: आता आपण असं बऱ्याचशा ठिकाणी ऐकलं की केळीला भरपूर पाणी लागतं. केळीला भरपूर पाणी देण्यापेक्षा वेळेवरती योग्य नियोजन करून पाणी देणं हे 100% चांगलं आहे. आता मी का असं म्हणतोय तर आपण बघतो की खूप सारे शेतकरी काय करतात, उसाला जसं कंटिन्यू पाणी दिलं जातं तसं केळीला कंटिन्यू पाणी दिलं जातं. केळीला आपल्याला महत्वाची गोष्ट काय ठेवायची आहे, आपल्याला कोणतं जरी पीक असलं, केळी असो किंवा अन्य कोणतंही पीक असो, आपल्याला वापसा कंडिशननुसारच पाणी द्यायचं आहे. वापसा कंडिशन म्हणजे काय, पहिलं पाणी दिलेलं ते पूर्णपणे मुळामध्ये ओढलेलं किंवा जमिनीमधून प्रमाण कमी झालेलं असं पाहिजे, रान भुसभुशी झालं तर नंतर तुम्हाला पाणी द्यायचं आहे, असं सारखं चिखल चिखल द्यायचं नाही. सहसा सांगण्याचं उद्दिष्ट एकच की तुम्हाला केळीला डेली पाणी द्यायचं नाही. आता महत्वाची गोष्ट काय आहे, केळीला पाणी देताना पाटाने पाणी देणं का ड्रिपना देणं ही मोठा प्रश्न आहे. तर केळीला ड्रिप हे चांगली

0: पाटा ने पाणी देणं का ड्रीपना देणं ही मोठा प्रश्न आहे. तर केला ड्रीप हे चांगली गोष्ट आहे का? चांगली गोष्ट आहे. तर ड्रीपनं सगळ्या मुलांना समान पाणी भेटतं आणि जी काही आपण खत ड्रीपद्वारे देणार आहे, ड्रीपद्वारे जे आपण फर्टिगेशन करतो ते पूर्ण ज्या त्या जागी ज्या त्या जागा झाडाला समान भेटणार आहे आणि तुमची मुळी अगदी भुसभुशीत राहिल्यामुळे प्रॉपर चालणार आहे. जर उन्हाळा असेल तर तुम्ही 100% मधल्या पाट्यामध्ये महिन्याला एकदा दोनदा मधून पाणी देऊ शकताय.
1: बर, आता जर चांगलं भरघोस उत्पादन पाहिजे असेल तर आपल्याला माहिती आहे की खत व्यवस्थापन महत्वाची भूमिका बजावतं. मग आता केळी पिकामध्ये खतांचं व्यवस्थापन कसं करावं?
0: केळी पिकामध्ये बघा, सुरुवातीला खत व्यवस्थापन काय असतं? ज्यावेळेस तुम्ही पहिली स्टेज काय आहे, आपल्या केळीची रोप सेट होणं, म्हणजेच की आपल्या केळीची मुळी सेट होणं. मग त्यासाठी तुम्हाला पहिले एक महिना दीड महिना तुमच्या केळीच्या मुळीवरती तुम्हाला चांगलं कार्य करायचं आहे. मग जी काही मुळीसाठी खतं आहेत, मग ज्यामध्ये आपण पहिल्या महिन्यामध्ये आपल्या तंत्रज्ञानानुसार आपण पहिल्या महिन्यामध्ये केळीला ड्रिंचिंग करतो, म्हणजेच की आळवणी. आपल्या ज्या काय आळवणी आहेत त्या कमीत कमी 4 ते 5 आळवणी तुम्हाला पहिल्या महिन्यामध्ये करायच्या आहेत आणि परत जी आळवणी 6 असणार आहे ती गरजेनुसार कमतरतेनुसार केली जाते. मग त्या आळवणीमध्ये तुमची रोप पूर्णपणे सेट होतात. तुमची आळवणी झाली की तुम्हाला लगेच 30 ते 35 दिवसांनी पहिला बेसोडोस भरायचा
1: आहे.
0: पहिला बेसोडोस भरायचा, त्यामध्ये एनपीकेचे योग्य प्रमाण आणि महत्वाची गोष्ट म्हणजे दुय्यम अन्नद्रव्य, ज्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर याचा योग्य प्रमाण ठेवून तुम्हाला तो बेसोडोस भरून घ्यायचा आहे. आणि त्यासोबत नंतर तुम्हाला असे 3 बेसोडोस करावं लागणार आहेत केळीला, 30, 60, 90 या फरकाने. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या स्टेजनुसार वॉटर सोल्युबल एनपीकेच्या ज्या ग्रेड आहेत त्या तुम्हाला ज्या त्या स्टेजनुसार द्यावा लागणार आहेत.
1: बर, इतर पिकांप्रमाणे केळीमध्ये येणारे महत्वाचे किंवा प्रामुख्याने नुकसानकारक म्हणू आपण किडी आणि रोग कुठलेत आणि त्याचं जर व्यवस्थापन करायचंय तर ते कशा पद्धतीनं केलं पाहिजे?
0: आता आपण जर किडचा विचार केला तर किडमध्ये बघा, महत्वाची गोष्ट असते की किडमध्ये सर्वांना जमिनीमध्ये तुमची लागवडी जर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरच्या आहेत तर तुम्हाला हुमणीचा प्रादुर्भाव जास्त जाणवणार आहे.
1: अच्छा,
0: मग त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला त्याची ड्रिंचिंग करावी लागेल.
1: बर,
0: मग नंतर तुमचा प्लॉट जसा 1.5-2 महिन्याचा होईल त्यानंतर थ्रिप्सचं प्रमाण वाढतं. थ्रिप्स असेल, पांढरी माशी असेल, जे काही रस शोषणारे किडे आहेत ते ज्यावेळेस तुमच्या किडी पिकावरती बसणार आहेत आणि जर समजा तुमच्या रोपामध्ये व्हायरस कुठं 1-2 रोपं तुमच्या प्लॉटमध्ये दिसली, व्हायरस हा प्रमुख रोग आहे, यापासून जर तुम्ही संरक्षण काढलं तर तुम्ही 100% केळी पिकामध्ये सक्सेस झाला.
1: अच्छा,
0: व्हायरसचा कसा विषय असतो, एका झाडाला लागण झाली त्या ज्याच्यावरती रस शोषणाऱ्या किडांचा रस शोषून दुसऱ्या झाडावरती सोडला तो म्हणजे पूर्ण व्हायरल आहे, तो पूर्ण तुमच्या प्लॉटमध्ये पसरणार आहे. त्यासाठी तुम्हाला थ्रिप्स तर पहिली प्राथमिक स्वरूपात तुम्हाला थ्रिप्स कंट्रोल करावं लागणार आहे. तुम्ही थ्रिप्स कंट्रोल करताय तर व्हायरस कंट्रोलमध्ये राहणार आहे आणि तुम्हाला व्हायरसपासून संरक्षण भेटणार आहे.
1: बरं,
0: आणि अजून रोगांचा जर आपण विचार करत असेल तर रोगांमध्ये करपा आहे, शिगाटोका आहे, ह्या गोष्टीवरती लक्ष द्यावं लागणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागणार आहे, बुरशीनाशक वेळेवरती देणं किंवा वेळेवरती स्प्रे घेणं किंवा तुमच्या जमिनीमध्ये पहिल्या पिकाची काय बुरशी आहे ती संपवणं, या गोष्टी महत्वाच्या आहेत.
1: बर, मग त्यासाठी कुठली कुठली रसायनं किंवा जर एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन करायचं झालं तर काय केलं पाहिजे?
0: आता कीड नियंत्रण करत असताना ज्या त्या कीडसाठी एक स्पेशल औषध बनलेलं असते आपण तेच वापरलं पाहिजे. कोणता जर दुकानदार देतोय तुम्ही ही मारा ती जाईल त्या गोष्टी नाही, एक चांगला विचार करणं खरंच ती त्याच्यावरती आपण करतोय ती योग्य आहे का. जर थ्रिप्स असेल तर इमॅडिक्लोप्राइडचा वापर करणं, जर आळी असेल तर त्यासाठी आपल्याला क्लोरो असेल, ह्या गोष्टी देणं गरजेचं आहे.
1: बर, आता या सगळ्या ज्या बाबी आहेत त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं किंवा या बाबींवर व्यवस्थित काम केलं तर आपल्या केळी या काढणीला आल्यात हे कसं ओळखायचं आणि त्याची काढणी कशी करायची?
0: आता बघा, ज्यावेळेस तुमची 7 महिन्यानंतर, जवळपास 6-7.5 महिन्यानंतर केळीची निस्वण होते, म्हणजे की आपण वेन होतो, आपल्या भागात वेन म्हणलं जातं, जळगावमध्ये निस्वण म्हणलं जातं. ज्यावेळेस तुमच्या केळीची वेन होईल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घडाची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे तेवढीच.
1: बर,
0: घडाची काळजी घेणं, व्यवस्थित गोष्टी करणं, त्याला स्प्रे घेणं, क्वालिटी इम्प्रूव्ह करणं, ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. आणि ज्यावेळेस एक स्टेज येते की 2-2.5 महिन्यानंतर तुमचा माल पिकायला म्हणजे मॅच्युअर व्हायला चालू होतो किंवा काढणीला आलेला असतो, मग तो कसा वळखायचा? मग त्यासाठी एक विषय आहे की जर तुमचं एक्सपोर्ट असेल किंवा तुम्हाला मार्केट एक्सपोर्ट साठी जर तुम्ही माल देत असाल तर कमीत कमी त्या तुमच्या एका केळाची साईज लेंथचा जर विचार केला तर कमीत कमी 18 सेंटीमीटर असली पाहिजे.
1: बरोबर,
0: कमीत कमी वरती असेल तर उत्तमच आहे पण कमीत कमी 18 सेंटीमीटर असली पाहिजे ती. आणि महत्वाची म्हणजे त्याला एक प्रकारची शायनिंग असली पाहिजे ती आणि तो माल असा पूर्णपणे पोचला गेला पाहिजे. जसं की त्यावरती शिरा वगैरे असतात त्याचं दिसायचं प्रमाण कमी झालेलं असतं, त्यावेळेस समजा की आपला माल मॅच्युअर होत आहे.
1: बर, मग ती जी काढणी आपण केळीची करतो तर काढणी करत असताना कोणती काळजी घ्यायची?
0: काढणी करत असताना बघा, आता महत्वाची गोष्ट आहे, आपण काढणी करतो, लोकलला देतो, एक्सपोर्टला देतो. एक्सपोर्टला असेल तर ती काळजी ऑटोमॅटिक जी ती कंपनी तुमच्या पैसे लेबर येणार आहे ती काळजी घेणार आहेत. आणि जर तुम्ही लोकलला जर तुम्ही तुमचा माल सप्लाय करता किंवा देताय तर तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाताना केळी अगदी नाजूक पीक आहे, त्याला त्याच्यावरती कोणता स्पॉट नाही उमटला पाहिजे, घासून वगैरे ट्रान्सपोर्टमध्ये कुठलं डॅमेज नाही झालं पाहिजे, यासाठी तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. यासाठी कॅरेट हा उत्तम उपाय आहे, तुम्ही कॅरेटद्वारे मार्केटला घेऊन जाऊ शकता, सगळ्यात उत्तम उपाय कॅरेट राहील.
1: बर, या सगळ्या बाबी

0: तुम्ही सांगितल्यात की म्हणजे कशा पद्धतीनं खताचं असेल, पाण्याचं नियोजन असेल किंवा लागवड कोणत्या पद्धतीनं करावी, वाण कुठलं वापरावं, हे सर्व जर आपण केलं तर त्यामध्ये आपल्याला अपेक्षित उत्पादन किती मिळणार आहे आणि जर खर्चाची तुलना केली तर निव्वळ नफा किती मिळेल.
1: केळीमध्ये योग्य नियोजन असेल, योग्य तंत्रज्ञान तुम्ही वापरताय तर तुम्हाला 100% फायदाच होणार आहे. मग आता तो फायदा काय असणार आहे बघा, एकरी जर तुमचं नियोजन प्रॉपर असेल तर 30 ते 35 टन माल निघलाच पाहिजे. जसे आपले 1350 रुपये बसतात, आपण ऑन एन एव्हरेज प्रत्येक झाडाला 20 ते 25 किलो जरी पकडले तर आपला 30 ते 35 टन माल कुठेच गेलेला नाही. जर तुम्ही 30-35 टन माल काढताय मार्केटच्या हिशोबाने, 10 रुपये जर रेट असेल तर 3 लाख रुपये होणार आहेत, 20 रुपये असेल तर 6 लाख होणार आहेत. हा सगळा विचार गोष्ट मार्केटवरच्या आहेत, पण तुम्ही 30 टन उत्पादन तुम्ही काढणं तुमच्या हातात आहे, मार्केटच्या गोष्टी तुमच्या हातात नाहीत. जेवढं जास्त टनेज काढताल तेवढं उत्पादन तुम्हाला हमखास जास्त भेटणार आहे. आणि जास्त उत्पादन काढत असताना खर्च किती होतोय, जर तुम्हाला उत्पादन चांगलं काढायला तुम्हाला थोडाफार खर्च पण करावा लागणार आहे, कुठेतरी थोडी रिस्क घ्यावा लागणार आहे.
0: अच्छा,
1: मग ती रिस्क घेऊन तुम्ही रिस्क घेताना एक चांगला अंदाज बांधून तुम्ही रिस्क घ्या. म्हणजे अंदाज बांधून म्हणजे काय, गोष्टी वेळेवरती करा, जी गरज आहे तेच पिकाला द्या आणि तुम्हाला तो खर्च जर तुम्ही वेळेवरती केला, गोष्टी वेळेवरती केला, कमतरतेच्या आधी जर खर्च केला तर तो जास्तीत जास्त तुमचा खर्च रोपांच्या किमतीसहित 1 लाख ते 6 लाखपर्यंत जास्तीत जास्त एकाला खर्च होईल.
0: बर, मग सुजितजी आता एक प्रगतिशील केळी उत्पादक युवा शेतकरी म्हणून आमचा हा कार्यक्रम ऐकणारे आमचे जे शेतकरी बांधव आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल किंवा काय सल्ला द्याल.
1: आता पहिली गोष्ट आपण बघतो की जे तरुण शेतकरी आहेत त्यांचा असेल किंवा इतर बाकी लोकांचा, समाजातील लोकांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा थोडा चुकीचा झालेला आहे. शेती आहे, निसर्गाच्या काय गोष्टी घडतात त्यामुळे त्यांना चुकीचं वाटते. पण माझं वैयक्तिक मत असं आहे किंवा मी अनुभवले मी केले, तुमचं जर नियोजन योग्य असेल, तुम्ही गोष्टी वेळेवरती करताय तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि महत्वाची गोष्ट, मी शेतीला शेती म्हणून बघत नाही, मी शेतीला एक व्यवसाय म्हणून बघतो.
0: अच्छा,
1: त्यामुळे मला फायदा होतोय आणि मी अगदी गोष्टी प्रॉपर करतोय, शास्त्र पद्धतीने करतोय, माझा अभ्यास आहे, माझा कार्य अनुभव आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मी केलेल्या स्वतःच्या गोष्टी आहेत.
0: बरोबर,
1: त्याच्यावरती मी वेगवेगळं रोज काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. तर शेतीमध्ये आता जायचं शेतीमध्ये उगं गेला चक्कर मारले असं नसतं, तुम्ही गेलाय तर तुमचं पीक हेल्दी आहे का, त्याच्यावरती कोणता रोग आहे किंवा कोणती डिफिशियन्सी, कोणती कमतरता दिसते, मी कशावरती काम करू शकतो हे तुम्हाला कळलं पाहिजे. त्यासाठी तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. एखाद्या गोष्टी तुम्हाला निपुण बनायचं तर तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 महिने त्याचा अभ्यास करावा लागणार.
0: बरोबर. तर नक्की सुजितजी, आज आपण आमच्या आकाशवाणी सोलापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि केळी लागवडीचं जे काही विकसित तंत्रज्ञान आहे किंवा नवं तंत्रज्ञान आहे याविषयीची सखोल अशी माहिती आमच्या सर्व शेतकरी बांधवांना तुम्ही आता सांगितली, याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद, नमस्कार.
1: नमस्कार, धन्यवाद.
2: श्रोतहो, केळी लागवडीचं सुधारित तंत्र याविषयी युवा शेतकरी सुजित जमदाडे यांच्याशी जयपाल खेडकर यांनी साधलेला संवाद आताच आपण ऐकला. कार्यक्रमात यानंतर ऐकूया ज्ञानेश्वर भिसे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गोंधळी गीत.
3: रेणुके पाव तू जण

0: गावकरी मंडळ हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: BBA, MBA, BCA आणि MCA कोर्सेससाठी प्रवेश सुरू. NAC कडून A++ दर्जा प्राप्त भारती विद्यापीठ, विजापूर रोड, जुळे सोलापूर.
2: मोबाईल 90 49 36 60 77 आणि 97 66 17 24 18.
3: काय रमा काकू, जिना चढत चक्क तिसरा मजला गाठलत, दमा गेला की काय?
4: हो ना, अहो मी डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडे होमिओपॅथी ट्रीटमेंट घेतली, एकदम बरं वाटतंय आता, अगदी पूर्वी सारखं.
2: त्वचा रोग, अस्थमा, संधिवात, मूळव्याध, फिशर तसंच इतर अनेक आजार, उपचार मात्र एकच, होमिओपॅथी. तेही फक्त प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर नंदिनी नकाते यांच्याकडेच.
4: आशिष क्लिनिक, जुन्या फौजदार चावडी जवळ, सोलापूर.
2: सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत.
4: मोबाईल 98 50 33 88 07.
5: अहो काका, मिठाई काय वाटताय?
2: अगं इंद्रप्रस्थ मध्ये फ्लॅट बुक केला, फक्त माझच नाही तर आम्हा सर्व कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झालं. आणखीन महत्वाचं म्हणजे GST, स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी पूर्णपणे माफ.
5: 1 RK आणि 1 BHK फ्लॅट रेडी पोझेशन 10,49,000 पुढे. रेल्वे स्टेशन, डी मार्ट जवळ, अगदी प्राईम लोकेशन वर मोजकेच फ्लॅट शिल्लक.
2: इंद्रप्रस्थ, डोणगाव रोड, सोलापूर.
5: मोबाईल 73 5000 25 47 आणि 84 11 966 700.
6: वा, काय छान सजली हो नवरी मुलगी.
7: अगं तिचं सौंदर्य आणि करजगीकर ज्वेलर्स कडून आणलेले दागिने यामुळे आणखी सुंदर दिसते.
6: खरंच दागिने आणावेत तर करजगीकर ज्वेलर्स कडून.
7: ते दागिने त्यांच्याकडूनच आणले.
8: अहो, गेल्या 65 वर्षापासून सोन्या चांदीच्या खरेदी विक्रीतलं विश्वसनीय दुकान आहे ते. सर्व दागिने हॉलमार्कचेच मिळतात तिथं. करजगीकर ज्वेलर्स, सराफ कट्टा, वारद बोळ, वारद कॉम्प्लेक्स, सोलापूर. फोन 274 30 72.
9: डॉक्टर, इंजिनियर व्हायचे अथवा स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवायचे? कोटा, राजस्थान सारखी अध्यापन पद्धत आता सोलापुरात. मोशन एज्युकेशन सोलापूर.
2: GE, NEET, MST, CET महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांसाठी तर MST, CET साठी स्पेशल बॅच.
9: आणि विद्यार्थ्यांनो, दिवसा कॉलेज करून संध्याकाळी CET ची तयारी करण्यासाठी स्पेशल बॅच. 8वी ते 10वी फाउंडेशन बॅच साठी प्रवेश सुरू.
2: उपयुक्त स्टडी मटेरियल, अनुभवी तज्ज्ञ शिक्षक, नियमित टेस्ट सिरीज.
9: मोशन एज्युकेशन सोलापूर, युनिटी श्रद्धा आर्केड, दावत चौकाजवळ, पतंजली स्टोअर शेजारी, जुळे सोलापूर. मोबाईल 97 666 46 400 आणि 78 220 97 296.
2: मोशन आहे तर भरोसा आहे.
9: मोशन आहे तर हमका सिलेक्शन आहे.
10: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर, क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
11: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
12: बॅगांची क्वालिटी A1.

0: बॅगांसाठी फक्त पवन।
1: सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या स्कूल, कॉलेज, ऑफिस आणि ट्रॅव्हल बॅग साठी विश्वसनीय दुकान
0: पवन बॅग स्टोअर्स, नवी पेठ, पारस इस्टेट समोर, सोलापूर।
2: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी,
3: सर्व प्रकारच्या भाज्यांची, फळांची, झेंडूची आणि ऊसाची निरोगी आणि दर्जेदार रोपे मिळतील।
2: श्री लक्ष्मी हायटेक नर्सरी, सूत मिल समोर, वाघोली, तालुका मोहोळ।
3: मोबाईल 9999 42 41 49।
2: जुनाट सर्दी, शिंका, नाकातील हाड आणि मांस वाढणे यावर यशस्वी आयुर्वेद उपचार, डॉक्टर सचिन कुलकर्णी यांचं श्री विश्वसमर्थ आयुर्वेदिक चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, युनिटी पॅराडाईज, हिंदुस्तान कॉन्व्हेंट स्कूल शेजारी, 7 रस्ता ते रंगभवन रोड, सोलापूर। मोबाईल 88 88 36 00 88।
4: त्वचा रोग, कॉस्मेटॉलॉजी, केसांच्या समस्या आणि लेसर उपचारांसाठी डॉक्टर सौ तृप्ती प्रसन्न खटावकर यांचं स्किन केअर, जामदार टॉवर्स, लकी चौक ते 4 पुतळा वनवेवर, किल्ला बाग, नवीन गेट समोर, सोलापूर।
3: मोबाईल 77 19 92 22 55।
2: जुळे सोलापुरातील स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालयात कुठल्याही पदवी प्राप्त विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची सुवर्ण संधी, 3 वर्षांचा LLB कोर्स।
3: एक यशस्वी वकील होण्यासाठी आजच प्रवेश घ्या।
2: महाराष्ट्र शासन आणि बार काउन्सिल मान्यता प्राप्त स्वर्गीय अनुराधा ढोबळे विधी महाविद्यालय, वसुंधरा कॉलेज कॅम्पस, जुळे सोलापूर।
3: संपर्क 98 60 10 44 70।
5: FM 103.4 MHz वर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे। श्रोत्यांनो, रात्रीचे 8:05 होत आहेत। आता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्व परीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा एमपीएससीचा निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर 3000 अधिक नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. भारताला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मांडला. ते नवी दिल्लीत नार्को कोऑर्डिनेशन सेंटरच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. गृहमंत्र्यांनी विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेला अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तऐवज 2026 ते 2029 अनावरणही केलं. या दस्तऐवजाविषयी शहा म्हणाले,
1: इस लक्ष्य को प्राप्त करने के लिए 26 से 29 का जो रोडमैप है वो चार प्रमुख स्तंभों पर आधारित है. पहला स्तंभ है एनफोर्समेंट, इंटेलिजेंस और ऑपरेशंस. इसका उद्देश्य पूरे नेटवर्क पर लक्षित इंटेलिजेंस लीड कार्रवाई करें और उनके नेटवर्क को नष्ट कर दें. दूसरा है प्रीकर्सर्स एवं सिंथेटिक ड्रग कंट्रोल. उत्पादन स्तर पर ही हमने नशे को रोकने की रणनीति अपनानी पड़ेगी. और कैपेसिटी बिल्डिंग, कोऑर्डिनेशन और मॉनिटरिंग जो तंत्र को सक्षम बनाने के लिए और आधुनिक बनाने के लिए ये चौथे स्तंभ की रचना की गई है.
0: अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचंही शाह यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1 कोटी

0: 18 लाख किलोग्राम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करी विरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा उपक्रमाचाही प्रारंभ केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं सर्व आगामी पूर्वपरीक्षा वर्षातून किमान 2 वेळा संगणका आधारित पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतला आहे. गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षेची 2,619 पदांसाठीची जाहिरात काल प्रसिद्ध झाली असून ही परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित असेल असंही आयोगानं म्हटलं आहे. मुख्य अंतिम परीक्षा मात्र जुन्या पद्धतीनं म्हणजे ऑफलाईन होणार आहे. पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसात जाहीर करण्याचं नियोजन आयोगानं केलं आहे. नुकताच जाहीर झालेला राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा निकाल अवघ्या 22 दिवसात प्रसिद्ध करण्यात आला असून यापुढे सर्व पूर्वपरीक्षांचे निकाल 21 दिवसांच्या आत जाहीर करण्याचा प्रयत्न राहील अशी माहिती आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमणवार यांनी दिली आहे. मुलाखत असलेल्या पदांची निवड प्रक्रिया 9 ते 11 महिन्यात तर केवळ लेखी परीक्षा असलेल्या पदांची प्रक्रिया 6 ते 7 महिन्यात पूर्ण केली जाईल असंही त्यांनी सांगितलं.
1: राज्यसेवा पूर्व असेल किंवा गट ब असेल गट क असेल त्या वर्षीची परीक्षा त्या वर्षीच्या शेवटपर्यंत त्याचा अंतिम निकाल लागलेला राहील. 26 च्या सर्व परीक्षा 31 डिसेंबर 26 पूर्वी त्याचे रिकमेंडेशन हे शासनाला गेलेले राहतील.
0: लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात. सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खासगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या 8 जणांना स्थानिक न्यायालयानं सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातले 5-6 जण बँकेचे कर्मचारी आहेत. त्यांच्यावर देणग्यांची रक्कम मोजण्याची जबाबदारी होती. पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना विशेष न्यायालयात हजर केलं जाईल असं चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 79,85,000 रुपये जप्त केले आहेत अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान या प्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. दरम्यान या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्याची मागणी आज काँग्रेसनं केली आहे. सर्वोच्च न्यायालयात कार्यरत न्यायमूर्तींच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र चौकशीतूनच या मंदिर लुटीचे खरे स्वरूप समोर येईल असं काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज राष्ट्रपती भवनात गडचिरोली जिल्ह्यातल्या शासकीय आश्रमशाळांमधल्या 96 आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मोठी स्वप्न पहा आणि शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करा असा प्रेरणादायी संदेश देत मुर्मू यांनी या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या संवादानंतर विद्यार्थ्यांना राष्ट्रपती भवनातल्या विविध ऐतिहासिक दालनांची तसंच भव्य वास्तूंची विशेष सफर घडवण्यात आली. जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत गडचिरोली अहेरी आणि भामरागड इथल्या शासकीय आश्रमशाळांमधले हे विद्यार्थी शैक्षणिक सहलीसाठी दिल्लीला गेले आहेत. कोलकात्यातल्या तरतला इथल्या निर्माणाधीन गोदामाच्या दुर्घटनेत ठार झालेल्या बांधकाम कर्मचाऱ्यांची संख्या आता 15 पोहोचली असून जखमी कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या गोदामाच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी सुरू असलेली बचाव मोहीम अद्याप सुरू आहे. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी एका सरकारी अधिकाऱ्यासह 6 जणांना अटक केली असून याबाबत अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपांमुळे ठार झालेल्या नागरिकांची संख्या 589 पोहोचली असून जखमी झालेल्या नागरिकांची संख्या सुमारे 3,000 इतकी आहे. भूकंपानंतर तात्काळ सुरू करण्यात आलेली बचाव मोहीम अद्याप सुरू असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली. या मोहिमेअंतर्गत व्हेनेझुएलाच्या भूकंपानंतरच्या मदतकार्यात

0: दोन्ही देशांच्या लष्कराच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला आहे. इराणचं रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकी लष्कराच्या एव्हरग्रीन मरीन या तैवानच्या जहाजावर होर्मुझची समुद्रधुनी ओलांडताना हल्ला झाला. अमेरिकेनं त्यासाठी इराणला जबाबदार धरलं आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री उशिरा गट एक मध्ये नॉर्वे आणि फ्रान्स यांचा सामना होणार आहे. याच गटात इराक आणि सेनेगल यांचाही सामना होणार आहे. हे दोन्ही सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 12:30 वाजता सुरू होतील. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या आयर्लंड दौऱ्यात आज बेलफास्ट इथं सुरू असलेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात आयर्लंडनं भारतापुढं विजयासाठी 183 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून आयर्लंडला प्रथम फलंदाजीसाठी 5 रन केलं. आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 गडी गमावून 182 धावा केल्या. कर्णधार लॉर्कन टकरच्या 50 आणि गारेथ डेलनीच्या 49 धावांचा त्यात मोठा वाटा आहे. भारतातर्फे हर्षित राणानं 3 तर अर्षदीप सिंगनं आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या चौथ्या षटकात 2 बाद 47 धावा झाल्या होत्या. जर्मनीत आयोजित आयएसएसएफ जागतिक कनिष्ठ गट नेमबाजी स्पर्धेत भारतानं पदक तालिकेत अग्रस्थान मिळवलं आहे. 7 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य अशी एकूण 14 पदकं भारतीय नेमबाजांनी पटकावली आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाला 2029 पर्यंत नशामुक्त करण्याचा आराखडा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून सादर. सर्व पूर्वपरीक्षा संगणकाच्या माध्यमातून घेण्याचा एमपीएससीचा निर्णय. अयोध्येतल्या राम मंदिराच्या देणग्यांमध्ये झालेल्या घोटाळ्याप्रकरणी 8 जणांना पोलीस कोठडी. 79 लाख रुपये जप्त. व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपातल्या मृतांची संख्या 589 वर. 3000 अधिक नागरिक जखमी. आणि आयर्लंड विरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतासमोर 183 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM वाहिनी 103.4 MHz आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत.
2: होळकर किडनी केअर, किडनी ट्रान्सप्लांट, डायलिसिस, किडनी स्टोन, लहान मुलांमधील किडनीच्या समस्या, किडनी बायोप्सी तसंच किडनीच्या सर्व प्रकारच्या आजारांवर योग्य उपचारांसाठी
3: डॉक्टर संदीप होळकर यांचं होळकर किडनी केअर, गॅलेक्सी अपार्टमेंट, अशोक चौक पोलीस चौकी जवळ, सोलापूर.
2: मोबाईल 84 08 803 719 आणि 02172622.
4: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
5: आकर्षक साड्यातही मिरेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेटवस्तू. लाहोटी साडी, चाती गल्ली, सोलापूर.
6: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
7: पण तू कसा ओळखलास?
6: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
8: व्ही आर पवार, चाटी गल्ली, सोलापूर.
1: श्रोते हो, आज आहे शुक्रवार, म्हणजे अर्थातच आज रात्री ठीक 10 प्रसारित होणारे तुमचा मनपसंत कार्यक्रम गुजारिश. तेव्हा आजच्या गुजारिश या SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे 5 चित्रपट आहेत कर्ज, शान, द बर्निंग ट्रेन, कुर्बानी आणि दोस्ताना. या 5 चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला कळवू शकता. SMS करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे 94 22 65 17 41. तेव्हा वाट कसली बघता, लवकरात लवकर मोबाईल घ्या, तुमच्या मनातली गाणी आम्हाला SMS करा आणि सहभागी व्हा गुजारिश या कार्यक्रमात आज रात्री ठीक 10 श्रोत्या. आता आनंद घेऊयात काही मराठी चित्रपट गीतांचा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया आराम हराम आहे या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबूडकर यांचं गीत.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीत कळत नाही पण आवडतं.
1: संगीतातील नादमाधुर्य मात्र मनाला भुरळ पाडतं.
0: घराणेदार बंदीशी चीजा रचनांमधून उलगडणारं रागसंगीत असो की
1: चित्तवृत्तीला शांत करणारं, मनाला एकाग्र करणारं रागसंगीत असो,
0: भावसंगीतातील चित्रपट गीतांमधील नादमाधुर्यातून भेटणारं रागसंगीत,
1: सूर ताल लय या संगीतमय नक्षत्रमालेचे आपण सर्वच स्वरयात्री.
0: कलाक्षेत्रातील साधकांसोबत हलक्या फुलक्या गप्पांमधून रागसंगीत उलगडणारा आपला नवीन कार्यक्रम
1: स्वरयात्री प्रत्येक शनिवारी सकाळी 10:30 आकाशवाणी सोलापूर केंद्रावर.
2: एफ एम बँड 103.4 MHz वर आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, रात्रीचे 8:30 झाली आहेत. मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात त्यानंतर ऐकूया पुढचं पाऊल या चित्रपटासाठी. आशा भोसले यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोत्यांनो, मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून कार्यक्रमात. त्यानंतर ऐकूया चिमणी पाखरा या चित्रपटातलं हे गीत, अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. रचना आहे जगदीश खेबुडकर यांची, तर संगीत आहे अच्युत ठाकूर.

श्रोत्यो, चंदनाची सोळी अंग अंग जाळी या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. उषा मंगेशकर आणि अरुण सरनाईक यांच्या स्वरात. रचना होती जगदीश खेबुडकर यांची, तर संगीत होतं राम कदम यांचं. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

एफएम वाहिनी 103.4 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होतात. आता समाचार संध्या हे बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून सध्या आपण साजरा करत आहोत. तर योगाचं महत्व सध्या आपल्या भारत देशाबरोबरच इतरही अनेक देशांना झालेलं आहे आणि यामुळेच योगाभ्यास करणं किंवा योगशास्त्र जाणून घेणं याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. तर आज याविषयीच आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि ही माहिती आज आपल्याला देणार आहेत डॉक्टर शालिनी म्हस्के. या BMS आहेत आणि MA योगशास्त्रामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्या सध्या सोलापूर विद्यापीठ येथे योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: आजचा आपला विषय आहे योगशास्त्र, याच्याशी निगडीत. पहिला प्रश्न असा आहे की महर्षी पतंजली यांनी मांडलेले योगशास्त्र नेमकं काय आहे आणि आधुनिक जीवनात त्याचं महत्व कसं स्पष्ट करता येईल.
1: प्रणाम सगळ्यांना. आपली भारतीय संस्कृती इतकी थोर आहे, म्हणजे भारतीय परंपरेमध्ये असे काही वाङ्मय असं काही साहित्य आहे ज्याचा आपण अगदी हजारो वर्षापासून म्हणू त्याचा अगदी आपल्या जीवनामध्ये अंतर्भाव केलेला आहे. तर त्या वाङ्मयामध्ये आदर्श जीवनशैली सांगितलेली आहे. माणसाला समाजाची गरज आहे, तो समाजाशी जोडून सामाजिक बांधिलकीने तो राहायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्या भारतीय परंपरेमध्ये अतिशय उत्तम असे ग्रंथ सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये भारतीय जीवन पद्धती सांगितलेली आहेत. तर तीच एक जीवन पद्धती किंवा जीवनशैली आपण म्हणू की योग.
0: बरं.
1: आणि हा योग पतंजली ऋषींनी सांगितलेला आहे. खरं तर त्यांनी आपल्या सगळ्या भारतीय साहित्याचा अभ्यास करून स्वतःची साधना त्याच्यामध्ये घालून तो ग्रंथ आपल्या समोर ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक आरोग्य साधत आपल्याला आध्यात्मिक विकास साधता येतो. आध्यात्मिक विकासानेच आपल्याला आनंद मिळतो आणि आपण जगतो कशासाठी, आनंदासाठी. त्याच्यामुळे हे योगशास्त्र हे अनुभूतीचं आणि आनंदाच्या अनुभूतीचं शास्त्र आहे आणि ते संपूर्ण समाजासाठी, संपूर्ण विश्वासाठी आहे.
0: बरं.
1: तर आधुनिक जीवन हे तंत्रज्ञानाचं जीवन आहे, म्हणजे टेक्निकल गोष्टींमध्ये किंवा डिजिटल गोष्टींमध्ये आपण पूर्ण अडकलेलो आहोत आणि त्याच्यामुळे आपल्या स्वतःमध्ये एक शक्ती आहे, सामर्थ्य आहे किंवा आपल्या बुद्धीचं सामर्थ्य हे एखाद्या मशीनपेक्षा प्रचंड आहे हेच आपण विसरून गेलोय आणि प्रत्येक वेळेस आपण त्या मशीनवर अवलंबून राहतोय आणि मशीनने जर साथ दिली नाही की आपल्याला ताण येतो आहे आणि त्याच्यामुळे माणसामाणसामध्ये दुरावा वाढतो आहे आणि माणूस तंत्रज्ञानाच्या जवळ चाललेला आहे, त्याच्याशी हितगुज करू लागलेला आहे. खरं तर माणसाने माणसाशी जिव्हाळा ठेवला पाहिजे, प्रेम ठेवलं पाहिजे, सहयोग ठेवला पाहिजे, तो कुठेतरी हरवतोय आणि त्याचा परिणाम काय होतोय की ताण तणाव, प्रत्येक क्षणाला एक नवीन ताण आहे, त्रास आहे, संकट आहेत आणि तो एकटाच पडलेला आहे. कारण तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञान तर निर्जीव आहे आणि एकटा पडल्यामुळे या शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्याला बळी पडतो आहे तो. आणि त्याच्यामुळे जे पतंजली योग सत्रामध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सांभाळायचं आहे, शारीरिक मानसिक स्वास्थ्य सांभाळून तुम्ही मानव जातीमध्ये समाजामध्ये राहून त्यांच्याबरोबर सहयोग करून जीवन जगायचं आहे तरच तुमचं अंतिम ध्येय आनंद प्राप्ती होणार आहे. हा ताणतणाव आज सगळ्यांना अतिशय त्रासदायक आहे, सगळ्यांचं आयुर्मान कमी झालेलं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या योगशास्त्रामधले नियम पालन करावे लागतील, तरच आपल्याला स्वास्थ्य मिळेल आणि या ताणावर आपण विजय मिळवू शकू, आनंद मिळवू शकू.
0: खरं
1: गरज आहे खूप.
0: तर मॅडम, आता पुढचा प्रश्न असा आहे की पतंजली ऋषींनी जे अष्टांग योग साधना जे सांगितलंय तर त्यातली 8 प्रमुख अंग कोणती आहेत आणि सामान्य व्यक्तीनं त्यांच्या दैनंदिन जीवनात त्याचा कसा बरं उपयोग करायला पाहिजे.
1: पतंजली ऋषींनी अगदी छोट्या छोट्या सूत्रांमध्ये सांगितलेलं असलं तरी अतिशय गहन अर्थ असलेल्या पद्धतीने, म्हणजे जो गहन अर्थ आपल्याला जाणवतो तो गहन अर्थ आपण आपल्या जीवनामध्ये उतरवू शकतो, म्हणजे कुठेही आपल्याला अडचण येत नाही, इतक्या सहज सुंदर भाषेमध्ये, अक्षरांमध्ये, रचनेमध्ये ती योगसूत्र मांडलेली आहेत. आणि त्या योगसूत्रांमध्ये काय सांगितलेलं आहे की तुम्ही सामाजिक आणि वैयक्तिक अशा पद्धतीने जीवन जगायचं आहे, शारीरिक स्वास्थ्य अधिक सुदृढ राहावं, आपण व्याधींवर नियंत्रण मिळवावं याच्यासाठी आसनं सांगितलेली आहेत, मनाच्या सामर्थ्यासाठी प्राणायाम, ध्यानधारणा सांगितलेली आहे आणि जो खरा आनंद आहे म्हणजे भौतिक सुखाच्या पलीकडे, सुख दुःख याच्या पलीकडे आनंद ही एक संकल्पना अशी आहे ना, ती आपण शोधत असतो ती आणि मग ती धारणा ध्यान समाधीच्या नंतर

0: तर आपल्याला मिळते. तर अशा प्रकारे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी अशा 8 अंगांनी आपण जीवन जगायचं आहे. सोपं आहे, प्रत्येकाला ते जमतं. यम नियम म्हणजे काय की खरं बोलणं, एकमेकांना त्रास न देणं, हिंसा न करणं, अगदी अनियंत्रित वस्तूंचा साठा न करणं, आणि नियम म्हणजे शौच, संतोष, आपल्या शरीराची मनाची शुद्धता ठेवणं, आपण अभ्यास करत राहणं, ज्ञान संपादन करत राहणं, आणि मग या सामाजिक आणि वैयक्तिक अनुशासनाने योगासनं करत प्राणायाम करत शरीर मन अतिशय सामर्थ्यशाली ठेवणं. कारण समोर ताण आला की शरीर आणि मनाला फेस करावा लागतो. मग ह्या सगळ्या रोजच्या दैनंदिन अशा मूल्य संस्कारांनी अधिष्ठित जीवनामुळे आपल्याला ते शक्य होतं. इतरांचा आपण विचार करतो, जबाबदारी घेतो आणि परिणामतः आनंद मिळवतो.
1: खरं
0: अशा प्रकारे आपण तो जीवनात उतरवला पाहिजे. इथे निस्वार्थ भाव खूप महत्वाचा आहे.
1: तर मॅडम, योगसूत्रातील योगश्चित्त वृत्ती निरोधः या सूत्राचा अर्थ काय आणि मानसिक आरोग्याचा त्याच्याशी कसा संबंध आहे हे थोडक्यात जर आपल्या श्रोत्यांना सांगूया.
0: अत्यंत महत्वाचा अगदी हा विषय आहे आणि जो मूळ गाभा आहे योगशास्त्राचा. अथ योगानुशासनम या पहिल्या सूत्रापासून पतंजली ऋषी म्हणतात की अनुशासनामध्ये आता मी योग करणार आहे. योग काय आहे तर योगश्चित्तवृत्ती निरोध हा चित्तवृत्तींचा निरोध, मनातल्या विचारांना मी थांबवणं. आता मनातल्या विचारांना थांबवलं तर आपण जीवन जगणार कसं? तर त्याचा आणखीन सूक्ष्म गाढ अर्थ आपण काय घ्यायचा, नको असलेले विचार दूर करायचे, नको असलेले विचार थांबवायचे आणि आवश्यक विचार जे आपल्या आदर्श जीवनशैलीसाठी गरजेचे आहेत ते मनामध्ये आणायचे, ते टिकवून ठेवायचे आणि ते शरीराच्या माध्यमातून प्रसारित करायचं. हे करण्याला खूप सामर्थ्य लागतं. बघा, आपल्या मनामध्ये असंख्य विचार येतात, एक झाला, दुसरा, दुसरा, तिसरा, अगदी अनंत विचार.
1: मन वढाय वढाय
0: आता हो ना, अगदी आत्ता होतच भुईवर आणि आता लगेच गेलं आभाळ्यात. अगदी महिना बहिणीने अचूक वर्णन केलेलं आहे. मग त्याला सामर्थ्य कसं मिळवायचं, त्याचं सामर्थ्य कसं टिकवायचं? तर नको असलेल्या विचारांना दूर करत करत हवे असलेल्या विचारांनाच मनामध्ये ठेवणं, नको असलेल्या विचारांना अगदी परतवून लावणं, असं करत करत चित्तवृत्तींचा निरोध करायचा. म्हणजे आपण फोकस होतो एखाद्या गोष्टीला, एकाग्र होतो एखाद्या गोष्टीला, तन मन धनाने समर्पित होऊन आपण कौशल्यपूर्ण आपली कामगिरी करतो आणि तेच आवश्यक आहे.
1: तर मॅडम, आजच्या आता तणावपूर्ण आणि धावपळीच्या धकाधकीच्या जीवन शैलीमध्ये योगशास्त्र जे आहे तर ते व्यक्तीचं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य कसं बरं सुधारू शकतं?
0: प्रत्येक क्षणाला आपल्याला आनंद किंवा अनुकूलता मिळतेच असं नाही, तर प्रत्येक क्षण उलट एक अनभिज्ञ अशी अवस्था घेऊन येतं. आपल्याला माहीत नसलेली अशी अचानक एखादी गंभीर सुद्धा अवस्था आपल्या समोर येते. वेगवेगळे प्रसंग अचानक उद्भवतात आणि समजा तो सुखाचा प्रसंग असेल ना तर त्याला आपण छान सामोरं जातो. परंतु जर तोच दुःखाचा प्रसंग असेल, मोठा दुःखाचा प्रसंग असेल किंवा एखादा मोठा आघात असेल तर तो मात्र आपण सहन करू शकत नाही. कारण आपल्याला काय वाटतं की इतरांना नाही, माझ्याच का वाटायला हे आलं. शास्त्र सांगतं की तुमचं जे वाटायला येतं ते तुमच्या कर्माचं फळ असतं किंवा तुम्ही त्याला जबाबदार असता म्हणून ते तुमच्या वाटायला येतं. तर तुम्ही घाबरून जाऊ नका, तुम्ही त्याला एक्सेप्ट करा. तुमच्याकडे खूप सामर्थ्याने अशी युक्त बुद्धी आहे, त्या बुद्धीचा वापर करून त्याच्यावर काम करा. सकारात्मक राहा, जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहेच आहे. त्याच्यामुळे समोर कुठलाही क्षण काहीही घेऊन येऊ देत, तो सोडवण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे हे पतंजली योगसूत्र सांगतं. आणि मग आपण सकारात्मकतेने तो कितीही मोठा ताण असू देत तो घेण्याची प्रॅक्टिस करतो, तो शिथिल करण्याची प्रॅक्टिस करतो आणि अशा प्रकारे त्या प्रश्नाचं उत्तर मिळवतो आणि प्रश्नाचं उत्तर आहे आनंद.
1: खरं मॅडम, आता कार्यक्रमाच्या शेवटी योगाभ्यास सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी आणि तो अभ्यास कसा सुरू करावा?
0: अभ्यासापेक्षा आणखीन एक त्याचा समजा एक शब्द त्याला सांगितला तर आपण म्हणूया योग जीवनशैली. सवयी निर्माण करण्यासाठी आपल्याला अभ्यासच करावा लागतो. त्याच्यामुळे सुरुवात करणं किंवा अभ्यासाच्या त्या प्रोसेसमध्ये, प्रक्रियेमध्ये राहणं हे खूप गरजेचं आहे. तरीही काही गोष्टी, आता प्रत्येक गोष्टींमध्ये कुणी करावं कुणी करू नये, अगदी जीवनातल्या कुठल्याही गोष्टी असू देत त्याच्याविषयी असे काही नियम सांगितलेले असतात की अमुक व्यक्तीने करू नये किंवा ती गोष्ट करताना सुरुवातीला अशी पूर्वतयारी करावी, ते प्रक्रिया नेमकी नियमामध्ये व्हावी, त्या प्रक्रियेनंतर एक अवकाश असतो तर त्या अवकाशामध्ये पण काही नियमामध्ये गोष्टी व्हाव्यात, तरच त्या गोष्टीचा आपल्याला खरा लाभ होतो. आसनामध्ये जे सांगितलेलं आहे की ताण घेणं आणि तो रिलीज करणं, याच्यामध्ये आसनं जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा क्षमतेप्रमाणे ताण घ्यायचा.

0: करायचं आहे, त्या आसनांना तो ताण क्षमतेप्रमाणे धरून ठेवायचा आहे, मग रिलॅक्स व्हायचं आहे. ती आसनं करण्यापूर्वी म्हणजे योगासन, म्हणजे जसं की वृक्षासन आहे किंवा त्रिकोणासन आहे, भुजंगासन आहे, जी आपल्या शारीरिक स्वास्थ्यासाठी सांगितलेली आहेत, ती करताना सुरुवातीला पोट रिकाम हवं, म्हणजे की आपण जेवलेलो आहोत तर एक दोन तासानंतर आपण आसनं करावी, किंवा हलकं पेय घेतलं तर चालू शकतो. ज्यांना काही शारीरिक व्याधी आहेत, आजार आहेत, तर त्यांनी वैद्यकीय किंवा तज्ज्ञ व्यक्तीच्या निरीक्षणाखाली या सगळ्या आसनांना करावं. आसनं करताना आजूबाजूची जागा सुंदर, स्वच्छ, प्रसन्न असावी, कारण मन आणि शरीर आपण त्याच माध्यमातून स्वास्थ्यतेकडे नेणार आहोत. आणि प्रत्येकाने क्षमतेप्रमाणे आसनं करावी. प्रत्येकाने म्हणजे दुसऱ्याला छान येत आहे तर मग मी पण तितक्या इंटेन्सली खूप ताण घेऊन करणार, तर तसं केल्याने लाभ न होता हानी होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे ताण झेपेल एवढा घ्यायचा, क्षमतेप्रमाणे घ्यायचा, आणि हळूहळू मग त्याच्यामधलं प्रावीण्य वाढवायचं आणि शरीर स्वास्थ्य टिकवून ठेवायचं. ह्या सगळ्या काही बेसिक गोष्टी आपल्याला शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. आणि मनाला शांत ठेवायचं,
1: म्हणजे योगाभ्यास हा शरीराला सुदृढ तर बनवतोच, पण त्यासोबतच आपल्या मनालाही तितकंच शांत आणि सुदृढ किंवा निकोप आपलं मन होऊ शकतं योगाभ्यासामुळे. तर मॅडम, आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकी छान माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना सांगितली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: पतंजली योगशास्त्र याविषयी डॉक्टर शालिनी म्हस्के यांची तेजश्री कुमठेकर यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते डॉक्टर सोमेश्वर पाटील.
1: लग्न सराईसाठी प्रत्येकाला हवं असतं लक्षवेधी वस्त्र, जे मिळतं मंगळवेढ्यातल्या शिव पार्वती कलेक्शन मध्ये.
2: होय, नवरीसाठी आकर्षक शालू, आहेराच्या साड्या अगदी होलसेल दरात.
1: नवरदेवासाठी सुटिंग शर्टिंग अगदी ब्रँडेड कलेक्शन मध्ये.
2: 25 वर्षापासून मंगळवेढ्यातलं विश्वासाचं महावस्त्र दालन शिव पार्वती कलेक्शन. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना देणारी, अल्पावधीतच ठेवीदारांच्या विश्वासाला पात्र ठरलेली, संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक प्रमोद अवताडे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शक व्यवहार करणारी श्रीकृष्ण नागरी सहकारी पतसंस्था, कामती बुद्रुक, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. संपर्क 73 97 87 50 73.
1: अय्या मंजू, हा सुंदर शालू तू व्ही आर पवारांकडूनच आणला असणार,
3: पण तू कसा ओळखलास?
1: सर्वात सुंदर नाविन्यपूर्ण साड्या आणि शालू फक्त पवारांकडेच मिळतात.
4: व्ही आर पवार, साठी गल्ली, सोलापूर.
5: इंस्टाची स्टोरी, फेसबुकचे लाईक्स, लाहोटीची साडी सणासुदीला नेहमीच हायलाइट, हॅशटॅग लाहोटी साडी.
6: आकर्षक साड्यातही मी रेट मध्ये ऑफर्स आणि हमखास भेट वसू. लाहोटी साडी, साठी गल्ली, सोलापूर.
0: आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 9:16 झाली आहेत. आता 10 वाजेपर्यंत विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर रात्री ठीक 10 वाजता गुजारिश हा SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. आता विविध भारतीचे कार्यक्रम.

एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजले आहेत. विविध भारतीच्या कार्यक्रमांचा आनंद आपण घेतला. आता प्रसारित करत आहोत गुजारिश, हा एसएमएसवर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, मी तुमचा मित्र यश गोसावी तुमच्यासाठी घेऊन आलो तुमचा तुमच्याच आवडीचा आणि खास तुमच्या एसएमएस वर आधारित असणारा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम गुजारिश।

श्रोते हो, रात्रीची ही शांत वेळ आहे आणि नुकताच काही ठिकाणी पाऊस पडून गेलाय, पावसाच्या सरी बरसून गेल्या, त्यामुळे वातावरण अतिशय सुंदर झालेलं आहे आणि सोलापूरची ही सुखावणारी हवा आणि सोबतीला जर तुमच्या मनातील तुमच्या आठवणीतील गाण्यांचा सुरेख प्रवास असेल तर या रात्रीची बातच काही और असेल, नाही का? आणि म्हणूनच घेऊन आलो आजचा हा गुजारिश कार्यक्रम. आजच्या गुजारिश कार्यक्रमासाठी निवडलेले आजचे पाच चित्रपट आहेत कर्ज, शान, द बर्निंग ट्रेन, कुर्बानी आणि दोस्ताना. तेव्हा या पाचही चित्रपटांमधील तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला SMS द्वारे कळवू शकता. SMS करण्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे आपला नेहमीचाच 94-22-65-17-41. दूरध्वनी क्रमांक पुन्हा सांगतोय 94-22-65-17-41. चला तर मग लवकरात लवकर SMS करा आणि सांगा तुमच्या आवडीची गाणी आणि आपण ऐकूया आजच्या गुजारिश कार्यक्रमामध्ये ती. चित्रपटांची नावं मी पुन्हा सांगतोय. चित्रपटांची नावं आहेत कर्ज, शान, द बर्निंग ट्रेन, कुर्बानी आणि दोस्ताना.

सगळ्यात आधी ज्या चित्रपटातील गाण्याला पसंती दर्शवली दिसते श्रोत्यांनी तो चित्रपट आहे कर्ज. त्यातले पहिले श्रोते आहेत रवींद्र चिवडशेट्टी, तालुका दक्षिण सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत शब्बीर जब्बार सय्यद, मुक्काम पोस्ट सावरगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिवचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. पुढे दत्ता मोरे, पोखरापूर तालुका मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली इथे दिसतीये. त्यानंतर कर्ज या चित्रपटासाठी ज्यांनी आपली पसंती कळवलेली आहे ते श्रोते आहेत विदर्भ यवतमाळ इथून संतोष खडसे आणि सौभाग्यवती प्रियंका खडसे यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत विलासराव कोष्टी आणि हरिप्रसाद देवकर, शनिवार पेठ मंगळ विड्याचे श्रोते आहेत. गुजारीच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. यानंतर पुढचे श्रोते आहेत आपले नियमित श्रोते वरद, संजय, विलास, स्वाती सारफळ आणि समस्त सारफळे परिवार, मुक्काम पोस्ट पोहनेर, तालुका आणि जिल्हा धाराशिव. यानंतर जाकीर मुलाणी, सुमय्या मुलाणी, सुभान मुलाणी, समीर मुलाणी, सलमा मुलाणी, मुमताज मुलाणी, दिलशाद मुलाणी, नसीर मुलाणी, चाचा चाची आणि संपूर्ण मुलामणी परिवार, फुल चिंचोली पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत श्रीशैल कुंभार, हत्तुरे, तालुका दक्षिण सोलापूरचे हे श्रोते आहेत. कर्ज या चित्रपटातील पसंती ज्या श्रोत्यांनी आपल्याला कळवली आहे त्या चित्रपटातील गीतासाठी ज्यांनी आपली पसंती कळवली आहे ते पुढचे श्रोते आहेत सूरज चंदन शिवे, मुक्काम पोस्ट खर्डी, तालुका पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. यानंतर अंबादास सोमा, कल्पना कृष्णवेणी, महालक्ष्मी, भगवती, सरस्वती, विठोबा, अर्जुन सोमा आणि समस्त सोमा यादगिरी चिलका परिवार, जुनाविडी घरकुल सोलापूरचे हे श्रोते आहेत. यानंतर लक्ष्मी चंद्रशेखर भोसले, पाटील वस्ती देगाव नाका सोलापूरच्या या श्रोते आहेत. गुजारीशा कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. त्यानंतर आपले नियमित श्रोते प्रकाश जैन नांदेडवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. यानंतर विनोद धावणे, तालुका मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली. गोपाल राजपूत जुनी मिळ हे श्रोते आहेत. त्यांनी पसंती आपली कळवलेली दिसते. यानंतर विजय निकम, रेखा निकम, सुभाष निकम, दवाणीनगर सोलापूरचे हे श्रोते आहेत. पुढचे जे श्रोते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ते माढ्यावरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आदर्श गाडे, शार्वी गाडे, वेदांत गाडे, साहिल गाडे आणि समस्त गाडे परिवार. यानंतर श्रीयुत महादेव खोचरे आणि समस्त मित्र परिवार, भोयरे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. त्यानंतर भगवान रामचंद्र भिलारे तिसंगी, तालुका पंढरपूर, वैशाली आमले, दिगंबर आमले, वारदसाळ सोलापूर. पुढचे श्रोते आहेत पंकजा अमृता, रोहिणी महादेवी, राहुल कित्तुरे यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. जम्मू काश्मीरचे हे श्रोते आहेत, जम्मूचे हे श्रोते आहेत. त्याबरोबरच त्यांनी लिहिले की आम्ही मान्सून खूप मिस करतोय कारण इकडे खूप उशिरा मान्सून येतो आणि थोड्याच काळासाठी येतो असंही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. यानंतर पुढचे श्रोते आहेत दत्ता कदम, भांबेवाडी, तालुका मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर सोमलिंग महादेव होनमाने, मुक्काम पोस्ट पितापूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. यानंतर वैशाली मोरे आणि सर्व मोरे परिवार यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. चला तर मग श्रोते हो ऐकूयात कर्ज या चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि सहकार यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

श्रद्धा कर्ज या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं मोहम्मद रफी यांच्या स्वरात. रचना होती आनंद बक्षी यांची, तर संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. श्रद्धा, या गीताबद्दल एक छोटासा किस्सा अगदी थोडक्यात मी सांगेन तुम्हाला. तर हे गाणं जेव्हा रेकॉर्ड होणार होतं तेव्हा संगीतकार प्यारेलाल यांनी गाण्याच्या सुरुवातीला म्हणजे इंट्रो म्युझिक वाजवण्यासाठी व्हायोलिनचा एक अतिशय कठीण आणि वेगवान पीस तयार केला होता. हा पीस इतका अवघड होता की तो अचूक वाजवण्यासाठी जगप्रसिद्ध व्हायोलिन वादक हॅरी जॅक यांना खास आमंत्रण देण्यात आलं होतं. गाण्याच्या फायनल रेकॉर्डिंगच्या दिवशी मोहम्मद रफी स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी म्युझिशियन्सचा हा असा जबरदस्त सराव ऐकला. गाण्याच्या सुरुवातीचा हा व्हायोलिनचा तुकडा जो आपणही आत्ता ऐकला तो ऐकून रफी साहेब इतके मंत्रमुग्ध झाले की त्यांनी गाणं गायला सुरुवात करण्यापूर्वी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे एक अजब इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले, हे व्हायोलिनचं संगीत इतकं सुंदर आणि जादूई आहे की हे वाजत असताना मी गाणं सुरूच करणार नाही. आधी हे वाद्य त्याचे पूर्ण सूर त्याचे वाजवून घेईल आणि त्यानंतर मगच मी माझे शब्द सुरू करेन. आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी रफी साहेबांचा हा मान राखला आणि म्हणूनच जर आपण तुम्ही हे गाणं नीट ऐकलं तर गाण्याच्या सुरुवातीला तब्बल 30-45 सेकंद फक्त आणि फक्त त्या व्हायोलिनचा आवाज आपल्याला ऐकू येतो. ते व्हायोलिनचे सूर आवळले जातात, त्यानंतर रफी साहेबांचा आवाज चालू होतो. तर हा एक छोटासा किस्सा या गीताबद्दलचा. बघूयात पुढे श्रोत्यांनी कोणत्या गीतासाठी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. गुजारिश या कार्यक्रमात आज निवडलेले आजचे आपले 5 चित्रपट आहेत, कर्ज, शान, द बर्निंग ट्रेन, कुर्बानी आणि दोस्ताना. त्यानंतर शान या चित्रपटासाठी, या चित्रपटातील गीतासाठी ज्या श्रोत्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे ते श्रोते आहेत, पहिले श्रोते आहेत साईनाथ संस्कार, प्रतीक सरिता आणि प्रकाश सुतार, बनाशीवाडी तालुका राधानगरी हे श्रोते आहेत. राधानगरी हा खरं तर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात येणारा निसर्ग संपन्न तालुका आहे, म्हणायला काही हरकत नाही. कोल्हापूर शहरापासून 50-58 किलोमीटरवर असणारा हा तालुका. राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी या तालुक्याची स्थापना केली होती. गुजारिशा कार्यक्रमात सुतारजी आपलं मनपूर्वक स्वागत. यानंतर पुढचे श्रोते आहेत शिवाजी सोनवळे, सविता सोनवळे, मनीषा सोनवळे, भाग्यश्री सोनवळे, वैभव सोनवळे आणि समस्त सोनवळे परिवार, भोसे तालुका, जिंतूर जिल्हा, परभणीचे हे श्रोते आहेत. यानंतर नामदेव वाघमारे सौंदणे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते.

त्यानंतर अप्पासाहेब जाधव, प्रगती जाधव, प्राजक्ता जाधव राहणार भीमनगर आंबे चिंचोळी तालुका पंढरपूरचे हे श्रोत्या, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर मौजे तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीडवरून आपल्यासोबत जोडले गेले आहेत तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाबासाहेब शिंपले, कांचन शिंपले, कुशी वर्ता शिंपले, मधू शेंडगे, साक्षी ढेमरे आणि समस्त शिंपले परिवार गुजारीच्या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. यानंतर पुढे ज्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे ते आहेत ओम आणि आदित्य, एवढंच त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. यानंतर विनायक शिंदे जेऊर तालुका अक्कलकोटचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत सचिन झेंडगे भांबेवाडी तालुका मोहळ जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर दत्ता कदम भांबेवाडी तालुका मोहळचे हे श्रोते आहेत, यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत मृदुला गरड, गजानन गरड आणि समस्त गरड परिवार सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर विष्णू मिस्किन आणि समस्त मिस्किन परिवार दानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूरचे हे श्रोते आपले नियमित श्रोते आहेत.

त्यानंतर विशाल शिंदे, वैभव शिंदे, काशीलिंग जयतारुका अक्कलकोटे जिल्हा सोलापूरचे हे श्रोते यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. राजेंद्र शंकर माने सोलापूरचे हे श्रोते आहेत, माढा तालुका माढा जिल्हा सोलापूरचे हे श्रोते यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. यानंतर सक्षम श्रेणीक चव्हाण, ज्योती अजित चव्हाण, लता राजाराम चव्हाण चांदणी चौक सांगलीचे हे श्रोते आहेत. गुजारिशच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर लक्ष्मी चंद्रशेखर भोसले साठे पाटील वस्ती देगाव नाका सोलापूरचे हे श्रोते त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत सोमलिंग महादेव भनमाने मुक्काम पोस्ट पितापूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्याबरोबरच गोविंद पांढरे मुक्काम पोस्ट पितापूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. यानंतर गुरुनाथ नागप्पा चिट्टे पिंपरी चिंचवड पुण्यावरून आपल्यासोबत हे जोडले गेलेले आहेत. गुजारिशच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. त्यानंतर मोहन आजबे तामदर्डी मंगळवेढ्याचे श्रोते आहेत, आपली पसंती त्यांनी आपल्याला कळवलेली आहे. अश्विनी थिटे यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. यानंतर अंजली कोळी मुक्काम पोस्ट तालुका उत्तर सोलापूरचे हे श्रोते आहेत यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. यानंतर सिद्धाराम कुंभार जगदीश कुंभार जुनी लक्ष्मी चाळ डोणगाव रोड सोलापूरचे हे श्रोते आहेत. पुढचे श्रोते आहेत शिवदास उघडे अजिंक्य उघडे शिरगाव तालुका पंढरपूरचे हे श्रोते आहेत यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. यानंतर संतोष खडसे आणि सौभाग्यवती प्रियंका खडसे विदर्भ यवतमाळचे हे श्रोते आहेत यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर अंजली कोळी शिवलिंग कोळी यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. शिवाजी सोनोळे सविता सोनोळे भाग्यश्री सोनोळे वैभव सोनोळे आणि समस्त सोनोळे परिवार भोसी तालुका जिंतूर जिल्हा परभणीचे हे श्रोते आहेत यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. त्यानंतर पुढचे श्रोते स्क्रीनवर दिसत आहेत श्री विजयकुमार पुजारी सुमन पुजारी प्रशांत पुजारी कल्पना पुजारी अश्विनी पुजारी मुक्काम पोस्ट खरसुंडी तालुका आटपाडी जिल्हा सांगलीचे हे श्रोते आहेत. गुजारिशच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. गुजारिश हा एसएमएस वर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत वरद संजय विलास स्वाती सारफळे आणि समस्त सारफळे परिवार मुक्काम पोस्ट पोहनेर.

तालुका आणि जिल्हा धाराशिव। विकास वाले, हर्षाली वाले, अंजली वाले, पियाली वाले, रुपाली वाले राहणार खूपसंगी तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे। श्रोत्यांच्या गुजारिशा कार्यक्रमासाठी निवडलेले 5 चित्रपट आहेत कर्ज, द बर्निंग ट्रेन, कुर्बानी, शान आणि दोस्ताना। या 5 चित्रपटांपैकी तुम्हाला आवडणारी कोणती गाणी आम्हाला कळवू शकता। चला तर मग श्रोते हो, ऐकूयात शान या चित्रपटातलं हे गाजलेलं गीत आशा भोसले यांच्या स्वरात। रचना आहे आनंद बक्षी यांची तर संगीत आहे आर डी बर्मन यांचं।

श्रद्धो शान या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं आशा भोसले यांच्या स्वरात. रचना होती आनंद बक्षी यांची, तर संगीत होतं आर डी बर्मन यांचं. गुजारिश हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. आजच्या गुजारिशसाठी निवडलेले पाच चित्रपट आहेत शान, कर्ज, द बर्निंग ट्रेन, कुर्बानी आणि दोस्ताना. तेव्हा या पाच चित्रपटांपैकी तुम्हाला आवडणारी कोणतीही गाणी तुम्ही आम्हाला SMS करू शकता. बऱ्याच श्रोत्यांचे SMS इथे येत आहेत. एक नम्र विनंती आहे श्रोते हो, कृपया SMS द्वारेच आपले मनपसंतीची गाणी तुम्ही आम्हाला कळवायची आहेत. कोणी कृपया कॉल करू नये, आपण कॉल केल्यामुळे इथे तांत्रिक अडचणी येऊ शकतात आणि कार्यक्रमात व्यत्यय निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया केवळ आणि केवळ SMS द्वारेच आपण आपल्या मनपसंतीची गाणी, आपल्या आवडीची गाणी आम्हाला कळवायची आहेत आणि नक्कीच आम्ही ती सगळीच स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण 1980 सालातली ही सगळी गाजलेली चित्रपट आहेत आणि त्यातली गाणी आपण घेत आहोत. त्यामुळे जवळपास बऱ्याच गाण्यांसाठी श्रोत्यांनी त्यांची पसंती इथे दर्शवलेली आहे. त्यातूनही सगळ्यात जास्ती पसंती ज्या गीतांसाठी येते ते गीत आपण घेत असतो. यानंतर पुढे ज्या चित्रपटातील गीतासाठी जास्तीत जास्त पसंती आपल्याला दिसते तो चित्रपट आहे कुर्बानी. बघूयात कुर्बानी या चित्रपटातील गीतासाठी कोणी कोणी आपली पसंती दर्शवलेली. पहिले श्रोते आहेत मीनाक्षी कुंभार, विठ्ठल कुंभार, महादेवी कुंभार, जगदीश, जय जगदीश, लक्ष्मी विष्णू चाळ, डोणगाव रोड, सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर शिवलिंग कोळी, अंजली कोळी, मुक्काम पोस्ट, हगलूर तालुका, उत्तर सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. पुढे गणेश छकुली, गौरी, ईश्वरी परी, रेणुका अप्पा, नडमने आणि समस्त नडमने परिवार, वडवळ तालुका, मोहोळ, जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर शुद्धमती, सुयश, तुकाराम, क्षीरसागर आणि समस्त क्षीरसागर परिवार, आवसे वस्ती, अमराई, सोलापूरचे हे श्रोते आहेत. यानंतर अजमेर महबूब शेख आणि शेख परिवार, मोळेगाव तालुका, दक्षिण सोलापूरचे हे श्रोते आहेत. स्वप्नील राजपूत, वीर महाराणा प्रताप सिंग चौक, सोलापूरचे हे श्रोते आहेत. आपली पसंती त्यांनी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर समाधान गाडे, मुक्काम पोस्ट, बावी तालुका, माढा, जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला

कळवलेले दिसते. त्यानंतर आपले नियमित श्रोते प्रकाश जैन यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. नांदेडचे हे श्रोते आहेत. यानंतर पुढचे श्रोते आहेत शिवलिंग राजमाने, स्वप्नील राजमाने, राहणार आंबे चिंचोळी, तालुका पंढरपूरचे हे श्रोते आहेत. पुढच्या श्रोते आहेत शशिकला नरसिंग माळगे, लष्कर सोलापूर इथे राहणाऱ्या त्या श्रोत्या आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. यानंतर पुढचे श्रोते आहेत सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे आणि शशांक वाघमारे, मुक्काम पोस्ट फुलवळ, तालुका कंधार, जिल्हा नांदेडचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. जास्तीत जास्त श्रोत्यांच्या प्रतिक्रिया त्यांनी त्यांच्या गुजारीश आपण सामावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. यानंतर पुढचे श्रोते आहेत विकासवाले, हर्षालीवाले, अंजलीवाले, पियालीवाले, रुपालीवाले, राहणार खुपसंगी, तालुका मंगळगढ, जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, तालुका राधानगरीचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत परभणीवरून आपल्यासोबत ते जोडले गेलेले आहेत शंकर विक्रांत सुबोध छाया यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर साईनाथ मोरे मोहोळचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. पुढचे श्रोते आहेत चांद मुल्ला, रजक मुल्ला, सय्यद शेख, साईनाथ शेख, टिकेकरवाडी, दक्षिण सोलापूर हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर शिवदास उघडे, अजिंक्य उघडे, शिरगाव तालुका पंढरपूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर पुढचे श्रोते आहेत सोनाली वाघमारे, संविधान वाघमारे, अधिराज सोनाली वाघमारे, समृद्धी वाघमारे, संकल्प वाघमारे आणि संदेश वाघमारे यांनी आपली पसंती, दक्षिण सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसते. यानंतर शिवाजी सोनोळे, सविता सोनोळे, मनीषा सोनोळे, भाग्यश्री सोनोळे, वैभव सोनोळे आणि समस्त सोनोळे परिवार, भोसी तालुका जिंतूर, जिल्हा परभणी, मराठवाड्याचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. यानंतर राजेंद्र माने आणि चैताली राजेंद्र माने आपल्या नियमित श्रोत्या, राहणार बेंबळे, तालुका मोहोळ माढा, माफ करा, तालुका माढाचे हे श्रोते, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत सिद्धाराम कुंभार, मीनाक्षी कुंभार, जय कुंभार, जुनी लक्ष्मी चाळ, डोणगाव रोड, सोलापूर. यानंतर पुढे ज्या श्रोत्यांनी आपली पसंती आपल्याला कळवली दिसते ते श्रोते आहेत विदर्भ यवतमाळ इथून संतोष खडसे आणि सौभाग्यवती प्रियंका खडसे. यानंतर श्रावणी भोई, प्रिया भोई, विघ्नेश भोई आणि समस्त भोई परिवार, तेलगाव उत्तर सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी पसंती आपल्याला कळवलेली दिसते. गुजारीश हा SMS वर आधारित हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून. मी तुमचा मित्र यश गोसावी तुमच्यासोबत जोडला गेलेलो आहे. आपण कुर्बानी या चित्रपटासाठी ज्या श्रोत्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे त्या श्रोत्यांची नावं घेत आहोत. पुढचे श्रोते आहेत संजय शितोळे, अंजली शितोळे, शंकर शितोळे, किणी, तालुका अक्कलकोट, अक्कलकोटचे हे श्रोते आहेत. त्यानंतर नामदेव बाबर सांगोलाचे हे श्रोते आहेत. सांगोल्यावरून आपल्यासोबत ते जोडले गेले आहेत. पुढचे श्रोते आहेत परमेश्वर झिंझुर्डे, विष्णुपंत पाचवे, आकाश प्रकाश समस्ते, रेडिओ प्रेम श्रोता संघ कुरुल हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवली दिसते.

यानंतर पुढचे श्रोते आहेत दत्ता कदम भांबेवाडी तालुका मोहळचे. हे श्रोते त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. पुढचे श्रोते आहेत रविराज मस्के.

हे राहणार मोहोळ जिल्हा सोलापूर सहिष्णुते यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवली. त्यानंतर दिगंबर आमले वैशाली आमले वारद चाळ सोलापूरचे आपले हे नियमित श्रोते. यानंतर तुळजापूर धाराशिवचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपलं नाव इथे लिहिलेलं नाहीये, फक्त गाव लिहिलेलं आहे. तर श्रोते हो, या मोबाईल क्रमांकाचे शेवटचे चार अंक आहेत 0328, त्यांनी आपली पसंत या गीतासाठी कळवलेली आहे. त्यानंतर विकास सले आणि समस्त सले परिवार सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्या गीतासाठी कळवलेली आहे. त्यानंतर विष्णू मिस्किन आणि समस्त मिस्किन परिवार दयानंद कॉलेज भवानीपेठ सोलापूरचे हे आपले नियमित श्रोते, यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. यानंतर पुढचे श्रोते आहेत रजक मुल्ला, चांद मुल्ला, सय्यद शेख, रुखसाना शेख आणि शहनाज शेख टिकेकरवाडी सोलापूरचे हे श्रोते आहेत. तुकाराम, तुळशीराम शिंपले पाटील, रामदास शिंपले, बाळासाहेब शिंपले, कुशीव्रता शिंपले आणि साक्षी ढेंबरे मौजे तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीड वरून आपल्यासोबत हे श्रोते जोडले गेलेले आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्यासाठी सुचवलेली आहे. चला तर मग श्रोते हो, ऐकूयात कुर्बानी या चित्रपटातलं इंदुवीर यांचं गीत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

श्रोत्याहो, कुर्बानी या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. शब्द होते इंदवीर यांचे तर संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. गुजारिश या कार्यक्रमात यानंतर ज्या चित्रपटातील गीतासाठी पसंती श्रोत्यांनी दर्शवलेली आहे तो चित्रपट आहे दोस्ताना. अतिशय गाजलेला चित्रपट दोस्ताना. बघूयात कोणी कोणी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे.

खरतर श्रोते हो दोस्ताना हा चित्रपट अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन मैत्री शत्रुत्वासाठी ओळखला जातो पण या गाण्याशी संबंधित एक किस्सा आहे तो मी थोड्या वेळात सांगेन. आधी बघूयात कोणी कोणी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहेत. पहिले श्रोते आहेत विठ्ठलराव कुलकर्णी कर्नाटक जिल्हा विजापूर से हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर त्याबरोबरच ते म्हणतात हम सोलापूर FM के सभी सुमधुर प्रोग्राम सुनते हैं सभी कार्यक्रम बहुत अच्छे लगते हैं मराठी पूरी समझ आती है और इधर मराठी भाषिक फैमिली सहय फैमिली की हेल्प से धीरे धीरे बात करना सीख रहा है बहुत अच्छा लगता है. क्या बात है विठ्ठल जी गुजारिश या कार्यक्रम तुमसे खूब खूब स्वागत. यानंतर पुढचे श्रोते आहेत तुकाराम तुळशीराम शिंपले रामदास शिंपले बाबासाहेब शिंपले कुशीव्रता शिंपले साक्षी ढिमरे तालुका तिगाव तालुका वडवणी जिल्हा बीड चे हे श्रोते त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर लष्कर सोलापूरचे या श्रोते आहेत शशिकला नरसिंग माळगे यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर माणिकराव गरड मृदुला गरड गजानन गरड श्रीशा झाडपिडे आणि शरयू चव्हाण सोलापूरचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसतीये. यानंतर सुधाकर गायकवाड विकास गायकवाड प्रीती गायकवाड आशा गायकवाड दीपांजली गायकवाड दीक्षा वाघमार आणि शशांक वाघमारे मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेडचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली दिसतीये. दोस्ताना या चित्रपटातील गीतासाठी ज्या श्रोत्यांनी आपली पसंती कळवलेली आहे त्या श्रोत्यांची आपण नावं घेत आहोत ती श्रोत्यांची पसंती आपण बघत आहोत. पुढचे श्रोते आहेत गुरुनाथ नागप्पा चिट्टे पिंपरी चिंचवड पुण्याचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. यानंतर सक्षम श्रेणीक चव्हाण ज्योती अजित चव्हाण लता राजाराम चव्हाण चांदणी चौक सांगलीचे हे श्रोते आहेत यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. यानंतर केतन ऋतुजा माधवी शिंदे कलावती शिंदे विशाल शिंदे काशीलिंग शिंदे जेऊर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. यानंतर प्रकाश सुतार यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. शिवाजी सोनवळे सविता सोनवळे मनीषा सोनवळे भाग्यश्री सोनवळे वैभव सोनवळे आणि समस्त सोनवळे परिवार भोसी तालुका जिंतूर जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर शिवलिंग कोळी अंजली कोळी मुक्काम पोस्ट हगलूर तालुका उत्तर सोलापूरचे हे श्रोते आहेत त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. यानंतर गणेश छकुली गौरी ईश्वरी परी रेणुका अप्पा नडमणी परिवार वडवळ तालुका मोहोळ जिल्हा सोलापूरवरून आपल्यासोबत हे जोडले गेलेले आहेत. पुढचे श्रोते आहेत

येथे वरद संजय विलास स्वाती सारफळ आणि समस्त सारफळ परिवार मुक्काम पोस्ट पोहनेर तालुका आणि जिल्हा सोलापूरचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर मदना हिप्परगी कलबुर्गी जिल्ह्यातील शिवलिंगप्पा भद्रे यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे. त्याबरोबरच ते लिहित आहेत, मी आकाशवाणी सोलापूरचा नियमित श्रोता आहे आणि मी नियमित सर्व कार्यक्रम ऐकतो आणि मला ते खूप आवडतात असं ते लिहितात. धन्यवाद. यानंतर पुढचे श्रोता आहेत सिद्धराम शिंदे साईबाबा चौक सोलापूर यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली दिसते. त्यानंतर संघमित्रा श्रोता संघ वॉर्ड नंबर एक पोफळे जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर आणि दिशांत कुमार सिंगणकर आणि अर्पिता सिंगणकर यांनी आपली पसंती आपल्याला कळवली. त्याबरोबरच ते लिहितात, सोलापूर आकाशवाणी केंद्राचे सर्व कार्यक्रम मनापासून आवडतात. डोळ्यांनी दिसत नसून नसले तरी सुद्धा कानांनी ऐकून सुमधुर करणं मधुर प्रिय असतात. सोलापूर दिनांक हा कार्यक्रम तर आम्ही न चुकता ऐकत असतो. धन्यवाद जयरामजी. यानंतर पुढचे श्रोते आहेत शिवाजी पुजारी सुजाता पाटील सानवी पुजारी संदीप पुजारी सूरज पुजारी सुवर्णा पुजारी आणि समस्त पुजारी परिवार पत्रकार नगर मंगळवेढा शहरातले हे श्रोते आहेत. मंगळवेढा श्रोते आहेत. यानंतर धनगरवाडी तालुका तुळजापूरचे हे श्रोते आहेत मोहन जाधव ऋतुराज मंगेश रितेश आणि चैताली नेहरू आरळे आणि समस्त जाधव परिवार यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यांनी हे गाणं त्यांच्या रुसलेल्या मित्रांना डेडिकेट केलेलं आहे. काय बात आहे. दोस्ताना या चित्रपटातलं गीत आपण आता ऐकणार आहोत. या गीतासाठी ज्या श्रोत्यांनी आपली पसंती दर्शवलेली आहे त्यातले हे पुढचे श्रोते नारायण गायकवाड दयानंद गायकवाड ओंकार साई गायकवाड ओम रेडिओ श्रोता संघ नांदेड महाराष्ट्राचे हे श्रोते आहेत. त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवलेली आहे.

राजेंद्र गायकवाड तालुका मोहोळचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यांनी त्यानंतर विकास सले सले परिवार मनगोळी तालुका दक्षिण सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. शिवदास उघडे अजिंक्य उघडे शिरगाव तालुका पंढरपूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवलेली दिसते. पुढचे श्रोते जे स्क्रीनवर दिसतात ते आहेत लक्ष्मी चंद्रशेखर भोसले साठे पाटील देगाव नाका सोलापूरचे हे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी कळवली. त्यानंतर प्रकाश जैन नांदेड वरून आपल्यासोबत जोडले गेले, त्यांनी आपली पसंती दोस्ताना या चित्रपटातील गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. अंबादास सोमा कल्पना कृष्णवेणी महालक्ष्मी भगवती सरस्वती विठोबा अर्जुन सोमा आणि समस्त सोमा यादगिरी चिलका परिवार जुना विडी घरकुल सोलापूरचे श्रोते आहेत, त्यांनी आपली पसंती या गीतासाठी आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर श्रीयुत संजय भोजने आणि सौभाग्यवती रुपाली भोजने चिपळूण रत्नागिरीचे हे श्रोते आहेत, आपले नियमित श्रोते आहेत. गुजारिशा कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत संजयजी.

विदर्भ यवतमाळ इथून संतोष खडक आणि सौभाग्यवती प्रियंका खडसे यांनीही आपली पसंती आपल्याला कळवलेली आहे. त्यानंतर उषा हैनाळ लक्ष्मीनगर बाळे बाळ्याच्या या श्रोत्या

आहेत त्यांनी आपली पसंती आपल्याला कळवली दिसते. ईश्वरी दत्तात्रय राजमाने कांचन गंगानगर सोलापूरच्या या श्रोत्या यांनी आपली पसंती आपल्याला इथे कळवलेली आहे. चला तर मग श्रोते हो ऐकूयात दोस्ताना या चित्रपटातलं हे गाजलेलं गीत मोहम्मद रफी आणि किशोर कुमार यांच्या स्वरात. संगीत आहे आनंद बक्षी यांचं, तर रचना आहे आनंद बक्षी यांची, तर संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

श्रोतेहो दोस्तांना या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. श्रोतेहो वेळ कशी निघून जाते कळतच नाही, विशेषतः जेव्हा सोबतीला ही अशी सुमधुर गाणी असतात आणि तुमचे प्रेमळ मेसेजेस असतात. पण आता घड्याळाचे काटे आपल्याला थांबायला सांगत आहेत. गुजारिश हा SMS वर आधारित कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत. नेहमीप्रमाणे दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल

आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार. आणि ज्या श्रोत्यांचे एसएमएस किंवा ज्यांच्या गुजारीश या कार्यक्रमात आज सहभागी करून घेता आल्या नाहीत त्यांची आम्ही माफी मागतो. पुढच्या कार्यक्रमात आपण नक्की तुमच्या एसएमएसचा सहभाग करून घेऊयात. मी तुमचा मित्र यश गोसावी गुजारीश या कार्यक्रमातून आपली रजा घेतोय. नमस्कार. एफएम बँड 103.4 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे. रात्रीचे 11 वाजत आहेत. आता हिंदीतून बातमीपत्र आणि 11:05 इंग्रजीतून बातमीपत्र आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.